1305 किलोहर्ट्स अर्थात 229 अंश नोमीटर्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोत्यास रविवार भारतीय सौर तिथी 12 अश्विन शके 1948 म्हणजेच 4 ऑक्टोबर 2026 प्रातकालीन प्रसारण सभेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनेवारी वाजवलेला राग हिंडोल आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे आणि ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आयुष्य ही एक सुंदर सुरेख आणि सुरेल आनंदयात्रा आहे. जन्म आणि मृत्यू ही दोन टोकं आपल्या हातात नसतात. त्याबरोबर येणारे फायदे तोटे मुठीत धरून ही वाटचाल आपल्याला करावयाची असते. या दोन टोकांच्या मधली यात्रा आपल्या हातात असते. ह्या वाटचालीत येणारे सगळे कडू गोड अनुभव, चांगले वाईट सहप्रवासी, मध्येच बसणारे आचके गचके, वाटेत लागणारे चढ उतार, ऊन वारा पाऊस हे चाखत चाखत आपण पुढे पुढे सरकायचं असतं. त्यातच नियतीने टाकलेली अनुकूल प्रतिकूल दान अशीच ही वाटचाल आहे. आयुष्य नुसतं जगून चालत नाही, ते सुंदर करावं लागतं, यशस्वी व्हावं लागतं, आपली

अनेक कर्तव्य पार पाडतानाच हक्क मिळवावे लागतात. मानलं तर ही खूप खडतर रस्सीखेच आहे. योग्य दृष्टीनं आणि प्रगल्भ मनानं विचार करू शकलो तर ती एक छानशी आनंदयात्रा आहे. त्यासाठी अचूक सूर पकडावा लागतो आणि ताल साधावा लागतो, तोल राखावा लागतो. आयुष्य छान जगण्यासाठी निसर्गानं आपल्याला अनेक क्षमता दिलेल्या असतात, अनेक वरदान आपल्याला मिळालेली असतात. ह्या शस्त्रांच्या आणि अस्त्रांच्या मदतीने ही लढाई जिंकता येते. त्यातली सर्वात मोठी शक्ती म्हणजे आनंद. आनंदी मन हे आपलं फार मोठं भांडवल असते. त्याच्या जीवावर आपण कितीही मोठी मजल मारू शकतो. मनाचा अभ्यास शतकानुशतके अनेक लोक करतायत. साहित्यिक, संत, तत्ववेत्ते, आध्यात्मिक जन, सर्वसामान्य जनता सगळ्यांनीही ही निरीक्षणं लिहून ठेवली आहेत. आपलं शरीर आणि मन ह्यांची एक सांगड असते. दोन्हीचे कार्य एखाद्या यंत्रणेप्रमाणे चालतात. शरीरातल्या सर्व संस्था, गात्रे, चेतना, प्रेरणा हे चालवणारी शक्ती म्हणजे मन. मनाचा निश्चित ठाव ठिकाणा नाही, पण संचार आणि प्रभाव मात्र सर्वत्र आहे. म्हणजे एक प्रकारचा रिमोट कंट्रोलच म्हणा. सभोवतालची परिस्थिती सारखी पालटत राहते. त्याचं भान ठेवणं, अनुमान काढणं, त्याप्रमाणे शरीराची आणि मनाची प्रतिक्रिया देणं हेच ह्या शक्तीचे काम. त्यामुळे क्षणोक्षणी पालटणं आवश्यक असतं. ह्या लवचिकतेबरोबर सगळी फरफट होऊ न देता ठामसुद्धा असावं लागतं. वज्रादपी कठोराणी, मृदुनी कुसुमादपी हे मनाचं रूप असावं. सगळीकडे संचार करणं, लक्ष ठेवणं, सुधारणा घडवणं, बदल करणं आणि हे सगळं निमिषार्धात, ही सगळी कार्यक्षमता अनेक प्रकारच्या रसायनांच्या माध्यमातून साधली जाते. मनावर होणाऱ्या प्रसंगाप्रमाणे पटापट हे रासायनिक बदल घडतात. अनेक प्रकारची हार्मोन्स शरीरातील विविध क्रिया पार पाडतात आणि मेंदूची रसायन नियंत्रित करण्याचं काम मन नावाचा राष्ट्रपती करीत असतो. सर्व संस्थांचं काम सुरळीतपणे चालू असण्यासाठी सर्व औषधे अचूक प्रमाणात असावी लागतात. शरीरातील सर्व क्रिया शांतपणे चालू असून मन कुशाग्र, आरामदायक आणि आल्हाददायक असण्याची स्थिती म्हणजे आनंद. ह्या स्थितीत शरीराची सर्व प्रगतिशील व कार्यक्षम रसायनं जोमात असतात. आनंदी असणं हा मनाचा मूळ स्थायी भाव, तो तसाच असावा लागतो. अशा अवस्थेत उत्कृष्ट कार्यक्षमता टिकून राहते. शरीरातील सर्व एकमेकांशी संलग्न असलेल्या क्रिया अगदी उत्तम कार्यक्षम राहण्यासाठी शरीर व मन आनंदी असावं लागतं. त्यामुळे शरीराची आवश्यक कार्य चांगली चालतात. एकूणच काय तर आरोग्यम धनसंपदा असं आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटल्या गेलं आहे. पण ते आरोग्य फक्त शरीरापुरतं असून चालणार नाही, तर मन निरोगी असणं अत्यंत गरजेचं असतं. असं आपण सर्वजण मानतो की स्वस्थ मनात ईश्वर निवास करतो आणि जिथे ईश्वर असतात स्वाभाविकच तिथे मनशांती असते. जर एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीबद्दल विचार करावायचा असेल तर त्या राष्ट्राच्या एखाद्या छोट्याशा कुटुंबावरून तो अंदाज आपणास घेता येईल. कुटुंबाचे मनस्वास्थ्य उत्तम असेल तरच परिसराचे, तद्वतः गाव आणि राष्ट्राचे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आयुष्य ही ईश्वराकडून आपणा सर्वांना मिळालेली अप्रतिम देणगी आहे. ती देणगी सुयोग्य वापरली तर आयुष्यरूपी मंदिराचा कळस निश्चित उंच दिसल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे ती फक्त आपण आपल्या स्वतःकडे शारीरिक जडणघडणीपेक्षाही मनरूपी सुंदर असा मृगजळ विकसित करण्याची. धन्यवाद.

आयुष्य याविषयी अजय महाजन यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 6:10 आहेत. प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. मंगल प्रभात या कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये ही भक्तरचना.

अजित कडकडे यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरामध्ये ही भक्तिरचना.

सुमन कल्याणपूर यांच्या सुरामध्येही भक्तरचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमांतर्गत यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरामध्येही भक्तरचना.

सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ही भक्तरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात कृष्णा शिंदे यांच्या स्वरामध्ये बुद्धगीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात येणाऱ्या ऐकत समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात शेवटी ऐकत हरिओम शरण आणि नंदिनी शरण यांच्या स्वरामध्ये हिंदी भक्तिरचना.

हरिओम शरण आणि नंदिनी शरण यांच्या सुरामध्ये हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. आणि श्रुतो, याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रुतो, सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करतात आमच्या शेतकरी बंधूंसाठी माहितीपर कार्यक्रम कृषीवाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज ऐकूयात जनावरातील कालम फुटणे याविषयी डॉक्टर सचिन राऊत यांनी दिलेली माहिती.

0: नमस्कार पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर सचिन उत्तमराव राऊत, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, जनावरांमध्ये एक महत्त्वाची समस्या असते, ती समस्या म्हणजे कान फुटणे, ज्याला इंग्रजीत आपण ओटायटिस म्हणतो. माणसामध्ये ज्याप्रमाणे कान फुटण्याची समस्या असते, त्याप्रमाणे जनावरातसुद्धा ही समस्या आढळून येते. ही समस्या विशेषतः म्हशीमध्ये आणि बैलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. या समस्येची कारणं म्हणजे कानामध्ये होणाऱ्या काही प्रकारच्या जखमा, यात गवताची किंवा कडब्याची काडी टोचल्यामुळे किंवा काही तीक्ष्ण वस्तू कानाला जखम केल्यामुळे कानामधील जखमावर जीवाणूंचा किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि आजार दिसून येतो. बऱ्याच वेळेस परोपजीवी कीटक, उदाहरणार्थ गोचिड, उवा किंवा खरजेचे कीटाणू कानात गेल्यामुळे कानाला सूज येते आणि कान फुटतो. त्याचप्रमाणे जर जनावर पाण्यामध्ये जास्त काळ गेले किंवा कानामध्ये आर्द्रता किंवा ओलावा असेल, तर अशा ठिकाणी रोगजंतू येतात आणि ही समस्या निर्माण होते. या समस्येमध्ये दिसून येणारी लक्षणे म्हणजे जनावर सर्वप्रथम कान खाजवते, त्याचप्रमाणे मान सतत हलवत राहते, त्यानंतर कानातून पिवळसर रंगाचा एक दुर्गंधीयुक्त द्रव बाहेर येतो. जनावर हे जे दुखणारा कान आहे त्याच बाजूला मान जास्त प्रमाणात वळते आणि त्याच्या कानामध्ये जास्त प्रमाणामध्ये वेदना होतात. बऱ्याच वेळा कानात जखमा झाल्यामुळे व्रण तयार होतात आणि तो कान बुडाच्या ठिकाणी सुजलेला दिसून येतो. जनावर अन्नपाणी घेत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे जे दूध देणारे जनावर आहेत ते दूध उत्पादन कमी होते. या लक्षणावरूनच आपल्याला रोगाचं निदान करता येते. आता यावर उपचार म्हणजे कानावरचे केस सर्वप्रथम काढून टाकावेत आणि कान कोमट पाण्याने किंवा नॉर्मल सलाईनच्या द्रावणाने धुवून काढावा. त्यानंतर त्यामध्ये प्रतिजैवकयुक्त जे औषधं बाजारात मिळतात त्याचा उपयोग करावा. कानामध्ये जर काही परोपजीवी असतील तर हे परोपजीवी हाताने काढून टाकणे गरजेचे आहे. कानामध्ये काही वस्तू अडकलेल्या आहेत का हे देखील आपण पाहणे गरजेचं आहे. अशा जर वस्तू असतील तर त्या कानातून काढून घेणं गरजेचं आहे. अर्थात हे सर्व उपाय पशुवैद्यक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाकडे किंवा त्यांच्या सल्ल्यानेच काढावे. जर ही समस्या जास्त जुनाट स्वरूपाची आणि तीव्र असेल तर अशा वेळेस एक छोटी शस्त्रक्रिया करून घेणं गरजेचं असते. म्हणजे कानाच्या आतील जी घाण आहे ती घाण पूर्णपणे निचरा होऊन रोग लवकर दुरुस्त होतो. जनावरांना, विशेषतः म्हशींना, घाण पाणी किंवा डबक्यात लोळू न देता स्वच्छ पाण्यामध्ये हौदामध्ये उतरू देणे गरजेचे आहे किंवा मग स्वच्छ पाण्याच्या साह्याने दिवसातून 2 वेळा धुवून टाकावेत. म्हणजे त्या पाण्यात बसणार नाही आणि हा रोग टाळण्यास मदत होईल. धन्यवाद.
1: जनावरातील कान फुटणे याविषयी डॉक्टर सचिन राऊत यांनी दिलेली माहिती आपण ऐकली.

कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:45 आरोग्य व धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरण जागृतीपर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, गेल्या 3 दिवसात आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्याचं निदान कसं केलं जातं हे पाहिलं. आज आपण जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर पुढे काय करायचं हे बघूया. कोणत्या रुग्णाला कोणता उपचार आणि कोणत्या क्रमाने द्यायचा हे कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज आणि इतर वैद्यकीय बाबींवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. काही कॅन्सर्स लहान असतात आणि फक्त ब्रेस्टपुरते मर्यादित असतात. काहींचा लिम्फनोडशी संबंध असतो. काही कॅन्सर्समध्ये शरीरातील इतर भागांची तपासणी आवश्यक असू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार त्याच्या कॅन्सरच्या प्रकारावर आणि त्याच्या स्टेजवर ठरवला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे नाव काढले की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावं लागणार. पण वैद्यकीय शास्त्राने आता खूप प्रगती केली आहे. जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लवकर झाले तर संपूर्ण स्तन काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया आता शक्य आहे. यामध्ये फक्त कॅन्सरची गाठ आणि आजूबाजूचा थोडा भाग काढून उर्वरित स्तन सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचा नैसर्गिक आकारही टिकून ठेवला जातो. याला आपण ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. यामुळे महिलेचा आत्मविश्वास टिकून राहण्यास मोठी मदत होते. काही परिस्थितींमध्ये मात्र मॅस्टेक्टमी अधिक योग्य पर्याय असू शकतो. म्हणून ब्रेस्ट वाचेल का याचं उत्तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळं असतं. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त कॅन्सर पूर्णपणे मुळासकट नष्ट करण्यासाठी इतर उपचारांचीही जोड दिली जाते. यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोनल किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असतो. किमोथेरपीमुळे केस गळतात हे खरे आहे, पण उपचार संपल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखे येतात. या उपचारांचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तावाटे शरीरात कुठेही लपलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवू नये याची खात्री करणे आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार व्यक्तीनुसार आणि कॅन्सरच्या बायोलॉजीनुसार ठरवला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, उपचार सुरू केल्यानंतर तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणे. काही वेळा ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स होतात, त्याबद्दल घाबरून औषधं स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांशी बोलणं महत्त्वाचं आहे. उपचारामध्ये बदल करायचा असेल तर तो मेडिकल टीमच्या सल्ल्याने करावा. आता एक शेवटची गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरची भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे तपासणी न

0: करणं हा उपाय नाही. स्तनामध्ये नवीन गाठ जाणवली, निप्पलमध्ये बदल झाला, त्वचेमध्ये बदल झाला किंवा असामान्य डिस्चार्ज दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे असं समजू नका, पण कॅन्सरची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी टाळू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. आणि सर्व महिलांना माझा एकच संदेश, आपल्या शरीराची जाणीव ठेवा, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या, कारण वेळेवर निदान आणि योग्य आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी होऊन तिचे पुढील आयुष्य अतिशय सामान्यपणे आणि आनंदाने जगू शकते. या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने माझी सर्वांना, विशेषतः पुरुष श्रोत्यांना ही विनंती आहे की त्यांनी घरातील महिलांना, आई, बहीण, पत्नी यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करावे. त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला सांगा आणि चाचण्यांसाठी प्रोत्साहन द्या. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे हाच कर्करोगावर मात करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गोरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडून पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेत आहोत. आतापर्यंत आपण एकूणच पारंपरिक बियाण्यांचा वापर आणि हायब्रिड बियाण्यांचा वापर याचा काय परिणाम होतो, कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये पारंपरिक बियाण्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो, त्याचबरोबर स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा त्यांचं बियाणं असेल यांचा कशा पद्धतीने वापर करता येतो हे आतापर्यंत जाणून घेतलं. आजच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येतो का, कारण एकूणच आपल्या परिसराचं, आपल्या पर्यावरणाचं, आपली जी काही जमीन आहे तो एक खूप मोठा भाग आहे. या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवता आलं तर नक्कीच पर्यावरण संवर्धनामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल. तर सर, पारंपरिक बियाण्यांच्या वापरामुळे किंवा पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या बदलामध्ये आपल्याला कमतरता आणता येते का?
1: निश्चितच सर, पारंपरिक बियाणांमुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर निश्चितच आणि लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. हे खूपशा शेतकरी गट जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, नंतर कृषी संशोधनातून आपल्याला ही बाब समोर आलेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे, हायब्रिड बियाणं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हायब्रिड बियाणाला एका पर्टिक्युलर टायमानंतर रासायनिक खतं द्यावीच लागतात. पारंपरिक जी बियाणी आहेत, जमिनीतला जे काही त्यांचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरतीच ते वाढलेली असतात. त्यानंतर मग जे शेणखत आहे, गोमूत्र आहे किंवा विविध प्रकारचे जे सेंद्रिय एन्झाईम्स आहेत त्याच्यावरतीच ते वाढलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हायब्रिड बियाणे वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावाच लागतो, कारण ती त्या पद्धतीनेच मॉडिफाय केलेली आहेत. सेंद्रिय घटकांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला पीकही खूप चांगल्या पद्धतीने येतं, त्याचा प्रतिसादही खूप छान मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पारंपरिक बियाणे ती वापरल्यामुळे निश्चितच मी असं म्हणेन की कमी झालेला आहे. नंतर फवारणी करतो, खूपदा ही हायब्रिड बियाणे वापरल्यामुळे जे कीटक येतात, कीटकांचा बेसिक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीचं औषध मारा मरतात, पण पुढल्या वेळेस त्याच्यावरतीच आपण कसा उपाय शोधू शकता हे ते अंगभूत आपल्यामध्ये आणतात आणि परत येतात. जी हायब्रिड बियाणे जी आपण वापरतो त्याच्यामुळे कीटक येतात त्याला ते पटकन बळी पडतात. पण जसं मी म्हटलं की जी पारंपरिक बियाणी आहेत ती वर्षानुवर्ष तिथल्या स्थानिक वातावरणाशी जुळून घेतल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. बाकीचे ग्रास हॉपर वगैरे आहेत जे आपण शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो हे तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि एका पद्धतीने आपल्या त्या शेतीचं संरक्षणच करतात.

0: जी पारंपरिक बियाणे जे आपण वापरतो त्यामुळे निश्चितच कमी झालेला आहे.
1: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल?
0: हवामान बदल हा होतोच आहे, जगण्यासाठी अन्न लागतंच. रासायनिक खतं वापरून शेती करतोय आणि जे हायब्रिड बियाणे वापरतोय त्याच्यामुळे प्रत्येक रोगाचं कॅपिटल झालेलंच होतं. डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा, तर विविध जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर वन झालोच आहोत. तर हे सगळं कमी करायचं असेल आणि जो हवामान बदल जो होतोय जो झालेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपली जी पारंपरिक स्थानिक तिथल्या नैसर्गिक वातावरणाशी तिथल्या दुष्काळ म्हणा तिथे होणारा जो बदल आहे त्याला ती तगून तशी तशी वर्षानुवर्ष आपल्या इथे होत होती ती वापरणं तेवढीच गरजेचं आहे आणि हाच एक उपाय आहे असं मी सांगू शकतो.
1: श्रोते हो, पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक बियाण्यांच्या वापराची प्रचार प्रसिद्धी ते गावोगावी जाऊन करत असतात. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
0: खूप खूप धन्यवाद सर.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुनःप्रसारित करण्यात येईल. 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत
3: आहोत. आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. भोपालनगरे समनुष्ठिते राज्यस्तरीय गोपालक सम्मेलने जनान् सम्बोधयन् केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः प्रावोचत् यत् भारतीय न्यायसंहितायाः निरवशेष प्रवर्तने सति भारतस्य दण्ड न्यायप्रणाली जगति निरतिशय अर्वाचीना सम्भविष्यति. गृहमन्त्रिणा सबलं प्रोक्तं यत् अस्याः न्यायसंहितायाः पूर्णसञ्चारानन्तरम् अभियोगपञ्जीकरणादारभ्य सर्वोच्च न्यायाधिकरणं यावत् सर्वेषां न्यायव्यवहाराणाम् अन्तिमनिर्णयः वर्षत्रयाभ्यन्तरे एव सिद्धिमेष्यति. केन्द्रीयशिक्षामन्त्रालयान्तर्गत उच्चशिक्षाविभागेन असमिया, बंगला, मराठी, पाली, प्राकृत इति पञ्चशास्त्रीयभाषाणाम् अध्ययनाय 5 उत्कृष्टकेन्द्राणि अङ्गीकृतानि. एतेन उपक्रमेण एतासां शास्त्रीयभाषाणां भाषिकसाहित्यिक न्यासस्य संरक्षणाय, सङ्गणकीयकरणाय, उच्चशैक्षणिक अनुसन्धानाय, ज्ञानस्य च व्यापकप्रचाराय समर्पितसंस्थागतसहयोगः लप्स्यते. एकोनविंशतितमः प्रवासीभारतीयदिवससमारोहः आगामिवर्षस्य जनवरीमासस्य 7 दिनाङ्कात् 9 दिनाङ्कं यावत् पश्चिमबङ्गराज्यस्य कोलकातानगरे समायोजयिष्यते. अस्य महाधिवेशनस्य उद्घाटनं प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी विधास्यति. तत्र हि राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू समापनसत्रे अध्यक्षतां वहन्ति, प्रवासीभारतीयसम्मानपुरस्कारान् प्रदास्यति. सम्प्रति एषः कार्यक्रमः आकाशवाणीतः प्रसार्यते.
4: विशदवृत्तान्ताय एक्स् माध्यमे @AIRNewsAlerts इत्यनुगच्छन्तु. यूट्यूब् मञ्चे च न्यूस् आन् AIR आफिशियल् वाहिन्याः अनुग्राहकाः भवन्तु.
3: लोकसभाध्यक्षेण ओम बिर्ला इत्यनेन मन्त्रालयानुगुणं विभिन्नानां संसदीय समितीनां पुनर्निर्माणं विहितम्. भाजपा सांसदः भर्तृहरि महताबः वित्त समित्याः, कांग्रेस सांसदः शशि थरूरः विदेश कार्य समित्याः, सुधीर गुप्तः च रेल समित्याः अध्यक्षत्वेन नियुक्ताः. तथैव चरणजीत सिंह चन्नी कृषि पशुपालन खाद्य प्रसंस्करण समित्याः, राधामोहन सिंहः रक्षा समित्याः, राजीव प्रताप रूडी जल संसाधन समित्याः, सप्तगिरि उल्का ग्रामीण विकास पंचायती राज समित्याः, निशिकांत दुबे च संचार सूचना प्रौद्योगिकी समित्याः अध्यक्षपदम् अलंकरिष्यन्ति. अद्य नवदेहल्यां 5th कौटिल्य आर्थिक सम्मेलनं सम्बोधयन्ती वित्तमन्त्री निर्मला सीतारामन्.

0: एन्वायरमेंट न्यगादीत् यत् गतदशके वित्तीय संयमस्य आधारभूत संरचना निवेशस्य बैंकिंग परिष्काराणां वस्तु सेवा करस्य अथ श्रम संहितानां सुदृढ क्रियान्वयनेन भारतस्य आर्थिक स्थैर्यम् अतीव सुदृढम् अभवत्। वित्तमंत्री अब्रवीत यत् विगत चतुर्षु वर्षेषु वैश्विक संकटेषु सत्सु अपि भारतस्य आर्थिक मूल तत्वानि सर्वथा अक्षुण्णानि सन्ति। इजराइल प्रधानमन्त्रिणा बेंजामिन नेतन्याहू वर्येण आगामि स्वातन्त्र्य महोत्सवे मंगलदीप प्रज्वालयितुं भारतीय वैमानिकः कैप्टन स्मिथ मच्छारः प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी च सगौरवम् आहूतौ। दूरवाणी संभाषण वेलायां नेतन्याहू महोदयेन कैप्टन मच्छारस्य वीरतायाः भूरिशः प्रशंसा विहिता। स च भारत इजराइल देशयोः धीरनायकत्वेन उद्घोषितः। परंपरागत रूपेण एतत् मंगल ज्वाला प्रज्वालनस्य गौरवं केवलं इजराइल नागरिकेभ्यः एव आरक्षितं भवति, येन एतत् आमन्त्रणम् अतीव दुर्लभं विशिष्टं च मन्यते। जापान देशस्य नागोया नगरस्य क्रीडांगणे अद्य सायंकाले षड्वादने आईची नागोया एशियाई क्रीडायाः भव्यं समापनं भविष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे, सकाळचे 7 वाजतायत। आता जाणून घ्या आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। सुरुवातीला या सभेचे उर्वरित कार्यक्रम, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 7:40 प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त नैराश्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 7:50 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। 8:40 मेहराब अंतर्गत हिंदी गझलांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 10:10 मिश्र संगीताचा कार्यक्रम। 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत बॉबी या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकाल। गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल। 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। 11:05 युवा कट्टा श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुप्री नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणीशी सुमिता कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल। 11:35 बालमंडळ हा छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम, यामध्ये लाल बहादूर शास्त्री CBSE विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं। 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 1:05 गीतबहार हा कार्यक्रम। 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र, मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। 1:45 भावधारा। 2:02 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल। 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण। 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल। 2:30 नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू। हे होते आमचे या सभेचे उर्वरित कार्यक्रम।

आज आमची सायंकालीन प्रसारण सभा प्रारंभ होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 नादब्रह्म हा कार्यक्रम, 5:30 युववाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही संक्षेपित करू. 6:30 गंमत जम्मत हा छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही संक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा प्रायोजित कार्यक्रम, आणि त्यानंतर गाई म्हशीमधील कृत्रिम रेतन आणि वीर्यमात्रा निवड कशी करावी याविषयी डॉक्टर अभिजित साखरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तसेच मत्स्य व्यवसायात प्रतिजैविक आणि प्रोबायोटिकचा वापर याविषयी डॉक्टर सागर सातकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:30 भावधारा हा कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही संक्षेपित करू. 9:30 अखिल भारतीय नभोनाट्य मुंबई केंद्रावर आम्ही संक्षेपित करू. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही संक्षेपित करू. 11:10 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनंदिन आढावा आपण ऐकू शकाल. ही होती आमच्या आज प्रसारित विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर एक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
1: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
2: 2000+ महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम.
1: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यज्ञ 40 गावच्या स्वयंदीप प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
0: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक. अभिजात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शेतपिकांचे पंचनामे युद्ध पातळीवर, दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा प्रयत्न. महसूल मंत्र्यांची ग्वाही. हिंगोली परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात भूकंप. औंढा तालुक्यात गढाळा इथं केंद्रबिंदू. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप. 21 सुवर्णपदकांसह भारताची चौथ्या स्थानी झेप आणि राज्याच्या बहुतांश भागातून मौसमी पावसाची माघार. आता सविस्तर बातम्या. विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत SNDT महिला विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मातृभाषेत कामकाजाचं महत्त्व विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: जगातली जेवढी विकसित राष्ट्र आहेत ती सगळी राष्ट्र आपल्या मातृभाषेत बोलतात आणि जगामध्ये जेवढी विकसनशील राष्ट्र आहेत ही सगळी राष्ट्र कुठल्या तरी इतर राष्ट्रांच्या भाषांमध्ये किंवा ज्यांनी त्यांच्यावर राज्य केलेलं आहे अशा राष्ट्रांच्या भाषांमध्ये व्यवहार करतात. आणि म्हणून जर आपल्या समाजाचं भविष्य हे आपल्याला टिकवायचं असेल, आपल्याला जर विकासाकडे जायचं असेल तर मातृभाषेचा आग्रह हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
3: अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्तानं नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलात काल अभिजात मराठी साहित्याचं प्रकट वाचन करण्यात आलं. केंद्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. राज्यात अवर्षणामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल बुलडाणा जिल्ह्यात पीक पाहणी दौऱ्यादरम्यान शेगाव इथं माध्यमांशी बोलत होते. या अनुषंगानं प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत असं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
5: माझ्या अध्यक्षतेखाली 11 मंत्री महोदयाची कॅबिनेट उपसमिती आहे. प्रत्येक मंगळवारी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन वेगवेगळे निर्णय करतो आहे. याही मंगळवारी कॅबिनेटची बैठक होईल, त्यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काही त्यांच्या खिशात काही जाईल का ही शेतकऱ्याची अपेक्षा आहे. कारण शेतकऱ्यांना आता कॅशची गरज आहे. एकंदरीत केंद्र सरकारची, राज्य सरकारची पीक विमा योजनेची मदत, या तिहेरी मदतीतनं शेतकऱ्याला जास्तीत जास्त काय मिळेल त्याच्यातही आम्ही चर्चा करतो आहे.
3: दरम्यान काल अकोला जिल्ह्यातही महसूल मंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर दुष्काळ पाहणी केली. दुष्काळ पाहणी केल्यानंतर ते काल माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं आश्वासन त्यांनी दिलं. विरोधकांनी कुठलंही राजकारण न करता दुष्काळ परिस्थितीत सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. हिंगोली परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के बसले. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तर त्यापाठोपाठ 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाची नोंद

0: झाली, त्यानंतर लहान लहान धक्क्यांची मालिका सुरूच होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा तालुक्यातील गढाळा इथं होता. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
1: आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवनाची किंवा प्रॉपर्टीची नुकसानीची माहिती मिळालेली नाही आहे. माझ्या सर्व हिंगोली नागरिकांना हेच आव्हान राहणार आहे की आपण सर्वांनी कोणत्याही प्रकाराची अफवा पसरू देऊ नका. यंत्रणा जी आहे ते सुसज्ज आहे.
0: परभणी तसंच नांदेड जिल्ह्यातही काल सकाळी 10:15 सुमारास 4.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. नागरिकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डील यांनी केलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्राने प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय हा याचाच एक भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊया.
2: ईशान्येकडील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानसेवा आणि डिजिटल जोडणी यासारख्या क्षेत्रांमध्ये विविध विकास कामं राबवली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारनं प्रथमच ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाची स्थापना केली. पंतप्रधान स्वतः आपल्या भाषणात ईशान्येकडील राज्यांचा अष्टलक्ष्मी असा उल्लेख करतात.
3: नॉर्थ ईस्ट हम सब के लिए अष्टलक्ष्मी है. यहाँ भरपूर टैलेंट है और नॉर्थ ईस्ट की प्राकृतिक सुंदरता भी सबका ध्यान खींचती है.
2: स्थानिक उद्योग, कृषी, हस्तकला आणि पर्यटनाला प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला. भारतीय खेळाडूंनी काल 5 सुवर्णपदकांची लयलूट करून चौथ्या स्थानावर झेप घेत आपल्या अभियानाची सांगता केली. गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिनं तर कुस्तीत अमन सेहरावत यानं सुवर्णपदक पटकावलं. अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये भारतानं पाकिस्तानवर तर पुरुषांच्या हॉकीत भारतानं मलेशियावर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. भारताची एकूण पदक संख्या 85 झाली असून यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-1 असा विजय झाला आहे. कालच्या अखेरच्या सामन्यात भारतानं दिलेलं 352 धावांचं आव्हान पाहुण्या संघानं कर्णधार शाई होपच्या शतकी खेळीच्या बळावर 10 चेंडू शिल्लक असतानाच पार केलं. होप सामनावीर तर भारताचा कर्णधार शुभमन गिल मालिकावीर ठरला. या दोन्ही संघात 6 तारखेपासून T20 मालिकेला प्रारंभ होत आहे. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिवसह काही मोजके जिल्हे वगळता मोसमी पावसानं यंदा आठवडाभर आधीच निरोप घेतला. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2-3 दिवसात मौसमी पाऊस परतून जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. पुढच्या रविवारी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनारूढ होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. राज्यस्तरीय वन्यजीव सप्ताहाचा काल बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार इथं शुभारंभ करण्यात आला. या सप्ताहानिमित्त पुढील 7 दिवस लोणार अभयारण्यात पक्षी निरीक्षण, स्वच्छता मोहीम आणि शालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. अहिल्यानगर इथल्या स्नेहालय संस्थेचे वार्षिक बा बापू विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कार काल जाहीर झाले. मानपत्र, 50,000 रुपये आणि ग्रंथ या स्वरूपाचे हे पुरस्कार येत्या बुधवारी 7 ऑक्टोबर रोजी स्नेहालय पुनर्वसन संकुल इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. नांदेड तालुक्यातल्या सायाळ इथं पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राच्या तर्फे काल चारा साक्षरता अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. सोयाबीन कुटारावर युरिया आणि मोलासेस प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली. पर्यायी चारा स्रोतांचा वापर करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केलं. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथल्या आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयात काल जिल्हास्तरीय एक दिवसीय शेतकरी लेखक साहित्य संमेलन घेण्यात आलं. माजी आमदार भीमराव धोंडे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्यासह महाविद्यालय

तीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वामीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. अंबाजोगाई इथंही स्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 76 गावांना आणि 23 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यात टँकरसाठी 122 गावांनी नोंदणी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लातूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात स्वच्छता ही सेवा

0: पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय जिल्ह्यात टँकरसाठी 122 गावांनी नोंदणी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लातूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात स्वच्छता ही सेवा एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणार्थी आणि ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अंबाजोगाई इथं योगेश्वरी सैनिकी शाळेत हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं आहे. निवृत्त ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्या हस्ते काल या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकासाकडे अग्रेसर होण्यासाठी मातृभाषेचा आग्रह आवश्यक. अभिजात मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शेतपिकांचे पंचनामे युद्धपातळीवर, दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा प्रयत्न. महसूल मंत्र्यांची ग्वाही. हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात भूकंप. औंढा तालुक्यात गढाळा इथं केंद्रबिंदू. आणि राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी पावसाची माघार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:20 आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून। तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून। तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर।

श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.

0: तुम्ही आयुष्यात किती समाधानी आहात, आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत याला महत्त्व द्या. श्रोते हो, अशा प्रभावी विचारांची उधळण करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 7:25 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो अभिजात मराठी, आपली मराठी, प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Api Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे कार्यालय शब्दकोश आणि परिभाषाकोश याविषयी महत्त्वाचं काम करत असतं. मराठी भाषेचा शासकीय कामकाजातील वापर सुलभ सुबोध व्हावा यासाठी भाषा संचालनालयाने विविध प्रकारचे कोश आणि परिभाषा कोश प्रकाशित केलेले आहेत. त्यापैकी शासन व्यवहार कोश हा शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कोश आहे. आज आपण भाषा संचालनालय या कार्यालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर यांच्याकडून शासन व्यवहार कोशाविषयीची माहिती जाणून घेऊया. साबळे सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, भाषा संचालनालयाचं कोश विषयक जे कार्य चाललेलं आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. हे कार्य कसं चालतं याविषयी जरा सांगा.
3: लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे ही जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाने 6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना केली. शासनाने 1964 मध्ये मराठी भाषेला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. मराठीला आपली राजभाषेची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडता यावी, शासन व्यवहाराचे ती सर्वोपरी कार्यक्षम असे माध्यम ठरावी आणि आजच्या प्रगत व समग्र लोकजीवनाशी समग्र असा प्रशासन व्यवहार पेलता येईल एवढे सामर्थ्य मराठी भाषेला मिळवून देणे ही पहिली गरज होती. या दृष्टीने शासनाने मराठीच्या विकासासाठी मराठीतील प्रथित यश भाषा तज्ज्ञांचा व कोश तज्ज्ञांचा समावेश असलेले भाषा सल्लागार मंडळ 1961 स्थापन केले. त्याचबरोबर 1997 भाषा सल्लागार समितीची स्थापना देखील केली. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली भाषा संचालनालयाने शासन व्यवहार, मानव्य विद्या, विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील शब्दकोश, परिभाषाकोश, शब्दावल्या, प्रमाणलेखन, नियमावली, मराठी लघुलेखन व टंकलेखन आदी विषयांवरील 52 प्रकाशने प्रकाशित केलेली आहेत. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांवरील परिभाषा कोशांच्या उपसमित्यांची स्थापना केली असून

0: या उपसमितीच्या माध्यमातून जवळपास 3 लाख इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम आजवर करण्यात आलेले आहे. माननीय डॉक्टर उदय सामंत मंत्री मराठी भाषा, माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव मराठी भाषा विभाग यांच्या प्रेरणेने व माननीय अरुण गीते भाषा संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन नवनवीन परिभाषा कोश निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे.
1: सर, शासन व्यवहार कोश हा शब्द नेहमी ऐकला जातो, तर शासन व्यवहार कोश म्हणजे नेमकं काय आणि तो कसा वेगळा आहे याविषयी जरा सांगा.
0: शासन व्यवहार कोश याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित, सुसंगत, सुलभ व अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासनोपयोगी द्विभाषी कोश आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयीन विभाग, शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील कामकाज, पत्रव्यवहार, विधानमंडळात सादर केली जाणारी विधेयके, अध्यादेश, शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रके, अहवाल, टिप्पण्या, प्रशासनिक लेखन इत्यादींमध्ये मराठी भाषेचा प्रभावी, अचूक व सुलभ आणि एकसंध असा वापर व्हावा हा शासन व्यवहार कोशाच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे.
1: अच्छा, म्हणजे शासकीय कामकाजासाठी तो शासन व्यवहार कोश वापरला जातो किंवा जावा ही कल्पना आपल्याला अभिप्रेत आहे. आता हा शासन व्यवहार कोश तयार करण्याची आवश्यकता मुळात का भासली याविषयी सांगा.
0: महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला शासन व्यवहारातील मराठीचा वापर वाढवणं हे महत्वाचं भाषिक आणि प्रशासकीय उद्दिष्ट होतं. शासन व्यवहार कोश हा मे 1973 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला. सुरुवातीला शासकीय कामकाजामध्ये इंग्रजी भाषेतील अनेक संज्ञा, पदनामे आणि वाक्प्रयोग रूढ झाले होते. आता उदाहरणार्थ चीफ सेक्रेटरी, ॲडिशनल सेक्रेटरी, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर, क्लर्क यांसारख्या पदनामांसाठी एकरूप अशी मराठी पदनामन होती. शासन व्यवहार कोशाच्या माध्यमातून आणि पदनाम कोशाच्या माध्यमातून या पदनामांना नेमके पर्याय देण्यात आले. चीफ सेक्रेटरी म्हटलं की मुख्य सचिव, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हटलं की अपर मुख्य सचिव, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हटलं की अपर जिल्हाधिकारी, कलेक्टर म्हटलं की जिल्हाधिकारी, हे मराठी पर्याय आता प्रशासनामध्ये, शासकीय कामकाजामध्ये सर्रासपणे वापरले जात आहेत. काही ठिकाणी सर्वमान्य झालेले आहेत. काही ठिकाणी ॲडिशनल कलेक्टरसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी हा शब्द देखील वापरला जातो, परंतु पदनाम कोशामध्ये त्याचा प्रमाणित अर्थ अपर जिल्हाधिकारी असा आहे आणि तसाच तो वापरायला हवा. मॅडम, दुसरं असं की महाराष्ट्र शासनाची जी विविध शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परिभाषेमध्ये एकरूपता नव्हती. उदाहरणार्थ रजिस्ट्रार हे पदनाम आहे. आता त्याचं मराठी पदनाम हे कुलसचिव, निबंधक, प्रबंधक अशा 3 प्रकारे त्या पदनामाला अर्थ दिला जातो. परंतु कुलसचिव हे पदनाम कुठं वापरावं, निबंधक हे पदनाम कुठं वापरावं, प्रबंधक हे पदनाम कुठं वापरावं यामध्ये एकरूपता नव्हती. परंतु या शासन व्यवहार कोशामुळे आता सर्व कार्यालयांमध्ये ही जी पदनामं वापरली जातात त्यामध्ये एकरूपता आली. उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार या पदनामासाठी आपण कुलसचिव वापरतो, न्यायालयांमध्ये प्रबंधक वापरतो आणि जी नोंदणी कार्यालय आहेत तिथं आपण निबंधक वापरतो. म्हणजे या कार्यालयांमधील परिभाषेमध्ये एकरूपता आलेली आहे.
1: सर, शासन व्यवहार कोश जो तयार करण्यात आला तर तेव्हा त्याचा मुख्य उद्देश काय होता आणि तो सफल झाला आहे का?
0: त्याचा जो मुख्य उद्देश होता की शासकीय व्यवहारामध्ये मराठी भाषेचा प्रमाणित, अचूक, सुसंगत आणि प्रभावी वापर घडवून आणणं. तर हा जो काही उद्देश आहे हा उद्देश पूर्णतः सफल झालेला आहे. आता तो कसा सफल झाला हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ ज्या काही इंग्रजी प्रशासनिक संज्ञा होत्या त्या संज्ञांना एकरूप मराठी पर्याय याच्यामुळं दिले गेले. उदाहरणार्थ पॉवर हा शब्द आहे. पॉवरला आपण मराठीमध्ये अधिकार म्हणतो. काही ठिकाणी शक्ती हा शब्द देखील वापरला जात होता, परंतु आता प्रशासनामध्ये पॉवर म्हटलं की अधिकार हाच मराठी पर्याय त्याच्यासाठी वापरला जातो. प्रोव्हिजनला तरतूद हा देखील शब्द वापरला जातो आणि उपबंध हा देखील मराठी पर्याय वापरला जातो. परंतु अलीकडे

0: प्रोव्हिजन म्हटलं की तरतूद हाच एकरूप असा त्याला मराठी पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजे या शासन व्यवहार कोशामुळे काय झालं की संदर्भानुसार मराठी पर्यायांचा वापर करणं सोपं जाऊ लागलं. शँक्शनला मंजुरी म्हणायचं की मान्यता म्हणायचं, मग शँक्शन म्हटलं की मंजुरी, हाच मराठी पर्याय शासकीय कार्यालयांमध्ये आता रुजलेला आहे. म्हणजे एखादी इंग्रजी संज्ञा वापरत असताना त्या संज्ञेमध्ये ज्या वेळेला मराठी पर्याय वापरले जातात त्यावेळेला अर्थाचा अनर्थ होऊ नये या दृष्टीनं काळजी घेतली जाते. आणि हा जो शासन व्यवहार कोश तयार करतानाचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला जो काही भाषिक दुरावा आहे तो भाषिक दुरावा या शासन व्यवहार कोशामुळं कमी झालेला आहे. त्याचबरोबर ज्या काही प्रशासकीय संज्ञा वापरल्या जातात त्या वापरामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक संदिग्धता होती, या शासन व्यवहार कोशामुळं ही संदिग्धता आता कमी झालेली आहे. त्यामुळं शासन व्यवहार कोश तयार करण्यामागं शासनाचे जे काही मुख्य उद्देश होते ते उद्देश यामुळं सफल झालेले आहेत.
1: सर अगदी छान सांगितलं. आपण आता शासन व्यवहार कोश निर्माण झाल्यानंतर याची मुख्य वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कसा त्याचा उपयोग होतो किंवा काय त्यातून साध्य होतं हे जरा थोडं उदाहरणासह सांगा.
0: हो नक्कीच मॅडम. शासन व्यवहार कोशाचं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकरूप परिभाषा. म्हणजे शासनामध्ये जी इंग्रजी भाषा आहे किंवा ज्या इंग्रजी संज्ञा आहेत ज्या संज्ञा शासकीय कामकाजामध्ये वापरल्या जातात परंतु त्याचे अर्थानुसार मराठी पर्याय वेगवेगळे होतात. मग उदाहरणार्थ विधी व न्याय व्यवहारामध्ये ऍक्ट म्हटलं की अधिनियम, बिल म्हटलं की विधेयक, नोटिफिकेशन म्हटलं की अधिसूचना, JR म्हटलं की शासन निर्णय, ऑर्डिनन्स म्हटलं की अध्यादेश, लॉ म्हटलं की कायदा. म्हणजे अशा पद्धतीची आता एकरूप परिभाषा या शासन व्यवहार कोशामुळं निर्माण झालेली आहे. म्हणजे ऍक्ट म्हटलं की कायदा किंवा अधिनियम असा संभ्रम आता होत नाही. ऍक्ट म्हटलं की अधिनियम हाच पर्याय सर्रास वापरला जातो. बिल म्हटलं की विधेयक हाच पर्याय सर्रास वापरला जातो. शासन व्यवहार कोशाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शब्दकुळ आहे. आता तुम्ही मॅडम विचाराल की शब्दकुळ म्हणजे काय. आता शब्दकुळ म्हणजे जवळजवळ समानार्थी शब्दांची मालिकाच आहे असं वरवर भासतं. परंतु शब्दकुळांमध्ये आशयाच्या दृष्टीनं एक प्रकारचा सूक्ष्म भेद असतो. शब्दकुळातील शब्दांची आधारभूत कल्पना जरी एक असली तरी ते शब्द वेगवेगळ्या संदर्भानुसार व संकेतानुसार सूक्ष्म अर्थछटा व्यक्त करतात व आपली भिन्नता दर्शवून देत असतात. उदाहरणार्थ कॅन्सल हा एक शब्द आहे. कॅन्सलचा अर्थ होतो रद्द करणं. परंतु त्याचबरोबर मराठीमध्ये नाहीसा करणं, शून्य ठरवणं, विधी अग्राह्य ठरवणं, निरसित करणं अशा प्रकारचे देखील त्याला समानार्थी शब्द आहेत. परंतु त्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे. कॅन्सल म्हटलं की रद्द करणं, अबॉलिश म्हटलं की नाहीसा करणं, इनव्हॅलिड म्हटलं की विधी अग्राह्य ठरवणं, रिपील म्हटलं की निरसित करणं अशा प्रकारचे सूक्ष्म भेद त्याच्यामध्ये आहेत. म्हणून या शासन व्यवहार कोशामध्ये जी शब्दकुळं दिलेली आहेत ती शब्दकुळं अतिशय महत्त्वाची आहेत. त्या शब्दकुळांमधून सूक्ष्म प्रकारचा भेद आपल्या लक्षात येतो आणि शब्दकुळं हे या शासन व्यवहार कोशाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. शासन व्यवहार कोशाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं नेमकेपणा व अचूकपणा.
1: अगदी बरोबर.
0: इंग्रजी संज्ञांना अर्थाच्या दृष्टीनं निश्चित नेमके अचूक मराठी पर्याय दिलेले आहेत. म्हणजे त्या पर्यायांचा वापर करताना अर्थाचा अनर्थ होत नाही. आता आणखीन शासन व्यवहार कोशाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शासन व्यवहार कोशामध्ये अलीकडे सुधारणा करण्याचं काम सुरू आहे. आता या सुधारित शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ आणखी 7 ते 8 हजार शब्दांची नव्यानं भर घालण्यात येणार आहे. तसेच शासन व्यवहार कोशाचं भ्रमणध्वनी उपयोजक देखील तयार करण्यात आलेला आहे आणि हा कोश सामान्य जनतेसाठी ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत.

0: संदीप साबळे सर, आज आपण इथं आलात आणि शासन व्यवहार शब्दकोश या विषयावर आम्हाला खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे, तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli Marathi.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकला.
3: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त. नैराश्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतिनी कुंडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनशांती हॉस्पिटल पाथरी रोड परभणी. आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल डेंटल कॉलेज जवळ पाथरी रोड परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. नमस्कार श्रोते हो, मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त प्रायोजित कार्यक्रम आम्ही घेऊन आलो आहोत आणि या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आज पहिल्याच भागामध्ये आपण जाणून घेऊयात नैराश्य या आजाराविषयी. यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
5: नमस्कार श्रोते हो.
4: सर, जसं आपण म्हणालो की नैराश्य याविषयी आज आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोच, तर आपले अनेक जे श्रोते याची ही मुलाखत ऐकत आहेत यांना आपण काय सांगाल की नैराश्य म्हणजे नेमकं काय?
5: नैराश्य म्हणजे नेहमी आपण जी एक भावना कधी कधी काही मनासारखी गोष्ट झाली नाही की आपण नैराश्य आपण अनुभवत होत, किंवा कधी कधी कुणी आपल्यावर रागावलं किंवा चिडलं तर आपण नैराश्याची भावना अनुभवत होत. तर ही भावना दैनंदिन जीवनामध्ये आपण जशी आपण कधी खुशीची भावना अनुभवत होत, कधी चिंतेची भावना अनुभवत होत, तर तशाच पद्धतीची ही भावना आहे. पण सतत जर कुणाला जर असं नैराश्य वाटत असेल, कुण्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसेल, जसं आपण सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी पितो किंवा पेपर वाचतो किंवा काहीतरी आपले कामं करतो पण आपल्याला सकाळी उठूच वाटत नाही आणि काही कशातच इंटरेस्ट राहत नाही, पेपर वाचू वाटत नाही, टी व्ही पाहू वाटत नाही किंवा कुणाचा फोन आला तरी बोलू वाटत नाही, तर असं जर वारंवार होत असेल तर मग नैराश्य ह्या आजाराची लक्षणे आहेत, म्हणजे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर, तर असं समजायला हरकत नाही. तर जर 15 दिवस किंवा 2 आठवडे किंवा 3 आठवडे जर अशी भावना जर राहत असेल नेहमीसाठी किंवा दिवसातून जास्त वेळेला, तर आपल्याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आजार झाला की नाही याची आपल्याला जाऊन डॉक्टरांकडे चेक करावं लागेल.
4: अच्छा बरं, हे वारंवार असं होणं यासाठी काही कारण आहेत का बरं, की असं का होत असतं नेहमी नेहमी?
5: कारण याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की मेंदूमध्ये बेसिकली सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन असे काही जे न्यूरो ट्रान्समीटर्स असतात रसायन, तर त्याची जर कमतरता झाल्यानंतर नैराश्य हा आजार होतो. तसे बऱ्याच वेळेस अशा काही घटना घडतात आणि त्यावेळेला त्या घटनेला रिॲक्शन देताना, जसं समजा कुटुंबामध्ये एखादा माणूस व्यक्ती आपण गमावतो किंवा मग एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विद्यार्थी फेल होतो, तर अशी एखादी घटना घडते आणि घटनेला जेव्हा आपण रिॲक्शन देतो म्हणजे आपण प्रतिसाद देतो, तर मग आपले जे भावना येतात त्या भावना आपण समतोल न ठेवता, फ्लेक्झिबिलिटी न ठेवता आपण एक कठोर भूमिका घेतो. हे असं व्हायलाच न पाहिजे होतं, हे माझ्या सोबत का घडलं, तर त्याच्यातून सुद्धा नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते.
4: अच्छा डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं

0: की नैराश्य हे थोडं मानसिकतेशी संबंधित असणारा आजार आहे. बऱ्याचदा हा आजार आपल्या स्वतःला लक्षात न येता समोरच्यांना लक्षात येत असतो, तेव्हा कुटुंबातील इतर व्यक्तींनी अशा आजार झालेल्या व्यक्तींसोबत कसं वागायला हवं?
1: हां, त्याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याच वेळेस तो व्यक्ती स्वतः ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो. तो असं दाखवून देत नाही की मला निराश्य आहे, किंवा त्याला असं लक्षात पण येत नाही की मला निराश्य होतंय म्हणून. तो असा रोजच्या रुटीन कामामध्ये जबरदस्तीने इच्छा नसताना पण काम करतो, सगळं रेग्युलर करत राहतो. पण त्याच्या बोलण्यामधून, वागण्यामधून घरातील लोकांना कळतं कधी कधी की समजा जो व्यक्ती ऑफिसमधून आल्यानंतर थोडा टी व्ही समोर बसतो नेहमी, पण हल्ली रोजच बेडरूममध्ये जाऊन बसतो आणि म्हणतो कसं मला कसं ठीकच वाटत नाही, मला कसा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये काही इंटरेस्टच घेत नाही. आणि निराशेच्या आजारामध्ये फक्त हे मानसिकच लक्षणं नसून काही काही रुग्णामध्ये असं होतं की कधी कधी डोकं दुखतं, किंवा कधी कधी पाठ दुखती, किंवा कधी कधी दुसरे काही असे सोमॅटिक सिमटम होतात बॉडीचे. तर असे पण असे मल्टिपल सोमॅटिक सिमटम काय असतील, तर बऱ्याच वेळेस रुग्ण निराशेच्या भावना पण असतात. नेहमी काहीतरी त्याला वाटतं की कोणतेही कामं माझ्या मनासारखे होत नाहीत, कटकट कटकट करत राहतो आणि उदासीनतेची भावना राहते, आणि त्यासोबत शारीरिक लक्षणं पण असतात. तर
0: बर.
1: अशा वेळेस जेव्हा डॉक्टरांकडे तो शारीरिक लक्षणासाठी जातो, कारण त्याला असं माहीत नसतं की मला काही सायकॅट्रीचा आजार आहे किंवा मनोविकाराचा आजार आहे म्हणून, तर डॉक्टर त्यावेळेस मग काही डोके दुखत असेल तर सिटी स्कॅन काढतात, किंवा काही पाठ दुखत असेल तर पाठीचा एक्स रे काढतात, आणि मग त्याला सांगतात की सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करू नको. आणि कधी कधी डॉक्टरांना लक्षात पण येतं, त्या ऑर्थोपेडिक्सियनला किंवा इतर डॉक्टरांना, की थोडं चिंता करतो, घरचे लोक पण सांगतात थोडा काळजी करतो, थोडा उदास राहतो, निराश राहतो. पण डॉक्टर थोडं सल्ला देतात, काही गोळ्या पण देतात, पण त्या पेन किलरनं किंवा काही त्याचा काही आजार दुरुस्त होत नाही.
0: बर.
1: मग त्याला सगळ्यात शेवटी जेव्हा एकतर डॉक्टर सल्ला देतात की तू सायकॅट्रिस्टला मनोविकारतज्ञांना भेटा आणि तुम्हाला उदासीनता निराशेचा काही लक्षणं दिसत आहेत, तर तेव्हा ते मग मनोविकारतज्ञाकडे येतात.
0: अच्छा,
1: हां सर.
0: तर नैराश्य आणि डिप्रेशन ह्या दोन्ही वेगवेगळ्या भावना आहेत का? नैराश्य या आजाराशी संबंधित असणारीच ही डिप्रेशन भावना आहे, याबद्दल काय सांगाल?
1: सध्या हल्ली जे मुलामध्ये पेशन्स थोडा कमी राहिलेला आहे, त्याच्यानंतर टॉलरन्स कॅपॅसिटी जी आहे ती पण थोडं कमी आहे.
0: बर.
1: जे जुने जे लोक होते त्यांच्यामध्ये थोडं टॉलरन्स कॅपॅसिटी म्हणजे सहन करण्याची शक्ती, यांना कोणती गोष्ट हवी पाहिजे ताबडतोब पाहिजेत, आणि जसं जसं युग बदलत आहे तसं 3 मिनिटांमध्ये मॅगी, 5 मिनिटांमध्ये कोणती गोष्ट, कोणती ऑर्डर दिली हॉटेलमध्ये की ताबडतोब घरी आणि काही पण आपल्याला मिळते, तसं तसं ते युग असं चालत आहे. तर यांना कोणत्या गोष्टी वाचतात की आयुष्यामध्ये ताबडतोब घडाव्यात आणि चांगल्या व्हाव्यात आणि माझ्या मनासारखंच व्हावं, तर याच्यामध्ये थोड्या थोड्या टेम्पररी निर्माण होणाऱ्या भावना फ्रस्ट्रेशनच्या, म्हणजे असं थोडे थोड्या अशा चंचलपणा, इनपेशन्स, उतावीळपणा, अशा भावना थोड्या निर्माण होतात. त्याच्यामध्ये थोडा उदासीनता, निराशा येते. तर ह्या वेगवेगळ्या भावना आहेत, याच्यामध्ये थोडं स्ट्रेस रिलेटेड पण आहे, थोडा ताणतणाव असतो कधी कधी एक्झामच्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना, किंवा एक्झाम झाल्यानंतर मग एखाद्या मनासारखा निकाल नाही लागला, काही मार्क कमी पडले, किंवा याच्यामध्ये कधी कधी जलसीची भावना असते की मार्क चांगले पडले पण माझ्या मित्राला चांगले पडले, त्याने एवढा अभ्यास पण नाही केला, मी त्याच्यापेक्षा जास्त केला आणि मला कमी मार्क पडले. तर या सगळ्या भावनेमधून मग कधी कधी थोडं तो अपसेट होतो किंवा निराश होतो. पण डिप्रेशन डायग्नोसिस करताना हे मानसोपचार तज्ञ नेहमी किती दिवसापासून होतं, कंटिन्युअस होतं का, सतत होतं का, तर बऱ्याच वेळेस असं सतत होत नाही मुलांना, कधी मध्ये ते असे अपसेट होतात, हे होतात, तर तो दुसरा एक टॉपिक आहे. जसं म्हणजे टॉलरन्स कॅपॅसिटी कमी होणं किंवा मग ताणतणाव होणं
0: बर बर.
1: असं. हां,
0: अच्छा, साधारण किती दिवसामध्ये या आजारातून ते बाहेर पडू शकतात?
1: साधारण असं आहे की याच्यामध्ये 1-2 वर्षे ट्रीटमेंट जर घेतली तर त्याच्यातून ते बाहेर येतात, आणि त्याच्यातून मग नंतर बऱ्याच जणांना ट्रीटमेंट घेण्याची परत गरज पडत नाही.
0: बर.
1: आणि काही जणांचा असं असतं की त्यांच्यामध्ये रिलॅप्स म्हणजे परत आजार येण्याची शक्यता असते.
0: बर.
1: तर त्याच्यामध्ये मग काही जणांना एकदा ट्रीटमेंट घेतली तर परत गरज पडत नाही, आणि नंतर मग आयुष्यामध्ये कधी एखादी अशी ताणतणावाची सिच्युएशन आली आणि तो हँडल करू शकला नाही, तर मग परत उदासीनतेचे, डिप्रेशनचे सगळे लक्षणं येऊन परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते.
0: बर.
1: आणि समजा काही जणांमध्ये असं असते की म्हणजे राहताना ती मेडिसिन कमी केलं की ती कव्हरच होत नाही, दीर्घकाळ राहू नये आणि लवकर निराशातून बाहेर यावं, त्यासाठी औषधोपचारासोबतच काउन्सिलिंग एक असते ज्याच्यामध्ये आपण समुपदेशन म्हणतो. समुपदेशनामध्ये एक कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असते, एक रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असते.
0: अच्छा, बरं, हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी?
1: होऊ नये यासाठी एकच आहे की जीवनाकडे आपण पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे, की जीवन म्हणजे एक अनसर्टन आहे. अनसर्टन म्हणजे काय, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टही आपण ठरवून होत नसते, पण चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला काही प्लॅनिंग करावं लागतं, त्या प्लॅनिंग आपण करतो पण प्लॅनिंग प्रमाणे सगळ्या गोष्टी होत नाहीत, तर फ्लेक्झिबिलिटी ठेवायला पाहिजे, थोडी लवचिकता असायला पाहिजेत.

0: तर ही लवचिकता जर असेल तर मग आपल्याला लवकर समजून येतं आणि मग नैराश्यकडे आपण जात नाहीत.
1: बर
0: हां,
1: बर
0: असं दुसरं.
1: अच्छा
0: आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण आपला फिजिकल फिटनेस व्यवस्थित ठेवला, आपला आहार व्यवस्थित ठेवला, आपली झोप व्यवस्थित ठेवली, आपण जर नेहमी सकस आहार घेत राहिलं तर डेफिनेटली याच्यामध्ये सिरोटोनिन हे वाढवणारे काही घटक आहेत. आता केळी आहेत, केळीमध्ये केळी खाल्ल्यानंतर सिरोटोनिन वाढतं, फ्रूट खाल्ले त्याच्यामधून सिरोटोनिन वाढतं. त्याने एंडॉर्फिन नावाचं एक रसायन आहे की जे आपण थोडे योगा केले, आपण सूर्यनमस्कार केले किंवा आपण व्यायाम केला किंवा आपण चाललो, आपण उन्हामध्ये बसलो, तर एंडॉर्फिन वाढतं. एंडॉर्फिन मधून आपोआपच एक प्रफुल्लित भावना, छानपणा, आनंद असं निर्माण होतो. ते नैसर्गिक काही घटक आहेत, ते आपले डेव्हलप होतात असे. तर त्यामुळं आपण कसं निसर्गाच्या सान्निध्यात राहणं असं जर ठेवलं तर त्याच्यातून आपल्या भावना पण समतोल ठेवणं, पण आपलं व्यक्तिमत्व आपल्यात सुधारणा करणं, आपलं व्यक्तिमत्व समजून घेणं, तर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर डेफिनेटलीच आपण निराश्य जरी झालं तरी लवकर बाहेर येऊत आणि आपण लवकर औषधोपचारानं आपण आपलं निराश्य कमी करू.
1: नक्कीच खूप उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली डॉक्टर नैराश्य याविषयी. बऱ्याचदा श्रोते हो, आज आजच्या कार्यक्रमामध्ये एवढंच. भेटूयात उद्या नवीन विषयासह. डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून आज आमच्या श्रोत्यांना उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी, मनोविकारांपासून दूर राहण्यासाठी सदैव आपल्या सेवेत मनशांती हॉस्पिटल, डेंटल कॉलेज जवळ, पाथरी रोड, परभणी. मनोविकार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे आणि मनोविकार तज्ञ डॉक्टर मेघा काळे गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत. आपण अधिक माहितीसाठी 88 30 93 13 88 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनशांती हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी.
2: तुमचा चहा.
3: EMI भाडं कसं मॅनेज करू?
4: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
3: कसं?
4: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
3: एवढे इझी?
4: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे. इलिगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
3: अरे बाबा नाही. तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
5: जाणकार राहा, सतर्क राहा.
6: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला तर मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त नैराश्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर प्रसारित करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. ऐकत सुरुवातीची रचना कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये.

कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये ही गीतरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमातील नंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये ही गीतरचना.

सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्येही गीतरचना आपण ऐकलीत आणि श्रुतू याबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं येत्या 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना केली आहे. भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राधामोहन सिंह संरक्षण तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायतीराज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उल्का करतील. या समित्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून लागू होईल. गेल्या दशकात आर्थिक शिस्त, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारताची आर्थिक ताकद निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 5व्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. सरकारनं जीएसटी, दिवाळखोरी, नादारी संहिता तसंच 4 कामगार संहितांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यप्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारतानं गेल्या 4 वर्षातील विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांना मंजुरी दिली आहे. मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यासासाठी ही 5 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज, ओडिशाचं आणि गुजरातचं केंद्रीय विद्यापीठ इथं स्थापन केली जातील. या केंद्रीय विद्यापीठांच्या मध्ये भारतातील अभिजात भाषांचा अभ्यास, संशोधन आणि जतन यांच्यासाठी संस्थात्मक परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. 19वी प्रवासी भारतीय दिवस परिषद पुढील वर्षी 7 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित केली जाणार आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले होते. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार असून त्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक, युवा नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, नवोन्मेषक आणि इतर संबंधित घटक एकत्र येतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. वेगानं बदलत जाणाऱ्या भूराजकीय, तांत्रिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार नियामक चौकटीमध्येही आवश्यक ते बदल करण्याची गरज नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या आर्थिक परिषदेला संबोधित करता

ना त्यांनी हे मत व्यक्त केलं, जोखीम नियंत्रित करताना नवोन्मेषक स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना देणारी प्रभावी नियामक व्यवस्था विकसित करणं हे धोरणकर्त्यांसमोरचं आव्हान आहे असं गौबा यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधून बेकायदेशीर सीमापार घुसखोरीला सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्ताच्या कार्यवाहांना प्रमुखांना बोलवून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानातून तीन व्यक्तींनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्यांना परत जाण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी त्याचं पालन केलं नाही, त्यामुळे सीमा सुरक्षा दलानं त्यांच्यावर कारवाई केली. या सीमापार घुसखोरीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची आणि यात पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या सहभागाची चौकशी करून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं या पाकिस्तानी अधिकाऱ्याला सांगण्यात आलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात औपचारिक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मच्छार यांनी हवाई हल्ला हाणून पाडल्याबद्दल त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. भारत, इस्रायल आणि संपूर्ण जगासाठी मच्छार हे नायक असल्याचे गौरवोद्गार नेतान्याहू यांनी काढले. कॅप्टन मच्छार यांची तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडाऊ यांनीही भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार आणि इतरांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. फ्लाय दुबईच्या विमानासह वैमानिकात दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचं युएईच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अमेरिकेनं ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागानं रिलायन्स कम्युनिकेशनच्या दोन माजी अधिकाऱ्यांविरुद्ध आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध 3,750 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण या तीन माजी अधिकाऱ्यांशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी निगडीत आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेची 94 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतल्या हंजर बायोटेक एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि हमीदार यांच्याविरुद्धही केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणेनं गुरुवारी मुंबईत कंपनीच्या संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 5 सुवर् ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकली. या दमदार कामगिरीमुळे एकूण पदतालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला असून देशाची एकूण पदकांची संख्या 85 वर पोहोचली आहे. त्यात 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. काल हॉकीमध्येही भारतानं मलेशियाचा 5-1 असा पराभव करत पुरुषांच्या गटातील सुवर्णपदकासह 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही निश्चित केली. निशिन इथं झालेल्या पुरुषांच्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघानं 6 गड्यांच्या बदल्यात 211 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 61 धावा केल्या. भारतानं सलग दुसऱ्यांदा हे सुवर्णपदक पटकावलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अटीतटीच्या अंतिम सामन्यात उत्तर कोरियाचा जागतिक विजेता चोंग सोंग हान याचा 11-7 असा पराभव केला. महिलांच्या रिकव्हर तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहाडनं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स महिलांच्या वैयक्तिक गटात आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. कुस्तीपटू अंतिम पंघालनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक निश्चित केलं. दीपक पुनियानं पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात मंगोलियाच्या गंखुयानचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं. तिरंदाज नीरज चौहानला पुरुषांच्या वैयक्तिक रिकॉर्ड स्पर्धेत कांस्य पदक मिळालं. दरम्यान 2 आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांची आज संगता होत असून स्पर्धेचा समारोप सोहळा जपानमधील नागोया शहरात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा
वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी

0: करत 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्याची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज केरळ, तामिळनाडू आणि पुद्दचेरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9:40 होत आहेत. 8:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत मेहराब हा हिंदी गझलांवर आधारित कार्यक्रम. ऐकूयात सुरुवातीला पंकज उदास आणि अनुराधा पौंडवाल यांच्या सुरामध्ये ही गझल.

पंकज उदास आणि अनुराधा पोंडवाल यांच्या सुरामध्ये हिंदी गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात येणार ऐकूयात जगजीत सिंग यांच्या सुरामध्ये ही गझल.

भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये गझल आपण ऐकलीत. आणि श्रोतो, याबरोबरच मेहरा बंदरगत हिंदी गझलांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलायत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 21 طلائی تمغوں کے ساتھ بھارت چوتھے مقام پر اور ریاست کے بیشتر مقامات سے موسمی بارش کی واپسی۔ اس کے ساتھ ہی علاقائی خبریں ختم ہوئیں۔ اس کے بعد ہمارا اگلا مراٹھی نیوز بلٹن صبح 11 بجے نشر ہوگا۔
1: आकाशवाणी से परभणी केंद्र सकाळचे 9:10 होत आहेत। प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लख लख चंदेरी। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुहाग या चित्रपटातील गीत। स्वर आहे मोहम्मद रफी, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांचा। गीतरचना आहे आनंद बक्षी यांची। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

मोहम्मद रफी, आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांच्या सुरामध्ये सुहाग या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. गीतकार होते आनंद बक्षी, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. लखलख चंदेरी या कार्यक्रमांतर्गत यानंतर ऐकूयात मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत.

0: मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या सुरामध्ये. गीतरचना होती असद भोपाली यांची, संगीतकार होते राम लक्ष्मण.
1: तुमचा चहा.
2: ईएमआय भाड कसं मॅनेज करू?
3: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
3: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
3: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही. तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कोणालाच वापरू देऊ नका. आरबीआय सांगते.
4: जाणकार रहा, सतर्क रहा.

शैलेंद्र सिंग यांनी गायलेली मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता जमाने को दिखाना है, तर संगीतकार होते आर डी बर्मन. आणि श्रोतो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतो, सकाळचे 9:30 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: तुम्ही आयुष्यात किती समाधानी आहात, आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत याला महत्त्व द्या. श्रोतेहो, अशा प्रभावी विचारांची उधळण करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत, आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.

0: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले. आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
1: आकाशवाणीचे हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचे हे परभणी केंद्र सकाळचे 10 वाजतात. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. ऐकूयात सुरतल्या सुरेश वाडकर यांनी गायलेली गीतरचना. संगीत आहे उनक राज यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते उनकराज. यानंतर ऐकूयात बालगीत.

नाट्य गीत आपण ऐकलं आणि श्रोतो याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतो सकाळचे 10:15 होत आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत आज ऐकूयात बॉबी या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. ऐकूयात सुरुवातीची रचना.

लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरामध्ये गीतरचना आपण ऐकलीत आणि श्रोते याबरोबर एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत बॉबी या चित्रपटातील गीत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते सकाळचे 10:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

गात रे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना दिलीप वाकळेचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार। श्रोते, आपल्या मनाच्या कोपऱ्यात एखादा आवाज कायमचा घर करून राहतो।

त्याच्या स्वरामध्ये देशप्रेम असतं, भावनांची ऊब असते, विरहाची हुरहुर असते आणि भक्तीची आर्तता देखील असते. असाच एक भारदस्त, ओजस्वी आणि भावपूर्ण आवाज म्हणजे महेंद्र कपूर. हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार आवाजाने रसिकांच्या अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेंद्र कपूर यांच्या स्वरविश्वाचा आज आपण घेत आहोत एक सुंदर संगीत प्रवास. श्रोतेहो, महेंद्र कपूर म्हटलं की सर्वप्रथम आठवते ती देशभक्तीची गाणी. त्यांच्या आवाजातील जोश आणि शब्दामधील देशप्रेम यामुळे ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. मेरे देश की धरती उपकार या चित्रपटातील हे गीत ऐकताना मातीशी असलेलं नातं, शेतकऱ्यांचं महत्त्व आणि भारतभूमीबद्दलचा अभिमान मनात जागृत होतं.

श्रुती महेंद्र कपूर यांचा आवाज केवळ जोशपूर्ण गीतांसाठीच नव्हता, प्रेम, विरह, भावना आणि नात्यामधील हळवे क्षणही त्यांनी तितक्याच ताकदीने आपल्या स्वरातून व्यक्त केले. त्यांच्या आवाजात एक वेगळाच ठसा होता. स्पष्ट उच्चार, दमदार आवाज आणि शब्दांना भावनेची साथ देण्याचं विलक्षण क्षमता. आता ऐकूयात प्रेमाच्या भावनेने ओथंबलेलं सुंदर गीत, हमराज या चित्रपटातील नीले गगन के तले.

श्रोतेहो, महेंद्र कपूर यांच्या कारकिर्दीत अनेक संगीतकारांनी त्यांच्या आवाजाचा प्रभावी उपयोग केला. बी आर चोप्रा यांच्या चित्रपटातील अनेक गाण्यांना त्यांच्या आवाजाची विशेष ओळख मिळाली, विशेषतः हमराज गुमराह, वक्त, धूल का फूल, उपकार अशा चित्रपटामधील त्यांच्या गीतांनी रसिकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. आता ऐकूया विरहाची आणि जुन्या आठवणीची हळवी किनार असलेलं अजरामर गीत चलो एक बार फिर से. चित्रपट आहे गुमराह.

श्रोते हो, काही आवाज काळाच्या पुढे जातात. गायकाचा काळ संपतो, पण त्यांचा आवाज मात्र रसिकांच्या मनात जिवंत राहतो. महेंद्र कपूर यांचाही आवाज असाच आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक प्रकारची गाणी गायली, चित्रपट गीतांबरोबरच

देशभक्तीपर गीते, भक्तिगीते आणि भावगीते यांनाही त्यांनी आपल्या आवाजाने समृद्ध केले. ऐकूयात अशाच हे गीत.

श्रुती महेंद्र कपूर यांच्या गायकीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांचा ओजस्वी आवाज. विशेष प्रसंगी, विशेषतः देशभक्तीपर प्रसंगात त्यांच्या आवाजातील ताकद गीताला वेगळीच उंची देत असते. भारताच्या विविधतेतून उमटणारी एकतेची भावना व्यक्त करणारं लोकप्रिय गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, आजच्या या संगीत प्रवासात आपण अनुभवला महेंद्र कपूर यांच्या बहुरंगी गायकीचा सुंदर आविष्कार. त्यांच्या आवाजात कधी देशप्रेमाचा हुंकार होता, कधी प्रेमाची नाजूक भावना होती, कधी विरहाची वेदना होती, तर कधी भक्तीची आर्तता होती. म्हणूनच महेंद्र कपूर हे केवळ एक गायक नव्हते, तर भावनांचा स्वर देणारे एक अविस्मरणीय गायक होते. त्यांच्या आवाजातील गाणी काळाच्या पडद्याआड गेली नाहीत, उलट प्रत्येक नव्या पिढीला ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाचा वेळ संपत आहे. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी दिलीप वाकळे आपला निरोप घेत आहे. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गातार हे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 11 वाजता आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

तुम्ही आयुष्यात किती समाधानी आहात, आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत याला महत्त्व द्या. श्रोतेहो, अशा प्रभावी विचारांची उधळण करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका.

0: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
1: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून। तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत, आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून। तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर। श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी। सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं, ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत। याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी। होय, ही खूप कॉमन समस्या आहे। तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना। तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर। विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी।

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. अंतराठी 11:05 युवाकट्टाअंतर्गत श्री गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमिधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचा भाग चौथा आम्ही प्रसारित करत आहोत.

हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या युवाकट्टा या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आयुष्य कठीण अजिबात नसतं. कठीण असतो तो म्हणजे आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पैसा असतो पण तो कोणासाठी खर्च करायचा हाच प्रश्न अनुत्तरित राहतो. घर असतं पण घरात मोकळेपणा नसतो. भरपूर जागा असते पण मनाला थोडीशीही स्पेस मिळत नाही. आणि जागा, स्पेस सगळं काही असूनही नात्यांमध्ये ऊब नसते. गर्दीतही एकटेपणा जाणवतो आणि कुणीच सोबत नसताना मन मात्र आठवणींनी भरून येतं. एखादा शब्द मनाला फुलवून जातो तर एखादा शब्द आयुष्यभराची जखम करून जातो. ज्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा असते त्यांच्याकडूनच अनपेक्षित दुःख मिळतं. तर एखादा अनोळखी माणूसही नकळत आपल्या आयुष्यात माणुसकीचा सुंदर ठसा उमटवून जातो. कधी स्वतःचं वागणंही आपल्याला

समजत नाही तर समोरचं माणूस असं का वागतोय हेही कधी लक्षात येत नाही. दोष कुणाला द्यायचा हे कळत नाही आणि आभार कोणाचे मानायचे याची यादी मात्र संपत नाही. एकाकी क्षणी डोकं टेकवायला खांदा सापडत नाही आणि खांदा मिळाल्यावरही मनातलं दुःख शब्दात मांडता येत नाही. भूतकाळ आठवणींच्या रूपाने मनाला मागे खेचतो. भविष्याची चिंता वर्तमानातील आनंद हिरावून घेते आणि वर्तमान मात्र अलगद हातातून निसटत राहतो. तेव्हा उद्याची चिंता करताना आजचा श्वास वाया घालवू नका. जे मिळालं त्याची कदर करा, जे नाही मिळालं त्याची खंत कमी करा, जे निघून गेलं त्याला आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवा आणि जे आज आपल्यासोबत आहे त्यातच समाधान माना, त्याला मनापासून जपा. कारण आयुष्य म्हणजे सगळं आपल्या मनासारखं घडणं नाही तर जे घडतंय त्यातही जगण्याचा अर्थ शोधणं होय. नदीकडून आपण सर्वांनी एक सुंदर गोष्ट शिकायला हवी. ती खडकाला धडक दे, वळण घेते, संथ वाहते, कधी वेगाने धावते पण थांबत नाही. आपणही नदीसारखं जगावं, सतत वाहत राहावं, मनातला गाळ मागे सोडत राहावा, नव्या वळणांना स्वीकारत राहावं. प्रत्येक सकाळी स्वतःला एवढंच सांगावं, जे आहे ते सुंदर आहे, जे नाही ते कधीतरी मिळेल आणि जे मिळणार नाही त्याच्याशिवायही जगायला शिकू. शेवटी काय फ्रेंड्स, आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा ते किती मनापासून आपण जगलो हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच म्हणतात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या विचारासह फ्रेंड्स वळूया आजच्या आपल्या युवाकट्टा या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युवाकट्टा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी साधलेला संवाद.

सर्व विद्यार्थ्यांचं युवा कट्टा या आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आकाशवाणी परभणी केंद्रावरील युवा कट्टा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आज आम्ही आपल्या श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आलेलो आहोत. आज आपण बघतोय की आधुनिक तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे आणि पूर्वी ना रेडिओ असेल किंवा वर्तमानपत्र असतील, त्यासोबतच दूरदर्शन असेल, हे प्रसार माध्यम होते ज्या माध्यमातून बातम्या किंवा वेगवेगळ्या घटना प्रसंग आपल्यापर्यंत पोहोचायचे, देश विदेशामध्ये घडणारे. आणि त्यानंतर जे क्रांतीचे वारे वाहू लागले आणि आधुनिक तंत्रज्ञानाने जी प्रगती केली त्या माध्यमातून आज आपण बघतोय की अनेक डिजिटल गॅजेट्स आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत ज्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्राविषयी सहजच देश विदेशातील माहिती प्राप्त करू शकतो. अशा काळामध्ये मग आकाशवाणी किंवा रेडिओ कोण आणि कितपत ऐकतं असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो किंवा अनेक जण आम्हाला हा असा प्रश्न विचारतात. पण आजही या आधुनिक तंत्रज्ञानाच्या 21व्या शतकामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राने अनेक बदल स्वीकारत, परिवर्तनाची नांदी ओळखत, स्वतःच्या स्वरूपामध्ये बदल केला आणि छोट्या पॉकेट साईजचा येणारा रेडिओ, त्यानंतर बॉक्स साईजमध्ये येणारा रेडिओ, याचं रूपांतर ट्रान्झिस्टरच्या स्वरूपात आलेला जो रेडिओ आपण बघतो की जो आजही बऱ्या प्रमाणात भेटतो, या व्यतिरिक्तही आपल्या मोबाईलमध्ये ॲपच्या माध्यमातून आपण आकाशवाणी परभणी केंद्रावरील किंवा आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम ऐकू शकतो. त्यासोबतच आपल्या वाहनांमध्येही आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. म्हणजे देशात कुठेही बसून कुठल्याही कानाकोपऱ्यात राहून आपण आकाशवाणी परभणी केंद्राशी किंवा आकाशवाणीशी जोडल्या जाऊ शकतो आणि त्यातून जे ज्ञान, मनोरंजन, माहितीचे कार्यक्रम प्रसारित होतात ते कार्यक्रम ऐकू शकतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह आकाशवाणी परभणी केंद्रावरील सर्व कार्यक्रम प्रसारित होत असतात, जे युवकांसाठी म्हणजे अगदी बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त असे कार्यक्रम आकाशवाणीच्या माध्यमातून सादर केले जातात आणि ज्ञान, माहिती, त्यासोबतच देश विदेशात घडणाऱ्या घटना श्रोतांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. तर असाच युवकांसाठी ही खास युवा कट्टा हा कार्यक्रम, कारण आज आपण बघतोय की युवकांमध्ये अनेक क्वालिटीज आहेत. युवकांना देशभरामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये एक मानाचं स्थान म्हणा किंवा एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आज आपण बघतोय की डिजिटलायझेशनकडे आपल्या संपूर्ण देशाची वाटचाल सुरू आहे, विकसिततेकडे

0: आपण वळतोय. तर अशा वेळी तर युवकांचं आपल्या जीवनात असणारं किंवा सर्वांच्याच जीवनात असणारं स्थान जे अनन्य साधारण आहे, त्या युवकांना आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, आपल्या जुन्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आज अत्यंत गरजेचं आहे. आणि तेच काम आकाशवाणीतर्फे केलं जातं. कारण काय आहे ना, आजच्या युवकांपर्यंत जर या सगळ्या माहितीचा किंवा या जुन्या गोष्टींचा, जुनं ते सोनं म्हटलं जातं ते काही खोटं नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर नक्कीच आपण त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ही खरोखर काळाची गरज आहे. त्यासाठीच युवाकट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास तुम्हा युवा मित्र मैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी मी आणि माझी मैत्रिणी सुषमा कुलकर्णी येथे आमच्या संपूर्ण टीमसह आलेलो आहोत. आता आपण संवाद साधूया. मित्र, तुझं नाव सांग आणि तू सध्या कुठल्या इयरला आहेस, काय करतोयस?
1: माझं नाव रितेश जाधव आहे, मी नांदेडला राहते आणि मी सध्या फायनल इयरला आहे.
0: ओके, आणि ब्रांच कुठली आहे तुझी?
1: माझी ब्रांच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग.
0: ज्यावेळी आपण व्यावसायिक शिक्षण घेत असतो तेव्हा निश्चितच अभ्यासाचं एक बर्डन आपल्यावर असतंच, परंतु इंजिनिअरिंग सारख्या कॉलेजमध्ये ज्यावेळी आपण शिक्षण घेत असतो, जिथे आपण राहतो त्याच शहरातील कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेत असलो तरीही इतर अनेक ठिकाणाहून आलेले मित्रमैत्रिणी आपल्याला सोबत असतात आणि त्यांच्यासोबत एक छानसं कॉलेज लाईफ आपण एन्जॉय करतो. तर या कॉलेज लाईफबद्दल काय सांगाल आणि तुमच्या मित्रांविषयी काय सांगाल तुम्ही?
1: बर्डन तर असतं विद्यार्थीवर, बर्डन एक पार्ट आहे, मीन्स एक विषयच आहे आपल्या जीवनाचा, त्याच्याशी आपण काही करू शकणार नाही. फक्त आपण इतकं करू शकतो की जे आपल्यावर त्रास येते, जे आपल्याला अडचणी येते त्याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. विद्यार्थी हे असा एक जीवन आहे ज्याच्यात नवीन नवीन चॅलेंजेस येणं हे एक कॉमन वस्तू आहे.
0: बरोबर आहे.
1: हे जे चॅलेंजेस आहेत यांना जर आपल्याला टॅकल करायचं आहे, जर आपल्याला यांना सॉल्व्ह करायचं आहे, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल स्वतःचा असते की आम्ही स्वतः पहिले उभे असायला पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपले मित्र तर असतात, मित्र, फॅमिली वगैरे, घरचे वडील, आई बाबा, जे आपल्याला सपोर्ट करतात मेंटली की तू समोर जा, जे मागे जे पण होईल ते आम्ही आहोत त्याच्यासाठी.
0: बरोबर आहे
1: सर. मित्रांचं जर आम्ही रोल म्हटलं याच्यात तर हे एका काइंड ऑफ पिलर आहेत. आपलं जे फाउंडेशन आहे त्याच्यासाठी हे पिलर आहेत. तर आपण जे पण करतो त्याच्यात थोडंफार ना काहीतरी याचं थोडंफार सहयोग असते आपल्या फॅमिलीचा आणि मित्रांचा. दुसरी गोष्ट हे आहे की इंजिनिअरिंग हे जे कोर्स आहे याच्यात अडचण येणं खूप साहजिक आहे. इंजिनिअरिंग हेच अडचण सॉल्व्ह करण्याचं काम करत असतो. इंजिनिअरचं कामच आहे काही पण अडचण असू द्या, लहान छोटी मोठी, याला सोपं करणं, हे सॉल्व्ह करणं हे काम इंजिनिअरचंच असतं. जर आपण जर पाहिलं तर इंजिनिअरिंगमध्ये जे अडचणी असतात ते पण आपण राहूनच सॉल्व्ह करून घेतो. आता सुरुवातीला मला पण खूप अडचणी आल्या, जसे की सुरुवातीला जर पाहिलं तर आम्हाला काही समजत नव्हतं तेवढं, पण मित्रांसोबत राहिलं, थोडंसं डिस्कस केलं की काय होते नेमकं, काय असते ते, आम्ही जर एक त्याला ब्रेनस्टॉर्म म्हणतो आम्ही, मीन्स आम्ही ग्रुप ऑफ स्टुडंट्स एका जागेवर बसतो आणि प्रश्न मांडतो आमच्या समोर, आम्ही चर्चा करतो त्या टॉपिकवर की काय होतंय, दुसऱ्याचे काही मत असतात, माझे काही मत असतात, आम्ही ते समोर ठेवतो सगळ्यासमोर, त्याच्यावर आम्ही चर्चा करून एक सोल्युशन काढतो परफेक्ट. मग तो सोल्युशन आहे ना आमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतो, त्यानुसार आमचं जे जीवन आहे, जी आमची कॉलेज लाईफ आहे ती सोपी होऊन जाते. तर जे काही बर्डन असतात हे खूप कमी वेळेसाठी असतात. जसंच तुम्ही ह्या पिरियडपासून पास होणार तसंच हे सगळे बर्डन कमी होत जाणार, कमी होत जाणार, एका टाइमानंतर हे बर्डन नाही वाटणार.
0: खरंच खरंच. मित्रा, आता तुझ्या महाविद्यालयाविषयी काय सांगशील बरं?
1: माझं महाविद्यालय श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. सुरुवातीला मी आलो होतो तिथं, मीन्स माझं ॲडमिशन व्हायच्या अगोदर पण मी तिथं आलो, कारण की मी नांदेडचाच आहे. तर आमच्या स्पर्धा व्हायच्या शाळेत सायन्स प्रोजेक्टचे, तर मी एकदा गेलो होतो. तेव्हापासूनच माझं मत होतं की मी ह्या कॉलेजमध्ये यायचं आहे.
0: छान.
1: कॉलेजचा एक असा एन्व्हायरमेंट आहे, एक असा इम्प्रेशन आहे जे माझ्यावर 2-3 वर्ष अगोदरपासूनच पडला होता माझ्या.
0: अच्छा, म्हणजे शालेय जीवनापासूनच या महाविद्यालयाविषयी खूप एक अट्रॅक्शन होतं. त्याच महाविद्यालयात तुम्ही इंजिनिअरिंगसाठी
1: एक उत्सुकता होती की या कॉलेजमध्ये कसं होणार, मीन्स मी जर एकदा ऍडमिशन घेतलं तर माझं जीवन कसं असू शकतो. दुसरं जर म्हटलं की आमचा कॉलेज असं काही नाही आहे की बाकी मी जे विद्यार्थी आहेत बाकी कॉलेजच्या, त्यांना त्यांची लाईफ आणि माझी लाईफ जेव्हा कम्पेअर करतो मी, तर त्यांच्या अनुसार तर माझी लाईफ लई सोपी वाटते मला.
0: खूप छान मित्रा,
1: धन्यवाद.
2: तू बोलतोस, नाव सांगशील?
3: माझं नाव आदित्य अनिल गव्हाणकर आहे. मी सध्या

0: ह्या फायनल इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे. आणि ह्याआधी म्हणजे माझे ॲक्च्युली दोन ड्रॉप पण झाले आहेत, त्यामुळे ऑलरेडी दोन इयर सिनियर आहे. तर मला लिखाणाचा छंद आहे.
1: म्हणजे काय लिहितोस तू?
0: लिखाण इन द सेन्स, लिखाणातलं सर्व काही, जसं एखादा लेख असेल, कविता, मोस्टली कविता, शायरी, चारोळी, या सगळ्या गोष्टी.
1: एखादी कविता
0: ऐकवतोस? कविता तर नाही, पण इन्स्टंट आत्ता जर मला काही आठवलं, जे की म्हणजे रायटिंगबद्दल माझी जी हॉबी तर नाही म्हणता येणार, कारण ह्याला छंद म्हणून बघितलं तरी पण मला वाटतं की कुठेतरी मी त्याला कॉम्प्रोमाइज करतो आहे. आणि जेव्हा कोणी म्हणतं की तुझ्यासाठी चांगलं आहे की हे तर तुझं करिअर पण बनू शकतं, तर त्यावेळेससुद्धा मला असं वाटतं की मला माझ्या लेखणीचा बाजारसुद्धा नाही बनवायचा आहे. पण एक गोष्ट अशी वाटते की मी माझ्या जीवन जगण्याची पद्धत म्हणून माझ्या लिखाणाला बघू शकतो. ठीक आहे, इन्स्टंट एखादी शायरी. शब्दों से खेलने की आदत है हमें, शब्दों से खेलने की आदत है हमें, एक ही प्यार और एक ही सनम है. वो कहते हैं क्या ही दिया है तुम्हें, कैसे बताए उन्हें, हमारी जिंदगी ही कलम है, हमारी जिंदगी ही कलम है.
1: खूप छान, अगदी शीघ्र कवी असतात ना, तर शीघ्र चारोळीकार म्हणूयात. खूप सुंदर चारोळी केलेली आहे. आणि बस बसून बोलशील तरी चालेल. मला एक तुला प्रश्न विचारा वाटतो. तू म्हणालास की मी सिनियर आहे, दोन वर्ष ड्रॉप होता, तर मला सांग की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी काही सब्जेक्ट अवघड जातात इंजिनिअरिंगच्या मुलांना, कुठलेही विद्यार्थी असू देत, तर केटी लागण्याची भीती त्यांना फार असते. म्हणजे परीक्षेला पेपर द्यायच्या आधीपासून ते भीत असतात की ह्या विषयाला मला केटी लागणार आहे. तर मग त्यावेळेस ते पण खूप डिप्रेशनमध्ये येतात. आता तुझा दोन वर्षाचा ड्रॉप झाला आहे, मग मला सांग अशा वेळेस या तणावाच्या ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मुलांनी काय करावं, काय वाटतं तुला?
0: ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की स्ट्रेस थोडा ओव्हरलोड होतोय, त्यावेळेस जे सध्या तुमच्या डोक्यात चालू आहे तुमच्या फील्डबद्दल, त्याला बाजूला ठेवून तुम्ही दुसरं काही तुमच्याकडे जे स्किल आहेत की तुम्ही आत्तापर्यंत जे काही गेन केलं आहे किंवा ज्याच्या जोरावर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकता, एकतर त्याला आठवणं. आणि जर एखाद्या वेळी असं होतं आहे की तुम्ही एफर्ट्स खूप घेत आहे पण स्टील तुम्हाला यश नाही येत आहे, आणि त्यामुळे तुम्ही सारखे सारखे त्याच गोष्टीमुळे डिप्रेस होत आहे, म्हणजे तुम्ही यावेळेस स्वतःला मोटिवेट केलं पण पुढच्या वेळेस अजून तोच मोमेंट येणार, तर अशा वेळेस कुठेतरी मला वाटतं की स्वतःला पुढे ढकलत राहण्यापेक्षा त्यावेळेस कुठेतरी स्वतःचं जे स्किल आहे तिकडे वळलं पाहिजे, किंवा जर त्याच्यात जिद्द असेलच की करणार आणि हे करेपर्यंत मी स्वतःला सांभाळू शकतो, तरच त्याने समोर जायला हवं.
1: छानच, छान विचार मांडलाय त्याने स्व अनुभवातून. अरे मग हे कोण सांगणार?
0: मी ऍक्च्युली वयाच्या 13व्या वर्षापासून लिखाण करतो, आता यावर्षी 10 वर्ष कम्प्लीट झाले मी लिहितोय. तर नुकतंच मागच्या ऑगस्टमध्ये 2025ला माझा स्वलिखित काव्योदय नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तसंच इंटरनॅशनल अँथॉलॉजीजमध्ये सुद्धा काही कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मी. आणि एक इंटरनॅशनल पब्लिकेशन आहे कवियो का अध्यात्म, त्यांचा इंटरनॅशनल आणि नॅशनल अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे.
1: खूपच छान, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि विशेष म्हणजे ड्रॉप घेतला असं सांगतोय, त्याने जे विचार मांडले की कुठल्या आपल्या वेगळ्या स्किल आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं, आणि त्याने तसं केलं आहे आणि त्यामध्ये त्याने यश मिळवलं आहे. म्हणजे तो फेल्युअर नाही आहे, सक्सेस झाला आहे तो. आणि निश्चित आता तू लास्ट इयरला आहेस, यावर्षी इंजिनिअरिंग पास आउट छान मार्काने होशील. खूप साऱ्या सदिच्छा. आता अभ्यासाचे प्रश्न माझ्याकडचे संपलेले आहेत, थोडीशी आता गंमत अशीच प्रश्न विचारते. सांगा, कोण बोललं नाही, ही बोलली नाही, तुझं नाव सांगशील आणि कुठल्या ब्रँचचे?
2: मॅम, माझं नाव हलिमा सय्यद, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच 3rd इयर.
1: तुला काय आवडतं हे सांग आधी, अभ्यासाव्यतिरिक्त सांग.
2: तशा तर भरपूर गोष्टी आहेत ज्या मला आवडतात, जसे की ड्रॉइंग झाली, स्केचिंग झाली आणि कुकिंग, असे नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या मला खूप आवडतात. जसं की अजून मेहंदी काढायला, ब्युटीचं, असं भरपूर काही गोष्टी त्यामध्ये खूप आवड आहे.
1: करिअरसाठी तू काय स्वप्न बघितलंयस, पुढे तुला काय करायचं?
2: बीटेक झाल्यानंतर एमटेकची तयारी आहे, तर प्रोफेशनल.
1: पुढे जॉब की स्टार्टअप?
2: बहुतेक स्टार्टअप.
1: बहुतेक, निश्चित नाही आहे.
2: हा, कारण की छंद असे आहेत की त्यामध्ये स्टार्टअप जास्त आहे.
1: तर मला सांग, तुला सिनेमा पाहायला आवडतात का?
2: मी पाकिस्तानी ड्रामा बघते अशी इथले.
1: मग मला त्याचं नॉलेज नाही म्हणून मी पुढचा प्रश्न नाही विचारू शकणार तुला, पण तू बोललीस त्याबद्दल खूप छान वाटलं, थँक्यू. आता
2: माझं नाव श्रावणी लांडगे, मी सिव्हिल डिपार्टमेंटची आहे, 30.

0: कॉलेजमध्ये तुला सुद्धा 3 वर्ष पूर्ण झाले आहेत, तर कॉलेजबद्दल तुला जर सांगितलं की अगदी 2 शब्दामध्ये कॉलेजबद्दल तुला बोलायचं आहे तर काय सांगशील?
1: कॉलेजबद्दल आता काय बोलणार?
2: अरे इथे 3 वर्षाचं काय घालवलंय? खूप सारे
1: 3 वर्ष कसे खूप लवकर निघून गेल्यासारखे निघून गेलेत अगदी. काय म्हणजे फंक्शन्स होतात, प्रोग्राम्स होतात कॉलेजमध्ये, ते छान अटेंड करणं त्याला छान वाटतं. ते छान म्हणजे खूप छान प्रकारे सगळं अटेंड होतात, प्रज्ञाजनित उत्सव. आणि मी पण खूप साऱ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट वगैरे केलेलं आहे.
0: कुठल्या ॲक्टिव्हिटीज

0: ते छान अटेंड करणं त्याला छान वाटतं. ते छान म्हणजे खूप छान प्रकारे सगळं अटेंड होतात, प्रज्ञाजनित उत्सव. आणि मी पण खूप साऱ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट वगैरे केलेलं आहे.
1: कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतेस?
0: माझा मेनली मी डान्सर आहे, मला डान्स करायची खूप आवड आहे. आणि मी एफ एस डी सी या क्लबची कॉर्डिनेटर पण आहे. ही आमची एफ एस डी सीची टीमच आहे पूर्ण. तर आम्ही खूप सारे असे म्हणजे बाहेर पण प्रोग्राम्स वगैरे अटेंड केले आहेत. हां, यूथ फेस्टिवल पण केलं आहे अटेंड.
1: तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
2: मित्रमैत्रिणींसोबतचा आपला हा संवाद चालू असतानाच आता आपण कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहोत एका पहारदार अशा गीताचा.

0: गोष्ट होतोच बरं.
1: आम्ही आमच्या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन हा क्लब आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही काय म्हणजे सिव्हिल डिपार्टमेंट ऍक्टिव्हिटीज घेतो,
0: त्यामध्ये तू सहभागी होतोस. छान, मला वाटतं खूप कमी बोलतोस तू, अबोल आहेस, पण काही हरकत नाही, आम्हाला बोलतं करता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांसोबत खूप बोलतोस हे तर मला कळलंच आहे. हो ना, बरोबर आहे ना. आता आत्ताचा प्रश्न ऐक हा, त्यावर तू नक्कीच बोलू शकतोस, थर्ड इयरचा विद्यार्थी आहेस, तू तुझ्या श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल काय सांगशील? 3 वर्षापासून शिक्षण घेतोय, तू तुझ्या ब्रांचविषयी काय सांगशील, त्यातील अभ्यासक्रमाविषयी काय सांगशील आणि जे अध्यापन करणारे प्रोफेसर्स आहेत त्यांच्याविषयी काय सांगशील आणि मोकळेपणाने बोलायचंय?
1: श्री गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी हे खूप चांगलं कॉलेज आहे, यामधून आपण खूप काही गोष्टी शिकून जातो, इथले फॅकल्टी सर्वांना समोर गोष्टीसाठी प्रोत्साहित करतात.
0: छान, कसं आहे ना मित्रा, बोलणाऱ्या मित्रमैत्रिणींशी तर आम्ही संवाद साधतो, पण अबोल मित्रांशीही संवाद साधणं किंवा त्यांना बोलतं करणं ही तितकंच गरजेचं आहे, हो की नाही? खरं आहे ना. ठीक आहे, आता अबोल आहेस, होशील पुढे बोल का, अपेक्षा करते.
2: फ्रेंड्स, युवा कट्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रोतांपर्यंत तुम्हा युवा मित्र मैत्रिणींचे विचार पोहोचवण्याची संधी श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाने आकाशवाणी परभणी केंद्राला दिली आणि तुमचे विचार आम्ही श्रोतांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यासाठी आपल्या या महाविद्यालयाचे संचालक आदरणीय मनेश कोकरे सर, त्यासोबतच डॉक्टर किरण सानप सर आणि डॉक्टर वैद्य सर यांचे आम्ही मनस्वी धन्यवाद मानतो आणि तुम्हीही सर्वांनी खूप छान असा संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हा सर्वांशी साधलात, त्याबद्दल आपणा सर्वांचेही खूप खूप धन्यवाद.

0: तुझं नाव सांग.
1: माझं नाव जितेश दहातोंडे, मी सिव्हिल डिपार्टमेंट थर्ड इयरला आहे. माझे फ्युचरमध्ये मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचं आहे.
0: प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचं आहे हे तुझं ठरलेलं आहे. आता अभ्यासासोबतच अभ्यासातर कोणत्या उपक्रमांमध्ये तू महाविद्यालयामध्ये समाविष्ट

फ्रेंड्स, आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत आत्ताच आपण श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. वेळ झालेली आहे दोस्तो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

युवा कट्टा अंतर्गत श्री गुरु गोविंदजी सिंग जी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणीशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 11:30 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे

श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून। तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून। तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर।

0: श्रोते हो, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ऍसिडिटी. सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंडामध्ये आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळच्या 11:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम बालमंडळ. श्रोत्यो, लालबहादूर शास्त्री CBSE विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं.

0: बालमित्रांनो नमस्कार. बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. बालमित्रांनो, आज आपण लालबहादूर शास्त्री CBSE विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूयात.
1: नमस्कार, हे आकाशवाणीचे परभणी केंद्र आहे. मी गायत्री.
2: आणि मी ऋतुराज.
1: बालमंडळ कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत.
2: ऑक्टोबर महिना म्हणजे राष्ट्रीय सण, उत्सवांची रेलचेल आणि संस्कृतीचा सुगंध दरवणारा काळ.
1: अगदी बरोबर ऋतुराज. 2 ऑक्टोबरला आपण देशाचे भाग्यविधाते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि साधेपणाचे मूर्ती असणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली, तर 3 ऑक्टोबर रोजी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाल्याचा सुवर्ण क्षण आपण अनुभवला.
2: होय, खरे आहे. आणि आता सर्वांना वेद लागले आहेत ते घटस्थापन.

0: स्थापनेचे आणि आगामी दुर्गा महोत्सवाचे. 11 ऑक्टोबर रोजी महाअष्टमी, महानवमी आणि दुर्गा महोत्सवाचा मंगल सोहळा संपन्न होणार आहे. या आगामी नवरात्रोत्सवाचे आणि स्त्री शक्तीचे स्वागत करण्यासाठी आज लालबहादूर शास्त्री CBSE विद्यालय वसमतचे आम्ही सर्व विद्यार्थी या आकाशवाणी मंचावर सज्ज झालो आहोत.
1: चला तर मग या मंगलमयी वातावरणात आपल्या पवित्र मातीला आणि मातृभूमीला वंदन करणाऱ्या एका सुरेल समूह गीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सादर करत आहोत समूह गीत ही मायभूमी ही जन्मभूमी.

0: माझी या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळाविन।
1: वा गायत्री, खूप छान। संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्या आहेत। 3 ऑक्टोबर रोजी आपल्या लाडक्या मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा अधिकृतपणे मिळाला आणि प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली।
0: अगदी खरं बोललास, मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर संतांची शिकवण, शिवरायांचे तेज आणि समृद्ध साहित्याचा अथांग वारसा आहे। हा अभिजात दर्जा म्हणजे आपल्या भाषेच्या प्राचीनतेचा आणि तिच्या समृद्धतेचा जागतिक गौरव आहे।
1: आणि म्हणूनच आज या विशेष प्रसंगी आम्ही सर्व विद्यार्थी हा संकल्प करतो की आमच्या माय मराठीचे सौंदर्य, तिचे संवर्धन आणि तिचा वापर आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात सदैव अभिमानाने करू।
0: होय, नक्कीच। ऋतुराज, तू मला एक गोष्ट सांगशील का? आजच्या काळात यशाची व्याख्या आपण कशाशी करतो? मोठा पगार, महागडी गाडी की सोशल मीडियावरील प्रसिद्धी?
1: गायत्री, मला वाटते की याच्यापेक्षाही महत्त्वाचं काही असेल तर ते आहे आपलं चारित्र्य, आपली मूल्य आणि आपली जबाबदारी।
0: आणि याच विचारांची प्रेरणा आपल्याला लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन

0: ज्ञानातून मिळते.
1: आजच्या तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात शास्त्रीजींचे विचार आपल्याला काय सांगतात हे सांगण्यासाठी आमंत्रित करूया पलकला.
2: हॅलो एव्हरीवन, लेट मी आस्क यू समथिंग. इन टुडेज वर्ल्ड, व्हॉट मेक्स अ पर्सन ट्रूली सक्सेसफुल? अ बिग सॅलरी, अ लक्झरी कार, मिलियन्स ऑफ फॉलोअर्स ऑन सोशल मीडिया? मे बी. बट लाल बहादूर शास्त्रीज लाईफ गिव्ज अस अ व्हेरी डिफरंट आन्सर कॅरेक्टर. शास्त्रीजी लिव्ड इन अ टाईम वेन इंडिया वॉज फेसिंग सिरियस चॅलेंजेस. टुडे आवर चॅलेंजेस मे लुक डिफरंट. वी हॅव टेक्नॉलॉजी, वी हॅव आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वी हॅव अनलिमिटेड इन्फॉर्मेशन ॲट आवर फिंगरटिप्स. बट विथ ऑल दिस प्रोग्रेस, वन क्वेश्चन रिमेन्स: आर वी बिकमिंग बेटर ह्युमन बीइंग्स? शास्त्रीजी वॉज अ मॅन ऑफ सिम्प्लिसिटी, बट हिज सिम्प्लिसिटी वॉज नॉट वीकनेस, इट वॉज हिज स्ट्रेंथ. ही शोड दॅट लीडरशिप इज नॉट अबाउट हॅव्हिंग अ लाऊड वॉइस, लीडरशिप इज अबाउट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी वेन इट मॅटर्स. ही गेव द नेशन द फेमस कॉल, जय जवान जय किसान. टुडे वी कॅन लुक ॲट दिस वर्ड्स थ्रू अ मॉडर्न लेन्स. द जवान रिमाइंड्स अस ऑफ करेज अँड ड्युटी, द किसान रिमाइंड्स अस ऑफ हार्डवर्क अँड परसवरन्स. अँड फॉर स्टुडंट्स लाईक अस, आवर ड्युटी इज टू लर्न, ग्रो, थिंक इंडिपेंडेंटली अँड यूज आवर नॉलेज रिस्पॉन्सिबली. टुडे वी कॅन क्रिएट समथिंग विथ AI इन सेकंड्स. वी कॅन गेट इन्फॉर्मेशन विथ वन क्लिक. वी कॅन बिकम विजिबल ऑन सोशल मीडिया ओवर नाईट. बट शास्त्रीजीज लाईफ रिमाइंड्स अस, टेक्नॉलॉजी कॅन मेक आवर वर्क फास्टर, बट ओनली कॅरेक्टर कॅन मेक आवर वर्क मिनिंगफुल. अँड हिअर इज समथिंग आय रिअली ॲडमायर अबाउट हिम. ही डीड नॉट सिम्पली टेल पीपल टू मेक सॅक्रिफायसेस, ही वॉज विलिंग टू मेक सॅक्रिफायसेस हिमसेल्फ. दॅट इज द डिफरन्स बिटवीन गिविंग ॲडवाईस अँड लिडिंग बाय एक्झाम्पल. सो इफ लाल बहादूर शास्त्री वेर स्टँडिंग अमॉंग अस टुडे, परहॅप्स ही वूड नॉट आस्क हाऊ मेनी फॉलोअर्स डू यू हॅव. ही माईट आस्क हाऊ मेनी पीपल कॅन ट्रस्ट यू. ही वूड नॉट आस्क हाऊ सक्सेसफुल डू यू लुक. He might ask how responsibly you are using your success. And perhaps that is the message we need today. Be ambitious but remain humble. Use technology but don't let technology use you. Dream big but never compromise your character. Because in the end, a person's real identity is not what they own, not what they post, and not how famous they are, but what they stand for. And that is the timeless lesson of Lal Bahadur Shastri. Thank you. Jai Hind.
1: Thank you, Palak. Shastriji'nche hech vichar navya pidhisathi kayamat dishadarshak ahet.
0: Agdi khare. ऋतुराज, 2 ऑक्टोबरला आणखी एक महत्वाची जयंती आपण साजरी केली, ते म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी. सत्य आणि अहिंसेच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या बापूजींनी नेहमी एक गोष्ट सांगितली होती, जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य आणि चांगले जीवन असते.
1: होय, आणि बापूंच्या याच विचारांवर आणि स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे आर्या.
3: नमस्कार श्रोते हो, जेव्हा आपण महात्मा गांधीचे नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्याचा संघर्ष उभा राहतो. पण गांधीजींच्या विचारविश्वात स्वच्छतेलाही अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. गांधीजी स्वतः स्वच्छतेच्या कामात सहभागी होत असत आणि स्वच्छता ही केवळ सरकारची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा त्यांनी आग्रह धरला. गांधीजींनी स्वच्छतेचा संबंध केवळ आपल्या घराशी जोडला नाही, आपले गाव, आपला रस्ता, आपली शाळा आणि आपला परिसर स्वच्छ असणे तितकेच महत्त्वाचे आहे, असा त्यांचा विचार होता. गांधीजींच्या लेखनातून एक सुंदर विचार आढळतो, अवर पर्सनल क्लिनिनेस काउंट फॉर लिटल इफ अवर नेबर्स आर नॉट क्लीन. अर्थात आपण स्वतः स्वच्छ असून उपयोग नाही, आपल्या जवळचे वातावरणही स्वच्छ असले पाहिजे. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, आपल्या हातात आधुनिक तंत्रज्ञान आहे, पण प्रश्न असा आहे, आपली जीवनशैली आधुनिक झाली मग स्वच्छतेबाबतची आपली जबाबदारी तितकीच आधुनिक आणि जागरूक झाली आहे का? रस्त्यावर कचरा टाकणे, प्लास्टिकचा अनावश्यक वापर करणे, पाणी वाया घालवणे, या सवयी बदलण्याची सुरुवात दुसऱ्याने करावी अशी वाट पाहण्याची गरज नाही, सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. आजच्या काळात स्वच्छतेचा अर्थ आणखी व्यापक झाला आहे. आपण परिसर स्वच्छ ठेवूया, कचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन करूया आणि अनावश्यक प्लास्टिकचा वापर कमी करूया. आणि केवळ बाहेरची स्वच्छता नव्हे, आपल्या विचारांमध्येही स्वच्छता असली पाहिजे. द्वेष, अफवा, खोटी माहिती आणि अपमानास्पद संदेश पसरवण्यापासून आपण स्वतःला थांबवले पाहिजे. गांधीजींचा स्वच्छतेचा विचार आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो, मी बदलाची सुरुवात स्वतःपासून करतोय का? चला, गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, मी कचरा करणार नाही, माझा परिसर स्वच्छ ठेवेन, पाणी आणि पर्यावरणाचे रक्षण करीन आणि स्वच्छतेची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलणार नाही. कारण स्वच्छ

0: स्वच्छ भारताची सुरुवात एक स्वच्छ मन, स्वच्छ सवय आणि जबाबदार नागरिकापासून होते. हीच गांधीजींच्या स्वच्छतेच्या विचारांना खरी आदरांजली. धन्यवाद.
1: तर रसिक श्रोते हो, आता वेद लागले आहेत आगामी नवरात्रोत्सवाचे आणि 11 ऑक्टोबरला संपन्न होणाऱ्या भव्य दुर्गा महोत्सवाचे. आदिशक्ती दुर्गेचे आगमन होणार आहे.
2: अगदी खरे आहे गायत्री. देवी दुर्गेची 9 रूपे केवळ पुराणात नाहीत तर आजच्या युगातील प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्यात आणि तिच्या कर्तृत्वात ती वास करतात. याच आगामी उत्सवाचे स्वागत करण्यासाठी सादर करीत आहोत 9 विद्यार्थिनींची विशेष रेडिओ नाटिका. नाव आहे अष्टभुजामी आजची दुर्गामी.

0: शैलपुत्री, हिमालयाची कन्या। जशी मी संकटातही स्थिर आणि अढळ उभी असते, तशीच आजच्या युगातील कन्या आहेत। मी माझ्या ध्येयावर ठाम आहे, कारण दृढ निश्चय हीच माझी ताकद आहे।
1: मी ब्रह्मचारिणी, त्याग, संयम आणि ज्ञानाचे प्रतीक आहे। आजच्या काळात माझी तपश्चर्या शिक्षणाच्या रूपात प्रकट होते। प्रत्येक मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहणे हीच खरी साधना आहे।
2: मी चंद्रघंटा, माझ्या मस्तकावर अर्धचंद्र आणि हातात युद्धाची घंटा आहे। अन्यायाविरुद्ध निर्भयपणे दंड ठोपटणारी, स्वतःचे रक्षण स्वतः करणारी मी आजची आधुनिक धाडसी कन्या आहे।
3: मी कुष्मांडा, आपल्या मंदहस्याने विश्वात प्राण आणि ऊर्जा भरणारी। आज मी प्रत्येक स्त्रीच्या सर्जनशीलतेत, नव्या विचारात आणि तिच्या अथांग प्रेमात वास करते।
4: मी स्कंदमाता, कार्तिकेय याची जननी, प्रेम, वात्सल्य आणि संस्काराची शिदोरी देणारी ममता मी आहे। घराला घरपण देणारी आणि समाजाला जोडणारी खरी शक्ती मी आहे।
5: मी कात्यायनी, महर्षी कात्यायनांच्या संतापाचे आणि तपस्येचे तेज, महिषासुराचा संहार करणारी, आज समाजात पसरलेल्या वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी सज्ज झालेली मी आजची कणखर नारी आहे।
6: मी कालरात्री, अज्ञानाचा आणि भयाचा काळोख दूर करणारी, संकटाच्या वेळी संहारक रूप धारण करून सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने ठामपणे लढणारी शक्ती मी आहे।
7: मी महागौरी, शंख आणि चंद्राप्रमाणे अत्यंत पवित्र, धवल आणि करुणाशील, मनातील कटुता संपवून संपूर्ण विश्वाला प्रेमाची पाखर घालणारी शांती मी आहे।
8: मी सिद्धिदात्री, सर्व सिद्धींची दाती। जेव्हा एका स्त्रीला सन्मान, स्वातंत्र्य, समानता आणि योग्य संधी मिळते, तेव्हा ती संपूर्ण देशाला प्रगतीची सर्वोच्च सिद्धी मिळवून देते।
9: आम्ही केवळ पाषाणाच्या मूर्ती नव्हे, आम्ही आजची जिवंत शक्ती आहोत। स्त्रीचा आदर हाच देशाचा गौरव, स्त्री शक्तीचा अखंड जय जयकार असो। बोला जगदा।

0: वा, अत्यंत प्रभावी आणि अंगावर शहारे आणणारे हे सादरीकरण होते. आगामी नवरात्रोत्सवाचा आणि दुर्गा महोत्सवाचा खरा संदेश या नाटिकेने श्रोत्यांपर्यंत पोहोचवला.
1: नक्कीच ऋतुराज, गांधीजींचे शांततेचे व स्वच्छतेचे विचार, शास्त्रीजींचे देशाप्रती समर्पण, 3 ऑक्टोबरला मिळालेला अभिजात मराठीचा मान आणि आगामी दुर्गा महोत्सवातून मिळणारी स्त्री शक्तीची प्रेरणा, या मूल्यांना आम्ही सदैव जपू.
0: आणि आजच्या या सुंदर कार्यक्रमानिमित्त आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आपली कला आणि विचार मांडण्यासाठी आकाशवाणी परभणी केंद्राने ही सुवर्ण संधी दिली. त्याबद्दल आकाशवाणी परभणी केंद्र, सर्व अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.
1: आणि याचबरोबर आमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय संदीप चव्हाण सर, आदरणीय मुख्याध्यापक, तसेच आम्हाला सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे आमचे सर्व शिक्षक यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो.
0: तसेच सर्व रसिक श्रोत्यांचेही खूप खूप आभार, ज्यांनी आमचा हा कार्यक्रम अत्यंत आवडीने ऐकला. तुम्हा सर्वांना

0: आता आम्हाला दोघांना म्हणजेच गायत्री
1: आणि ऋतुराजला रजा द्या.
0: धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.
2: बालमित्रांनो, आताच आपण लालबहादूर शास्त्री CBSE विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकलात. बालमित्रांनो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशा छानशा कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्ते.

बालमंडळ हा छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम आपण ऐकला, त्यामध्ये लालबहादूर शास्त्री CBSE विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकलात. सहनिवेदन होतं वैशाली जोशी यांचं. बालमंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आयुष्यात किती समाधानी आहात, आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत याला महत्त्व द्या. श्रोतेहो, अशा प्रभावी विचारांची उधळण करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: आंबट पाणी येणं, उलट्या होणं ही सगळी ऍसिडिटीची तर कारणं नाही आहेत. याचसाठी आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय ठेवलेला आहे ऍसिडिटी. होय, ही खूप कॉमन समस्या आहे. तेव्हा श्रोते हो, याविषयी अधिक माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे परभणी शहरात 24 तास आपल्या सेवेत असणारे पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर गौरव कुलकर्णी यांना. तेव्हा श्रोते हो, ऍसिडिटी या समस्येविषयी जरूर प्रश्न विचारा 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, ऍसिडिटी.
1: श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चालताना दम लागणे, 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला, खोकताना थुंकीतून रक्त पडणे, श्वास घेताना किंवा सोडताना छातीतून घरघर किंवा शिट्टीसारखा आवाज येणे, छातीमध्ये सतत दुखणे किंवा अस्वस्थता जाणवणे, विनाकारण जास्त थकपा आणि अशक्तपणा जाणवणे, ही सारी लक्षणं फुफ्फुसांच्या आजाराची असू शकतील का? जाणून घेऊया याविषयीची अधिकतम माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून. तेव्हा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी जरूर कॉल करा दिनांक 6 ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत आणि फुफ्फुसा संबंधित आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या दमा व छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड यांच्याकडून. तेव्हा जरूर कॉल करा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल 8 ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावर.

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे.

सख्यांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे बालगीत ऐकून आपल्याला थोडंसं वेगळं वाटलं असेल, नाही का? खरं तर लहान मुलांचं भावविश्व हे असंच छान, सरळ, सोपं असतं आणि अशा गाण्यांमधून ते सहजपणे उलगडतही जात असतं. तसं बघायला गेलं तर या बालवयापासूनच आपल्याला आकाश, चंद्र, तारे, ग्रह, अंतराळ याचं कुतूहल, आकर्षण हे असतंच. या कुतूहलातूनच अंतराळ संशोधनाला सुरुवात झाली असावी आणि त्यामध्ये काय आहे, याच्या पलीकडं काय आहे याचा शोध घेण्यासाठी पूर्वीपासूनच मानवानं प्रयत्न केलेले आहेत. खरं तर हे अंतराळ म्हणलं की आपल्या समोर येते ती अफाट विश्वाची प्रतिमा, पण याचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहजिकच मानवाचे अपार कष्ट, प्रयत्न याची गरज असते. आणि मग त्यातून आपल्याला हे ग्रह, तारे यांच्याविषयी कळू शकतं. आज हे क्षेत्र एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर आज मानवानं जी काही प्रगती केलेली आहे त्यामध्ये या अंतराळ विज्ञानाचा, संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे. आधुनिक सुखसोयींनीयुक्त आपलं जीवन ही यामुळंच शक्य झालेलं आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं वाटणार नाही. तर या अंतराळ विज्ञानाविषयीच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण जाणून घेणार आहोत. सख्यांनो, 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि याची आजपासूनच सुरुवात होतीये. तर या निमित्तच आता आपण ऐकूया डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. श्रोते हो, आज आपल्याकडे आकाशवाणी

0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर करिश्मा मणेर. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा स्वागत.
1: नमस्कार.
0: तर मला सांगा की जागतिक अंतराळ सप्ताह 4 ते 10 ऑक्टोबर हा साजरा करायला कधीपासून सुरुवात झाली आणि नेमका यामागचा उद्देश काय होता?
1: वर्ल्ड स्पेस वीक म्हणजे जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जातो. तर ह्या मागचा उद्देश म्हणजे हा एक इंटरनॅशनल स्पेस अवेअरनेस प्रोग्राम आहे. म्हणजे अंतराळाबद्दल आपण जे काही प्रोग्राम्स करतो म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी आणि ह्या स्पेस सायन्सचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या ह्युमन लाईफवर काय परिणाम होतो याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे आणि स्टुडंट्सना स्पेस सायन्सकडे किंवा स्टेम सिस्टीमकडे इन्स्पायर करणे हा याचा उद्देश आहे. आणि हे जे वर्ल्ड स्पेस वीक आहे तर हे ग्लोबली युनायटेड नेशन ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर आणि वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन यांच्याद्वारे कोऑर्डिनेट केला जातो. तर हा जो काही जागतिक अंतराळ सप्ताह आहे तो ऑफिशियली डिक्लेअर झाला 6 डिसेंबर 1999 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ने तो डिक्लेअर केला ऑफिशियली. आणि हा 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2000 पासून ऑफिशियली पहिल्यांदा तो साजरा करण्यात आला.
0: बरोबर.
1: तर 2000 पासून ते 2000 आता रिसेंटली 26 पर्यंत या सप्ताहामध्ये वेगवेगळे थीम असून त्याच्यामध्ये स्टार गेझिंग सेक्शन असतं, त्यानंतर जे सायंटिस्ट असतात किंवा जे रिसर्चर असतात त्यांचे जे काही काम आहे किंवा जे काही त्यांचं वर्क आहे त्यांचे ते लेक्चर्स असतात किंवा त्यांचं ते सेशन असतं की ते कसं काम करायचं किंवा काय काम आहे वगैरे, त्यावरती लेक्चर होतात त्यांचे. याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी डिबेट किंवा ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी क्विझ वगैरे असे कॉम्पिटिशन होतात. तर यामध्ये त्यांचा हाच उद्देश आहे की स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड लोकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण व्हावा. आणि जी काही स्टेम सिस्टीम आहे, स्टेम सिस्टीम म्हणजे सायन्स प्लस टेक्नॉलॉजी प्लस इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल स्टडी करून, कारण जर स्पेस सायन्सचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सायन्स माहिती पाहिजे, त्याच्यात ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या माहिती पाहिजेत, इंजिनिअरिंग आपल्याला त्याच्यामध्ये लागणार, कारण जर आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट डिझायनिंग करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला ते डिझाईन करण्यासाठी त्याचं इंजिनिअरिंग वगैरे लागणार. त्यानंतर आपल्याला मॅथ्स माहिती पाहिजे, कारण एखादा जर आपण मॉडेल तयार करत आहे किंवा त्याच्यामध्ये आपण मॉडेलिंग वरती वगैरे काम करतो, आता सध्या एआयचा जमाना आहे तर ह्याच्यामध्ये मॉडेलिंग वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्स लागणार, कारण त्याच्या पाठीमाग हे कॅल्क्युलेशनचं बॅकग्राऊंड असतं. तर ह्या स्टेम सिस्टीमकडे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचा कल न्यायचा आणि त्यांना इन्स्पायर करायचं लोकांना, याचा हा उद्देश आहे.
0: नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या ह्या 4 गोष्टी ह्या सगळ्याबद्दल एकूणच लोकांना सगळं समजावं किंवा अंतराळ विज्ञान नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणते भाग येतात आणि त्यानुसार लोकांमध्ये जनजागृती करणं हा या मागचा उद्देश आहे. तिथलं कामकाज कसं चालतं किंवा काय त्याच्याबद्दल यातून माहिती आपल्याला कळू शकते.
1: हा,
0: तुम्ही आताच म्हणलात की 1999 मध्ये अशा पद्धतीनं एक जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जावा हा ठराव मंजूर झाला आणि ऍक्च्युअल 2000 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. पण नेमका हाच दिवस किंवा हाच आठवडा 4 ते 10 ऑक्टोबर हे विशिष्ट ठरवण्यामागचं काही कारण आहे का तसं काही?
1: हो, याच्यामध्ये विशेष कारण म्हणजे 4 ऑक्टोबर 1957 ला सोव्हिएत युनियनने स्पुटनिक 1 हा फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च केला आणि ह्याला आपण बिगिनिंग ऑफ स्पेस एज असं म्हणू शकतो. म्हणजे त्या दिवसापासून अंतराळात जे काही आता आपण सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो तर त्याची सुरुवात झाली. सो त्यामुळे 4 ऑक्टोबर हा दिवस महत्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे 10 ऑक्टोबर 1967 ला आउटर स्पेस ट्रिटी तो लागू करण्यात आला आणि त्यामुळे 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा असा आठवडा आपण वर्ल्ड स्पेस वीक

0: म्हणून साजरा करतो.
1: एकूणच आतापर्यंत भारताच्या म्हणूया, आपण जगभरातल्या विचार करण्याच्या आधी भारताचं म्हणूया की ज्या काही विशेष मोहिमा झाल्या, यानाचं प्रक्षेपण झालं असेल, उपग्रह असतील, अशा कोणत्या मोहिमा सांगता येतील थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा झाला तर?
0: हां, तर भारताने आपल्या अंतराळ मोहिमेमध्ये खूप आता प्रगती केलेली आहे. म्हणजे आपण आर्यभट्ट या मोहिमेपासून जर सुरुवात केलं तर हा भारताचा पहिला सॅटेलाइट आहे जो भारताने 1975 ला त्याचं प्रक्षेपण झालं. आणि त्यानंतर आहे चांद्रयान फर्स्ट, म्हणजे हा आहे 2008 ह्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि हा भारताचा पहिला लुनार मिशन होता. म्हणजे चंद्रावर जाण्याचा किंवा चंद्राचा अभ्यास करण्याचा हा पहिला भारताचा लुनार मिशन होता. ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मेजर सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन हे आहे की ह्याच्यामध्ये चंद्रावरती पाणी आहे, तर ह्याच्या रिलेटेड तिथं इव्हिडन्स भेटले. तसेच मंगलयान, मंगलयान हे सुद्धा भारताने 2013 लॉन्च केलं आणि मंगलयान सक्सेसफुली मंगळच्या ऑर्बिटमध्ये 2014 एंटर झाला. ह्या मंगलयानामुळे इंडिया पहिला एशियन नेशन आहे ज्यानं मंगळचं ऑर्बिट हे काय केलं, तिथपर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 हे सुद्धा भारताचं म्हणजे 2023 असणारी मोहीम होती, ज्याच्यामध्ये भारताने सक्सेसफुली चंद्राच्या साऊथ पोल रिजनमध्ये सॉफ्ट लँडिंग केली आणि ह्याच्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर ह्या मिशनमध्ये इन्क्ल्यूड होते. आणि त्याचप्रमाणे आदित्य L1 सुद्धा आहे. तर आदित्य L1 हा भारताचा पहिला डेडिकेटेड म्हणजे सोलार ऑब्झर्वेटरी मिशन आहे, जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. याच्यामध्ये सूर्याचं वातावरण कसं आहे किंवा त्याचं जे काही स्पेस वेदर जे काही त्याच्या फेनॉमेनॉन होत असतात, म्हणजे तिथं घटना काय घडतात, तर आदित्य L1 या मिशनमध्ये कव्हर होतं.
1: हा, तर या काही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण मोहिमा भारतानं आजवर केलेल्या याचा उल्लेख आपण करू शकतो. आता ह्यामध्ये महत्वाचा आणखी एक प्रश्न असा आहे, बेसिक आहे अगदी, की रॉकेट सॅटेलाइट यान बऱ्याच जणांना ह्यातला फरक कळत नाही, तर नेमकं ह्याचं वर्गीकरण कसं करता येईल किंवा म्हणजे काय, ह्याबद्दल काय सांगाल?
0: जसं की आता आपण रॉकेट बद्दल बोलायला लागलोय, तर रॉकेट हे एक लॉन्च व्हेकल आहे. लॉन्च व्हेकल म्हणजे सॅटेलाइटला एखाद्या प्लॅनेटच्या ऑर्बिट पर्यंत नेण्याचं काम हे रॉकेट करतं. सॅटेलाइटचं वजन किंवा सॅटेलाइटची उंची किंवा त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे आपण म्हणूया किंवा त्याचा एरिया हा कमी असतो ऍज कम्पेअर टू रॉकेट. रॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये पेलोड येणार, त्याच्यामध्ये सॅटेलाइट येणार, त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे पार्ट असतात, हे सगळं मिळून रॉकेट बनतं आणि त्या रॉकेटच्या आतमध्ये सॅटेलाइट असतं. तर सॅटेलाइट म्हणजे अख्खा रॉकेट नाही, म्हणजे असं होऊ शकतं. आम्ही पण लहान असताना आम्हाला असं वाटायचं, अरे रॉकेट गेलं रॉकेट गेलं, पण ऍक्च्युली ते काय आहे, म्हणजे आपण जाताना बघतो तो रॉकेट. म्हणजे आता आपण जर श्रीहरिकोट्याला कधी गेलो आणि तिथून रॉकेट लॉन्चिंग बघितलं तर आपल्याला असा उभा मनोरा असल्यासारखा एक मशीन दिसतं जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती अवकाशात उडताना बघतो. पण जेव्हा आपण सॅटेलाइट बघतो तो तसा नाही आहे जसा आपण पृथ्वीवर बघितला. मग ह्याच्यामध्ये फरक काय, व्हेकल म्हणजे एक वाहन,
1: तर सॅटेलाइट
0: घेऊन जाण्याचं वाहन म्हणजे रॉकेट. आणि सॅटेलाइट म्हणजे आपण ज्या कामासाठी किंवा ज्या मिशनसाठी उद्देश साध्य करण्यासाठी जे आपण एक इन्स्ट्रुमेंट युज करतो ते म्हणजे सॅटेलाइट. मग तो पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये किंवा मूनच्या ऑर्बिटमध्ये आपण तिथं त्याला प्लेस करतो आणि हे रॉकेटचं काम असतं. सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह.
1: नक्कीच, म्हणजे जो की मानवाच्या कोणत्या तरी एखाद्या उद्देशासाठी, एखाद्या महत्वाचा त्याचा अभ्यासासाठी म्हणून पाठवलेला तो एक कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर ह्या एक प्राथमिक पातळीवरच्या ह्या गोष्टी, ज्या काही माहिती असणं गरजेचं आहे त्याबद्दल हे थोडक्यात आत्ताच आपण सांगितलं. आणखी एक महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच एखादं सॅटेलाइट किंवा एखादं यान हे रॉकेट लॉन्च होतं, त्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या कशा असतात, त्याचे टप्पे काय आहेत?
0: पहिलं म्हणजे

0: लॉन्चिंग किंवा लिफ्ट ऑफ. याच्यामध्ये काय होतं की रॉकेट लॉन्च पॅडवरून उडान करतो, त्याच्यामध्ये इंजिन सुरू होतात. मग इंजिन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फ्युएल आहे किंवा प्रोपेलेंट आहे ते बर्न होतो आणि हाय स्पीड गॅसेस हे त्याच्या नोझेलमधून बाहेर पडतात. आणि जसा की न्यूटन थर्ड लॉ आहे काय की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो आपण म्हणजे त्या रॉकेटमधून जेवढं ते नोझेलमधून हाय स्पीड गॅसेस जमिनीवरती आपटतील तेवढंच ते रॉकेट काय होणार वरती जाणार. आणि त्यानंतर जी फेज आहे ती ऍटमॉस्फेरिक फेज, म्हणजे रॉकेट काय होतो रॉकेट हा ऍटमॉस्फेअर मधून वर जातो आणि त्यानंतर तो ऍटमॉस्फेरिक ड्रॅग वरती जसा जसा म्हणजे रॉकेट वर जाईल तसा कमी होतो आणि त्यामुळे रॉकेटचा त्यावेळी स्पीड वाढतो. आता यावेळी रॉकेटची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन व्हर्टिकल असते म्हणजे उभी. आणि त्यानंतर त्या रॉकेटला काय करतो की त्याची स्पीड जशी जशी वरती जाईल तशी वाढते आणि आपण त्याचं डायरेक्शन बदलतो आणि हॉरिझॉन्टल करतो कारण आपल्याला त्याला कोणत्या ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे. मग ते किती उंचीवरून त्याची डायरेक्शन बदलावी लागणार, किती स्पीडनं ते जायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर स्टेज सेपरेट होतात, म्हणजे आता एखादं रॉकेट लॉन्च केलंय तर त्या लॉन्च केलेल्या रॉकेटमध्ये एक स्टेज मधला फ्युअल संपला तर ती स्टेज तिथून त्या रॉकेटमधून बाजूला होते म्हणजे निघून जातो तो पार्ट. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामधलं फ्युएलचं काम सुरू होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते सेकंड स्टेज मधलं ते फ्युएल यूज करायला लागतं पुढं जाण्यासाठी. अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ही अप्पर स्टेज किंवा स्पेस फेज. यामध्ये काय होतं की सॅटेलाइटला योग्य अल्टिट्यूड, योग्य व्हेलॉसिटी आणि योग्य डायरेक्शन देण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं आणि ते आपण म्हणजे अर्थचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी मग पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं कि मग मूनचा अभ्यास करण्यासाठी त्याला मूनच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं. आणि त्याचप्रमाणे जसं आपण मंगळयानचं बघितलं, आपल्याला ते सॅटेलाइट आपल्याला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं होतं तर ते पृथ्वीला कव्हर अप करून मग ते मंगळच्या ग्रहापर्यंत नेणं हे त्याच्यामध्ये मेन फोकस आहे. आणि लास्ट येतं की पेलोड डिप्लॉयमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट सॅटेलाइट हा जवळजवळ त्या टार्गेट ऑर्बिटच्या जवळ जातो आणि नंतर पेलोड डिप्लॉय होतो आणि ह्याच्यामध्ये सॅटेलाइटला आवश्यक जी ऑर्बिटर व्हेलॉसिटी असत्या ती व्हेलॉसिटी मिळालेली असल्यामुळे तो पृथ्वी भोवती फिरू लागतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत ह्यामध्ये ते रॉकेट कोणत्या प्लॅनेटचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवायला लागलोय किंवा कोणत्या ग्रहावरती आपल्याला ते न्यायचं आहे किंवा ते लँड करायचं आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याला किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे, त्याचं किती अल्टिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या या जमिनीपासून किती उंचीवर नेऊन त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला न्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याची दिशा काय पाहिजे, असे वेगवेगळे स्टेप ह्यामध्ये कव्हर होतात.
1: नक्कीच. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की एकूणच अंतराळ विज्ञान क्षेत्र यामध्ये कशा पद्धतीनं काम चालतं याबद्दल काय सांगता येईल?
0: ह्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात, म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये आपण संशोधन करू शकतो किंवा जो डेटा आपल्याला भेटतो त्या डेटाचं अनालिसिस करू शकतो आणि त्याचप्रमाणे ऍस्ट्रोफिजिसिस्ट किंवा ऍस्ट्रोनॉमर हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि ऍस्ट्रोनॉट हे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. कारण जर आपण अंतराळ संशोधनाचा विचार करत आहोत तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. सो डिपेंड आहे की काम कशामध्ये करणार आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, जर विद्यार्थ्यांना जर सांगायचं असेल तर विद्यार्थी पहिल्यांदा फोकस रिसर्च वरतीच करतात किंवा टेक्निकल वरती करतात. कारण ह्याच्यामध्ये जसा संशोधन महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण एखादं सॅटेलाइट बनवतो किंवा एखादं मशीन बनवतो जसं की आपण ऍटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा किंवा पृथ्वीभोवती किंवा स्पेसमध्ये जे काही घटना घडत असतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे जे काही त्याच्यासाठी लागणारे मशीन आहेत तर ह्यामध्ये सुद्धा टेक्निकली आपण ह्याचा म्हणजे अभ्यास करू शकतो. आणि हे महत्वाचं आहे, म्हणजे अंतराळात जर आपण काम करत असू तर ह्याच्यामध्ये रिसर्च त्यानंतर डेटा अनालिसिस आणि जे काही इन्स्ट्रुमेंट बनवण्याचं काम आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्या

0: त्यामुळे ह्या सगळ्याचा म्हणजे आता आपण एखादी मोहीम बघत असू तर त्याच्या पाठीमागे काहीतर उद्देश आहे की हे आपण का करतोय किंवा ह्याचा पुढे जाऊन जगाला काय उपयोग होईल.
1: अगदी, फायदा तर सर्वसामान्यांना होणं हे महत्वाचंच आहे आणि या सगळ्याचा विचार करणं किंवा त्या त्या दृष्टीनं ते ते काम तिथं केलं जातं या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये. आता काम कशा पद्धतीनं किंवा कोणकोणत्या विभागामध्ये करता येतं हे तर आत्ताच कळलं आपल्याला. तर हे काम करणाऱ्या या क्षेत्रातल्या काही ठराविक व्यक्तींची ज्यांनी आजवर उल्लेखनीय काम केलेलं आहे काय सांगता येईल त्यांच्याविषयी?
0: आता याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर आपल्या इस्रोचे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. जे काही भारताला त्यांनी चांद्रयान 3 किंवा मंगलयान किंवा चांद्रयान 1 किंवा जे काही आता बोललो की आदित्य L1 तर असे जे काही मिशन त्यांनी राबवले तर ह्याच्यामध्ये म्हणजे प्रमुख सायंटिस्ट किंवा त्यांचा रोल मेजर आहे.

0: इस्रोचे जे काही साइंटिस्ट आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. जे काही भारताला त्यांनी चांद्रयान 3 किंवा मंगलयान किंवा चांद्रयान 1 किंवा जे काही आता बोललो की आदित्य L1 तर असे जे काही मिशन त्यांनी राबवले तर ह्याच्यामध्ये म्हणजे प्रमुख सायंटिस्ट किंवा त्यांचा रोल मेजर आहे. तर असे काही व्यक्ती आहेत जसे की चांद्रयान 1 जे काही 2008 हे मिशन झालं तर या मिशन मध्ये डॉक्टर मिलस्वामी अण्णादुराई हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे मंगलयान 2013 डॉक्टर के राधाकृष्णन हे इस्रोचे चेअरमन हे या मिशन मध्ये होते. त्याचप्रमाणे एस अरुणन हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते मंगलयानचे. आणि चांद्रयान 2 मध्ये एम वनिता आणि रितू करीधर ह्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर होत्या. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 जे आता 2023 रिसेंट मिशन झालं तर ह्याच्यामध्ये डॉक्टर पी वीरा मुथुवेल हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. आणि तसेच के कल्पना ह्या असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. आणि एम श्रीकांत हे मिशन ऑपरेशन डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे आदित्य L1 ह्याच्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर हे निगार साजी आणि प्रिन्सिपल सायंटिस्ट हे शंकरा सुब्रमण्यम हे होते. तर अशा प्रकारे या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन किंवा ज्यांनी इस्रोमध्ये वेगवेगळ्या मिशनसाठी काम केलेलं आहे.
1: आता तुम्ही ह्या काही महत्वाच्या व्यक्ती किंवा शास्त्रज्ञ यांची नावं घेतलीत आणि त्यांचं कार्य हे उपग्रह असतील किंवा यान असतील हे बनवण्यासाठी आणि त्याचं प्रक्षेपण करण्यामध्ये जो काही त्यांचा वाटा आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं. त्यामध्येच तुम्ही काही महिलांचा सुद्धा उल्लेख केलात. तर एकूणच ह्या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांची कामगिरी कशी आहे किंवा त्यांचा काय वाटा आहे, कोणकोणत्या विभागामध्ये किंवा कशा पद्धतीनं महिला काम करतात त्याबद्दल काय सांगाल?
0: तर याच्यामध्ये महिलांच्या बद्दल सांगायचं असेल तर आपण जसं आधी बोललो वर्ल्ड स्पेस वीक मध्ये 2021 त्यांची ही थीम होती की त्यांनी वुमन इन स्पेस अशी थीम ठेवलेली. तर याच्यामध्ये की महिलांचा काय वाटा आहे किंवा महिला कशा पद्धतीने काम करू शकतात तर याच्यामध्ये जर आपण विचार केला जागतिक पातळीवर तर महिलांचा वाटा सुमारे 31.4 असा होतो. आणि त्यामध्ये जर भारताचा विचार केला तर ह्याच्यामध्ये 2023-24 या रेंजमध्ये महिलांचा वाटा 29% झाला आहे. आणि इस्रोमध्ये 2025-26 या कालावधीमध्ये 1814 वुमन सायंटिस्ट आणि टेक्निकल स्टाफ काम करतात. आणि त्याचप्रमाणे 928 महिला या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनमध्ये आहेत. तर अशा प्रकारे महिलांचा वाटा आपल्या अंतराळ विज्ञानात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जर आपण बाहेरच्या म्हणजे आपल्या इंडिया बाहेरच्या पाश्चिमात्य देशाच्या महिलांबद्दल बोलू तर ह्याच्यामध्ये मी थोड्या महिलांचा उल्लेख करेन ज्या ऍस्ट्रॉनॉट होत्या आणि ज्या प्लॅनेट्सवर गेल्या. तर ह्याच्यामध्ये व्हॅलेंटिना टेरेस्कोवा आहेत ज्या स्पेसमध्ये जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या. 16 जून 1963 रोजी सोव्हिएत कॉस्मोनॉट व्हॅलेंटिना टेरेस्कोवा यांनी व्होस्तोक 6 मिशन मधून स्पेसमध्ये त्या गेल्या. त्यानंतर सॅली राईट या फर्स्ट अमेरिकन वुमन होत्या, त्या सुद्धा स्पेसमध्ये गेल्या. STS-7 या मिशन मधून त्यांनी स्पेस फ्लाईट केला. त्याचप्रमाणे श्वेतलाना सवित्स्काया ह्या सुद्धा सोव्हिएत कॉस्मोनॉट होत्या. ह्या पहिल्या स्पेस वॉक करणाऱ्या महिला 1984 त्या स्पेसमध्ये गेल्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण भारतीय वंशांच्या महिलांबद्दल बोलू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्पना चावला आणि त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या नासा ऍस्ट्रॉनॉट आहेत ज्या स्पेसमध्ये गेल्या. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या फॉर्मर US नेव्ही ऑफिसर आणि टेस्ट पायलट सुद्धा होत्या.
1: बरोबर.
0: आणि जर आपण महिलांचा सहभाग आपल्या जर आता रिसेंट इस्रोच्या ज्या मोहीम झाल्या त्याच्यामध्ये करत असू तर त्याच्यामध्ये ऋतू करीधर या इस्रोच्या सायंटिस्ट असून त्यांनी मंगलयानमध्ये खूप महत्वाची कामगिरी केली आणि त्यामध्ये मार्स ऑर्बिटर मिशन त्यानंतर ह्या

0: त्यांचं प्लॅनिंग, त्याचप्रमाणे जे काही सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटचं ऑपरेशन, त्याचं नेव्हिगेशन, तर हे सगळं काम त्यांच्याकडे होतं. त्याचप्रमाणे मुथैया कविता या सुद्धा इस्रो मधील सिनियर सायंटिस्ट आहेत. त्यांनी चांद्रयान 2 मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे मी नाव घेईन अनंदिनी हरिनाथ, या सुद्धा इस्रो सायंटिस्ट आहेत. यांनी मंगलयान मध्ये डिप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं काम मिशनचं प्लॅनिंग आणि जे काही सॅटेलाइट आहे त्याचं ऑपरेशन मध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे.
1: नक्कीच, भारतात किंवा इस्रोमध्ये काम करणाऱ्या अंतराळ विज्ञानातल्या ह्या महिला शास्त्रज्ञ याचा उल्लेख आपण केलात, किंवा यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे की एखादं यान किंवा एखादा उपग्रह याचं प्रक्षेपण होण्यामध्ये, त्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये, वेगवेगळं संशोधन करण्यामध्ये. मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अंतराळ सप्ताहानिमित्त आपण ऐकत आहोत डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. या क्षेत्रातली सर्वच शास्त्रज्ञांची, संशोधकांची कामगिरी आज नक्कीच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर आत्ताच आपण ऐकलं की या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आज महिला कार्यरत आहेत, कशा पद्धतीनं त्या काम करतायत, त्यांचं संशोधन आणि अंतराळ वीर म्हणून काम केलेल्या या स्त्रिया, त्यांचं धैर्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांच्याकडून माहिती जाणून घेतो आहोत. तर मॅडम, आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच ह्या अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळी आव्हानं काय असू शकतात किंवा त्यांच्या समोर काही अडथळे काही सांगता येईल का याबद्दल?
1: हो, आता याच्यामध्ये आव्हान हेच आहेत की जर आपण एखाद्या मिशनवरती काम करत असू तर त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फॅमिली टाइम वगैरे देता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. हे एक मला असं वाटतं की मेजर आव्हान आहे, कारण आपण सगळे भारतीय महिला आपल्या फॅमिलीला वगैरे वेळ देतो. त्याचप्रमाणे जर आता म्हणजे आपले जे काही सायंटिस्ट आहेत, इस्रो सायंटिस्ट महिला आहेत आणि किंवा आपले जे काही रिसर्चर आहेत, त्यांच्या समोर हे आव्हान असतं की एखादा मिशन आपण त्या मिशन बद्दल प्लॅनिंग करत असू तर त्या मिशनसाठी लागणारे जे काही आर्थिक बजेट आहे ते बजेटचं प्लॅनिंग त्यांच्यासमोर असतं. म्हणजे किती खर्च होईल, कारण हे सगळ्यात आधी मिशनसाठी लागणारं बेसिक नीड आहे. कारण आपण जर एखादा सॅटेलाइट लॉन्च करत असू तर त्याच्यामध्ये त्याचं लॉन्च व्हेकल, त्याच्यामध्ये लागणारं फ्युएल, त्याचप्रमाणे त्याचे जे काही पेलोड्स वगैरे असतात याच्यासाठी किती कॉस्टिंग आहे, आणि आपण जर भारतीय जे काही जुगाड करतो असं तर ते किती कमी खर्चामध्ये किंवा त्याचं वजन किती कमी करता येईल किंवा त्याचं डिझाईन कसं आहे, तर हे सगळे वेगवेगळे आव्हान आहेत. जसं की आपण ज्याच्यामध्ये आर्थिक आव्हान म्हणूया पहिल्यांदा, त्याचप्रमाणे एखादा मिशन लॉन्च करताना त्याच्यामध्ये जे काही डिझायनिंग आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं, तर ते डिझायनिंग मध्ये आपल्याला आव्हान सुद्धा त्याच्यामध्ये येतात. कारण आपण खूप जास्त प्रमाणात वजन असणारे सॅटेलाइट नाही नेऊ शकत.
0: बरोबर.
1: तर त्याचं वजन किती कमी करता येईल तर हे सुद्धा एक आव्हान आहे, त्याचं डिझायनिंग वगैरे करणं. त्याचप्रमाणे फ्युएल किती कमी क्वांटिटीमध्ये जास्त म्हणजे आउटपुट देईल हे आहे. त्याचप्रमाणे आपले जी काही टीम आहे तर टीमला घेऊन वर्क करायचं म्हणजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि टीम वर्क शिवाय ह्या गोष्टी होत सुद्धा नाही.
0: अगदी.
1: आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लँडिंग वगैरे आपण एखादा म्हणजे ऑर्बिटमध्ये करतो. म्हणजे आता आपण अर्थ रिलेटेड जर स्टडी करणार असू तर अर्थच्या ऑर्बिटमध्ये आपण ते यान प्रक्षेपण केलं आणि त्यानंतर ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये आपण फिरण्यासाठी ते त्यानंतरची मोठी कामगिरी आहे. हे म्हणजे खूप महत्वाचं आव्हान आहे. जसं आता आपण बघू शकतो की चांद्रयान 2 वेळी काय झालं की ते लँडिंग प्रॉपर झालं नाही. हे आव्हान होतं त्यांच्यासमोर आणि ते त्यांनी चांद्रयान 3 कम्प्लीट करून दाखवलं आणि ह्याच्यामध्ये ते सक्सेस झाली. तर अशा प्रकारची आव्हान असतात. म्हणजे एखादं मिशन आपण त्या मिशनवर असलो तर त्याच्या पाठीमागे आर्थिक आव्हान, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही मशीन डिझाईन करणार आहे, सॅटेलाइट डिझाईन करणार आहे, त्याचं आव्हान, त्याचप्रमाणे ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये नेणं हे आव्हान, त्याची व्हेलॉसिटी किती न वाढवायची, किती न कमी करायची, कधी त्याला त्या ऑर्बिटमधून शिफ्ट करायचं, तर हे एक आव्हान आहे. आणि मेन म्हणजे त्याचं लँडिंग, अशी खूप आव्हाने असतात याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: तर हे सगळं सक्सेसफुली आपले जे काही आहेत ते इस्रोचे सायंटिस्ट त्यांनी केलेलं आहे आणि पुढे भविष्यात सुद्धा करणार, आणि ह्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे या आव्हानांना ते सामोरे जाऊन त्याच्यावरती मात करून ते काम करते.
0: नक्कीच नक्कीच.
1: सो अशा
0: महत्वाची गोष्ट आहे खरंच. म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करताना ही सगळी आव्हानं असतात की ज्याला तोंड देत पुढे काम करावं लागतं. आणि एकूणच महिलांचा विचार करता, म्हणजे एक उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या सुनीता विल्यम्स ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर थोड्या कालावधीसाठी म्हणून ज्या गेल्या होत्या

0: आणि काही कारणास्तव त्या स्पेस स्टेशनमध्ये थोडासा बिघाड असेल किंवा काही आणखी काही वेगळं कारण असेल, त्यामुळे त्यांचा हा तिथला राहण्याचा कालावधी अचानकपणे वाढला. ते अचानक त्या त्यावेळी उद्भवणाऱ्या त्या समस्या असतात आणि त्याला तोंड देणं हे तिथल्या शास्त्रज्ञांचंच खरं तर काम असतं, किंवा त्यांच्या समोरचं हे सर्वात मोठं आव्हान म्हणता येईल आपल्याला. एक महिला म्हणून त्या तिथं कशा राहिल्या इतका कालावधी, एक ती वेगळ्या प्रकारची मानसिकता असेल त्यांची, आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं आत त्या वातावरणात तग धरून राहणं हे कसं झालं असेल किंवा काय, याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही?
1: जे काही ऍस्ट्रॉनॉट्स वगैरे असतात, हे ऍस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जातात, तर त्यांच्या समोर ही आव्हाने असतात, कारण त्यांना एकतर स्पेस सूट घालून तिथं राहावं लागतं आणि ते ज्या यानमधून गेलेले आहेत तर तिथं त्यांना झोपायची वगैरे केबिन किंवा त्यांचं आपण म्हणू की एक पिशवी असते, त्याच्यामध्ये ते रेस्ट घेतात थोडा वेळ, कारण स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नाही,
0: बरोबर,
1: त्यामुळे तिथं चालता येत नाही. त्यामुळे ऍस्ट्रॉनॉट जे सूटमध्ये असतात तर त्या स्पेस सूटमध्ये त्यांना म्हणजे हे करणं, म्हणजे एक महिला म्हणून जर आपण सुनीता विल्यम यांचा विचार केला तर तिथं त्यांचं राहणं किंवा जे काही अन्न आपण घेऊन जातो तर ते किती शिल्लक राहणार किंवा किती दिवस पुरेल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि जर अचानक कालावधी वाढला तर तिथं कुठून फूड येणार, कारण तिथं काही अवेलेबलच नाहीये. मग ते अन्न व्यवस्थितरित्या पुढं पुरवणं आणि त्याचप्रमाणे त्या सूटमध्ये स्वतःला कम्फर्टेबल करणं की आता आपल्याला इतके दिवस तिथं घालवायचं आहे कालावधी, हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर हे सुद्धा आव्हान आलं असेल की आता इतके दिवस तिथं आहे अंतराळामध्ये, मग त्यांच्या फॅमिलीचं असेल ते सुद्धा त्यांच्या समोर असेल, कारण तिथं आपण कोणताही प्रकारचा संपर्क साधू शकत नाही. तर हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे.
0: आणखी एक महत्वाचं असं आहे की ती मानसिकता सांभाळा, कारण तो सगळ्यात मोठा मुद्दा होऊ शकतो की आपण थोडक्या दिवसांसाठी आलेलो आहोत आणि अचानक ह्या सगळ्या घटनेमुळं प्रकारामुळं आपला हा कालावधी इतका वाढतो आहे, तर ती मानसिकता सांभाळणं, त्या त्यावेळेला आपलं धैर्य जागृत ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीची ही त्यांच्या समोर येणारी ही सुद्धा आव्हानं यामध्ये नक्कीच असतात. आता आणखी एक महत्वाचं म्हणजे असं की अंतराळ विज्ञान क्षेत्र हे आहे, तर त्यामध्ये आजच्या तरुण पिढीला मुलींना जर यामध्ये यायचं असेल, काम करायचं असेल, तर त्यांनी सुरुवातीपासून शालेय वयापासून असेल किंवा कॉलेज वयीन काळापासून असेल कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांना कशा संधी उपलब्ध होऊ शकतात यामध्ये काम करण्यासाठी?
1: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं जर आपण बघत असू तर ह्याच्यामध्ये असं आहे की जेव्हापासून आपलं शालेय जीवन सुरू असतं त्यावेळी आपण सुरुवातीला वाचनाची आवड डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे वाचनाची आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अंतराळाशी जे काही संबंधित पुस्तके आहेत ते वाचायला सुरुवात करताना विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं स्पेस म्हणजे काय आहे, आपली जी काही पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीच्या भोवती वातावरणात कोणकोणते थर असतात किंवा जे काही आपण रॉकेट किंवा सॅटेलाइट लॉन्च करतो तर ह्याच्यामध्ये त्याचा आपला डेली लाईफमध्ये कसा परिणाम होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत मुख्यतः जे त्यांना माहिती पाहिजे. आणि आता तर एआयचा जमाना आहे, सगळेजण मोबाईल युज करतात तर ते असे व्हिडिओज बघत राहायचे. जर तुम्हाला आवड असेल तर एज्युकेशन रिलेटेड, स्पेस सायन्स रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा आता जर काही सोप्या भाषेत सांगायचं छोट्या मुलांसाठी तर वगैरे की चांदण्या कशा बनतात, कशा तयार होतात, त्या का लुकलुकतात वगैरे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इंटरेस्ट निर्माण होतो. आणि ह्या इंटरेस्ट निर्माण होणाऱ्या गोष्टी सुरुवातीला त्या वाचायला पाहिजेत, त्या समजून घ्यायला पाहिजेत. आणि हे करत असताना त्यानंतर जर आपण एज्युकेशन वाईज बघितलं तर 11th 12th हे सायन्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण इंजिनिअरिंग करू शकतो किंवा बीएससी करू शकतो. तर इंजिनिअरिंगमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट लॉन्चिंगचा वगैरे ऍस्ट्रॉनॉट वगैरे ह्याच्याबद्दल त्यांचा सिलॅबस असतो, तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करू शकतो.

0: प्रमाणे आपण बीएससी मध्ये स्पेशलायझेशन फिजिक्स आपला बॅकग्राऊंड ठेवायचं, किंवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला मॅथ्स मध्ये आवड आहे तर मॅथ्स सुद्धा तुम्ही बीएससी ला फायनल इयरला ठेवू शकता. तर आता ह्याचा उपयोग कसा होतो, ज्यावेळी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स घेता, एखादं मॉडेलिंग करायचं असेल किंवा एखादा डेटा अनालिसिस करायचा असेल, तर त्याच्या बॅकग्राऊंडला हे मॅथमॅटिक्स आहे, त्याच्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आहेत आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा तुम्ही फिजिक्स घेऊन फिजिसिस्ट होऊ शकता. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की बीएससी फिजिक्स झालं, त्याचप्रमाणे तुम्ही आता वेगवेगळे कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा स्पेस सायन्स मध्ये स्पेशलायझेशन घेऊ शकता.
1: बरं,
0: त्याचप्रमाणे जर तुम्हाला अंतराळ विज्ञान यामध्ये आवड आहे तर तुम्ही अंतराळ विज्ञान हाच विषय घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर्स होऊ शकता. जसं की हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे की तुम्ही मास्टरची डिग्री, कम्प्लीट डिग्री ही अंतराळ विज्ञानात करू शकता. तर त्याच्यामध्ये म्हणजे अंतराळात जे काही घटना घडतात किंवा जे काही सॅटेलाइट किंवा जे काही मिशन्स वगैरे होतात, हा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होतो. त्याच्यामध्ये प्लॅनेट्स येतात, त्यानंतर स्टार्स, त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करतो, किंवा वेगवेगळे अँटेनाज वगैरे आहेत जे काही आपण यूज करतो, किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, किंवा वेगवेगळे मिशन्स होतात, तर ह्याचा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स होऊ शकता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. अँड इफ यू आर लुकिंग फॉर रिसर्च, म्हणजे संशोधनासाठी तुम्ही बघत असाल, तर तुम्ही त्याच्यामध्ये पीएचडी सुद्धा करू शकता. तर हा वे आहे की तुम्ही तुमचं करिअर अंतराळ विज्ञानात घडवू शकता. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत, जसं की आता जर तुम्ही पीएचडी केली तर तुम्ही स्पेस सायन्सचे प्रोफेसर होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही रिसर्च असोसिएट म्हणून तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये, म्हणजे जर आपण भारताचा विचार केला तर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम आणि आपले इस्रोचे जे काही आपले फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या, जसं विक्रम साराभाई स्पेस सेंटर, डीआरडीओ, तर याच्यामध्ये तुम्ही आफ्टर पीएचडी, आफ्टर एमएससी तुम्ही तिथं प्रोजेक्ट असोसिएट किंवा रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुमची प्रगती होत जाते. आणि त्यामध्ये तुम्हाला स्पेस सायन्समध्ये कशा प्रकारचा संशोधन किंवा कशा प्रकारचं त्यांचं काम आहे हे तुम्हाला खूप डीप मध्ये आणि स्वतःच्या बेसिक लेवलवर समजू शकतो की ऍक्च्युअल हे संशोधन काय आहे आणि हे संशोधन करून मी जगासाठी काय करू शकतो, हे तुम्ही या सगळ्या अंतराळ विज्ञानात तुम्ही करू शकता. तर हे तुमच्या समोर करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक सायंटिस्ट बनवण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे.
1: अगदीच, नक्कीच. आणखी असं मला म्हणता येईल की फक्त सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ इतकंच नाही तर ह्या विभागाचा जे ऍडमिनिस्ट्रेशन विभाग जो आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध असतील काम करण्यासाठी.
0: हो, याच्यामध्ये जे काही आता मी ज्या इन्स्टिट्यूटची वगैरे नावं घेतली तर याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनमध्ये सुद्धा काम करण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हणजे फक्त रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे किंवा डेटा अनालिसिसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ऍस्ट्रॉनॉट व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रॉनॉमर व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचं आहे, कारण ह्या खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये काम सुद्धा खूप आहे. फक्त ह्याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की लोक जास्त ह्याच्यामध्ये काम करत नाहीत इन द सेन्स. मोस्टली कसं होतं की सगळेजण आता नॅनो टेक्नॉलॉजी आहे किंवा मटेरियल सायन्स आहे तर ह्या फील्डमध्ये मोस्टली सगळेजण पीएचडी परस्यू करतात किंवा त्याच्यामध्ये काम करतात. बट स्पेस सायन्स हा असा एरिया आहे ज्याच्यामध्ये खूप कमी लोक काम करतात. आणि जो आपण ह्याच्या आधी ज्या विषयावर बोललो की वर्ल्ड स्पेस वीक, तर त्यांचा हेच आहे की लोकांना इन्स्पायर करणं, त्यांना स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स कडे त्यांचा कल कसा वळवता येईल हे बघणं. तर ह्याच्यामधून ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात आणि ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करिअर होऊ शकतो.
1: नक्कीच. आताच तुम्ही म्हणलात की जागतिक अंतराळ सप्ताहाचा हाच उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आणि या क्षेत्राविषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यानुसार त्यांनी सुरुवातीपासून दरवर्षी वेगवेगळ्या थीम सुद्धा अमलात आणल्या, त्यानुसार त्या त्या वर्षामध्ये काम सुद्धा केलं. तर एकूणच काही महत्वाच्या थीम

0: जे आहेत त्या काय सांगता येतील, किंवा त्याचबरोबर आत्ता या वर्षीची 2026 सालची जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्तची थीम काय आहे, याबद्दल काय सांगाल?
1: आता याच्यामध्ये वर्ल्ड स्पेस वीक ते काय करतात की प्रत्येक वर्षी जे काही स्पेस रिलेटेड फेनॉमिनॉन आहेत किंवा जे काही मिशन आहेत ते कोणत्या पद्धतीने झालेले आहेत किंवा कोण जास्त इव्होल्युशन कशामध्ये दिसतंय, तर त्या रिलेटेड थीम त्यांची प्रत्येक वर्षी सिलेक्ट केली जाते. तर ह्याच्यामध्ये आता 2026 ह्या वर्षाची त्यांची थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. तर आपण जसं बघितलं आता रिसेंटली इस्रो किंवा नासा किंवा आपण जे काही स्पेस रिलेटेड अंतराळ रिलेटेड ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या देशांच्या, तर त्यांनी खूप सॅटेलाइट लॉन्च केले, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅनेटचा किंवा आपण म्हणूया की पृथ्वीचा, चंद्राचा, मंगळ ग्रह, तर ह्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केले. त्यामुळे त्यांचं आता ह्या वर्षीचं थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. त्याचप्रमाणे हा सप्ताह जो काही सेलिब्रेट करतात तर तो 2000 सालापासून त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तर 2000 ते 2006 पर्यंत त्यांची थीम किंवा त्यांचं मेन उद्देश हा होता की स्पेस अवेअरनेस प्लस ह्युमन बेनिफिट कसा होईल, तर ह्या थीमवर ते काम करत होते. त्याचप्रमाणे 2007 पासून 2011 पर्यंत त्यांच्या थीम होत्या जसं की स्पेस एक्सप्लोरेशन आहे, त्याचप्रमाणे हिस्ट्री काय आहे, तर ह्या थीमवर त्यांनी त्यांचे सेशन वगैरे त्यांनी हे सप्ताह सेलिब्रेट केले. 2012 पासून 2016 पर्यंत त्यांचे थीम प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर बेसिस होती, म्हणजे स्पेस आता हिस्ट्री काय आहे, स्पेसची माहिती झाली, त्याचप्रमाणे आपण स्पेसमध्ये काम करतोय तर त्याचं आपण डे टू डे लाईफ मध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो, तर ह्यावर प्रॅक्टिकल बेसिसवर त्यांनी त्या थीम ठेवल्या. आणि 2017 ते 2019 उद्देश त्यांचा हा होता की फ्युचर एक्सप्लोरेशन प्लस इंटरनॅशनल कोऑपरेशन. आणि 2020 ते 2022 पर्यंत त्यांचा फोकस अर्थवर होता, सो स्पेस फॉर अर्थ ह्या बेसिसवर त्यांनी थीम ठेवलेली. आणि आता रिसेंट त्यांची थीम आहे न्यू स्पेस इरा. आणि 2026 मध्ये त्यांनी रॉकेटवरती भर दिला, सो त्यांची आता रिसेंट थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन.
0: नक्कीच. आता थोडक्यात आपण आढावा घेतला की पहिल्यापासून ह्या वेगवेगळ्या थीम कोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या विभागाकडून कशा पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे, तर यामध्येच एक मुद्दा जो आला त्याला अनुसरून मी प्रश्न विचारते की सर्वसामान्यांसाठी लोकांसाठी या अंतराळ विज्ञानाचं किंवा या ज्या काही मोहिमा होतात अंतराळामध्ये, उपग्रह असतील, सॅटेलाइट असतील, वेगवेगळ्या प्रकारची यानं असतील, तर यांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो, त्यांच्या दैनंदिन जगण्यासाठी या सगळ्याचा कसा उपयोग होत असतो, कोणत्या प्रकारे फायदा होतो?
1: तर आता याच्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर आधी मोबाईल किंवा टेलिफोन वगैरे काही अवेलेबल नव्हतं, किंवा आपण आता जे काही रेडिओ वगैरे ऐकतो तर ह्याच्या एक फ्रिक्वेन्सी असतात, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण ते रेडिओ ऐकू शकतो. किंवा जे काही मोबाईल आहे किंवा आपण म्हणतो की आता मोबाईलमध्ये आपण डोंगरावर वगैरे गेलो तर तिथं रेंज नाही, तर हा रेंज प्रॉब्लेम काय तो, कारण तिथंपर्यंत ते सिग्नल पोहोचत नाहीत. आता हे का होतं, तर आपण सॅटेलाइट वरती सोडलेले आहेत, तर वेगवेगळे सॅटेलाइट हे वेगवेगळ्या पर्पजसाठी युज करतात. जसं की आता कम्युनिकेशन सॅटेलाइट असतील, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग काय, तर आपण मोबाईल किंवा टीव्ही, आपण सुरुवातीला जुन्या काळात आपण बघायचो की एक अँटेना असायची, आता डिश आहे, तर आधी अँटेना असायची, मग ती अँटेना अरे रेंज येत नाही, टीव्ही मुंग्या आल्या असं व्हायचं, तर त्यावेळी ते अँटेना आपण काय करायचो, वरती कोण तर एक जण जाणार, मग ती अँटेना हलवणार, हा मग ओके टीव्ही लागली, मग ते अँटेना मधून ते रेंज कॅप्चर होतो. आता डिश टीव्ही आहे, आता सर्वत्र रेंज प्रॉब्लेम काहीच नाही. त्याचप्रमाणे मोबाईल आहे, तर हे मोबाईल मध्ये आपण एकमेकांना आता आपण इंडियामध्ये बसून बाहेर अब्रॉडला आपण कॉल करू शकतो, जर आपले कोण पाहुणे आहेत किंवा आपली मित्रमंडळी आहे. तर हे का पॉसिबल झालं, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळे पॉसिबल झालं, कारण जे सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या बाहेर त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, तर तिथून ते जी काही रेडिओ सिग्नल आहेत ते रेडिओ सिग्नल पास होतात, आणि ते पास होऊन आपलं जे काही मोबाईल टू मोबाईल कनेक्शन आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे आपण कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण कोणासोबतही बोलू शकतो मोबाईलच्या थ्रू. आणि त्याचप्रमाणे जर आपण जर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बघितले तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा उपयोग

0: ऍग्रीकल्चर बेसिसवर होतो, म्हणजे सॉइल कोणत्या पद्धतीची आहे किंवा पीक कोणत्या पद्धतीचं पाहिजे. त्याचप्रमाणे स्पेस वेदर सॅटेलाईट असतात ज्याचं सायक्लोन म्हणजे आता आपण बघू शकतो
1: की
0: आपत्ती करत
1: हवामान
0: बरोबर कसं आहे हे
1: जास्त धोकादायक आहे कुठं चांगलं
0: हे बघण्यासाठी वेगवेगळे सॅटेलाईट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, नेव्हिगेशन सॅटेलाईट आहे जे जास्त करून आर्मी किंवा नेव्ही ऑफिसर्स वगैरे युज करतात, म्हणजे रडार वगैरे आपण युज करतो. त्यानंतर आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट बद्दल बोललो आणि असे वेगवेगळे सॅटेलाईट आहेत ज्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये करत असतो आणि हे माणसाच्या प्रगतीमध्ये पडणारे पाऊल आहेत.
1: नक्कीच. आता आपण तेच थोडक्यात उल्लेख जर केला तर पूर्वी अँटेना होता तेव्हाची सॅटेलाईट पद्धती आणि त्यावेळचे त्याचे फायदे त्याच्यात प्रगती करत करत आज मानवानं किती प्रगती केलेली आहे किंवा या क्षेत्रातली म्हणूया प्रगती अशी झालेली आहे की आता डिशवर आपण व्यवस्थित टीव्ही वर चित्र बघतो किंवा फोन असेल. पूर्वीच्या काळचा फोन कसा होता आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहेत तर त्यानुसार सगळं किती सोयीस्कर झालेलं आहे अगदी. तर या अंतराळ विज्ञान क्षेत्रातलं हे संशोधन जितकं प्रगत होत आहे त्याच पद्धतीनं मानवाचं दैनंदिन जीवन प्रगतीशील होत आहे, प्रगती करत आहे असं म्हणायला हरकत नाही. या अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या भारताच्या पुढच्या योजना काय आहेत त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
0: आता जसं की पुढच्या योजनेमध्ये गगनयान येतो, जसं की आता पाश्चिमात्य देशांनी जसे की ऍस्ट्रॉनॉट्स पाठवले अंतराळामध्ये, तसंच आपल्या भारतामध्ये सुद्धा आपले भारतीय ऍस्ट्रॉनॉट हे स्पेसमध्ये जाऊन तिथं स्पेस वॉक करतील आणि तिथला अभ्यास करतील. तर हे आपलं भारतातील संशोधकांचं ध्येय आहे की गगनयान बनवून त्याच्यामधून आपले भारतीय ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम तर तो विकसित करून यशस्वीपणे भारतीय ऍस्ट्रॉनॉटना तिथं नेऊन परत सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणं हे त्यांचं ध्येय
1: हे एक ध्येय आहे आणि त्यावर आता सध्या संशोधकांचं
0: काम चालू आहे.
1: नक्कीच. म्हणजेच काय तर एकूणच भारताच्या सगळ्या या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांची शास्त्रज्ञांची ही वाटचाल अशा पद्धतीनं चालू आहे याबद्दल तुम्ही आताच सांगितलं. म्हणजेच काय तर अंतराळ क्षेत्रात संशोधन करणारा देश भारत देश याहून या क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश अशी ओळख आज आपला भारत देश मिळवू पाहत आहे किंवा त्या दृष्टीनं वाटचाल आपली चालू आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
0: जेव्हापासून आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस याची स्थापना झाली आणि त्याचप्रमाणे स्पेस कमिशन स्थापन झालं, तर त्यामुळे आपल्या भारताची जी काही स्पेसमध्ये प्रगती आहे आणि त्यांनी जे काही मिशन्स केले, जे काही सॅटेलाईट लॉन्च केले, जे काही त्या सॅटेलाईट मधून जे काही डेटा भेटला त्या डेटाचा आपल्या जगासाठी किंवा आपल्या ह्युमनसाठी म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये किंवा त्याचा काय उपयोग होईल किंवा त्याचा मानवावरती काय परिणाम होईल किंवा आपण पुढं अंतराळात जाऊ शकतो का किंवा तिथं राहू शकतो का, आता ह्या लेवलवरती सगळी चर्चा चालू आहे किंवा ह्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे. तर हे खूप उल्लेखनीय आहे आणि हो, आता भारत पुढील थोड्याच वर्षामध्ये अंतराळातील मिशनमध्ये नेतृत्व करणारा देश सगळ्यात पुढे जगामध्ये राहील हे तर नक्की आणि ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रगतीशील होईल हे उद्दिष्ट आपण समोर ठेवूया.
1: तर करिश्मा मॅडम, तुम्ही आज आमच्या इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत, तुमचा वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आताच आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत ऐकलीत. सख्यानो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण आजची ही माहिती एकूणच हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया पत्र आणि ईमेलच्या माध्यमात

आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. आता मात्र मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी ठीक 1 वाजता दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

गीत बाहर कार्यक्रम अण्णा साहेब द ग्रेट माथाडी या सिनेमातलं हे गीत आहे, नंदेश उमप यांनी गायलेलं.

झेंडा या सिनेमातलं हे गीत होतं ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेलं, आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या महत्त्वाच्या संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर. देशातल्या महत्त्वाच्या संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. जग वेगवान तांत्रिक विकासाच्या युगात प्रवेश करत असताना भारत आज सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं. भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या सामायिक प्रयत्नातून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात हातभार लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना सभापती ओम बिर्ला यांनी केली. भाजप खासदार भर्तृहरी मेहताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकुली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायने आणि खतं समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आले. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण

0: विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममध्ये तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमध्ये विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओदिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापन केली जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर कब्जा मिळवला असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. दिल्लीच्या करोल बाग इथं भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान तिथल्या झाडांचं नुकसान होत असून ते थांबवण्यासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून उत्तर मागवलंय. या भागात मोठं बांधकाम सुरू असून पूर्ण वाढ झालेल्या झाडांना याचा फटका बसत असल्याचं याचिकेत म्हटलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. रशियाबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाबाबत भारतानं मांडलेला प्रस्ताव हा आपल्याला मिळालेल्या 4 प्रस्तावांमधला सर्वात व्यापक प्रस्ताव असल्याचं युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन संघर्षावर परस्पर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार सकारात्मक असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर युक्रेननं आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला भारत, तुर्की, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून युद्धविरामाचे प्रस्ताव मिळाले असून यावर विचार करण्याची आपली तयारी आहे. मात्र कोणताही करार हा केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता यामध्ये ऊर्जा आणि बंदरांच्या

0: पायाभूत सुविधांची सुरक्षा तसंच काळ्या समुद्रातल्या हालचालींचाही समावेश असायला हवा असं सीबीआय यांनी म्हटलंय. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडचे कमांडर ॲडमिरल सॅम्युअल जे पापारो यांची भेट घेतली. हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा भागीदारी आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अमेरिकेचा वाढता आर्थिक दबाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांनी म्हटलंय. इराणी जनतेवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि इतर विरोधक आपल्या अत्यंत महत्वाच्या आर्थिक जीवनवाहिन्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जनतेचा पाठिंबा आणि सरकारी उपाययोजनांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं पेझिश्कियान यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. इंडोनेशियाच्या सुम्बावा प्रांतात आज सकाळी 5.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता अशी माहिती स्थानिक हवामान विभागाने दिली. यावेळी कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होतोय. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संचलन फेरीत भारताच्या ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा यांची निवड निश्चित झाली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल तर कोकण आणि गोव्यात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत 4थ्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: पावसानं ओढ दिल्यामुळं उद्भवलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. जिल्ह्यातील 8ही तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर वन लागू झाल्यानं पंचनामे सुरू. आणि तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला राज्य शासनाकडून 240 कोटी रुपये मंजूर.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असून सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासन तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आणि मलकापूर शिवारात पिकांची तसंच साठवण तलावाची मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. या कठीण समयी प्रत्येकानं सहकार्याची भावना ठेवण्याची गरज व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आगामी 5 महिने सर्वांनी धैर्यानं संकटाला सामोरं जाण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यातील आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे धाराशिवच्या पाणी प्रश्नाबाबत दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संकटाच्या काळात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून शासन तसंच प्रशासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याची ग्वाही द्यावी असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी

0: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलं. धाराशिव जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानं ट्रिगर वन प्रथम कळ लागू झाली असल्यामुळे या सर्व तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या तालुक्यातील पीक नुकसानीची वस्तुस्थिती नोंदवून आवश्यक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाधित क्षेत्रात पंचनामे करून आवश्यक माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे. खरीप पिकांची सद्यस्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करण्याचं तसंच पीक परिस्थितीचा अहवाल शासनानं निश्चित केलेल्या विहित नमुन्यात तयार करून सादर करण्याचंही स्पष्ट सूचित करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात पीक पंचनाम्यांना वेग आला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे भविष्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे. शेतात आणि साखर कारखाना परिसरात उपलब्ध होणाऱ्या ऊसाच्या वाड्यांचा चाऱ्यासाठी उपयोग करण्याबरोबरच उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचं पोषणमूल्य वाढवण्यावर प्रशासनानं भर दिला आहे. त्यासाठी ऊसाच्या वाड्यांचे संकलन तसंच साठवणूक, चारा डेपूची निर्मिती आणि कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया अशा उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय पोषण पंधरवडानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील 2046 अंगणवाड्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. यात गावागावात पोषण जनजागृती रॅली, अंगणवाडी स्तरावर पाककला स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची नोंदणी आणि माता गृहभेटी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरोदर माता, स्तन्यदा माता, बालक आणि किशोरवयीन मुलींच्या आहाराबाबत जनजागृती होऊन महिलांमधील रक्तक्षयाचं प्रमाण कमी होण्यास तसंच कुपोषण कमी होण्यास मदत होत आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा 78वा वर्धापन दिन गेल्या महिन्यात साजरा झाला. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 3 अनाथ बालकांना आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. सामाजिक न्यायाच्या योजनांमधून कष्टकरी घटकांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीनं गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेअंतर्गत 7 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 पत्र्याचा स्टॉल तसंच प्रत्येकी 5,000 रुपये आर्थिक सहाय्यही यावेळी करण्यात आलं. सोलापूर तुळजापूर धाराशिव या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाला आता आणखी वेग येणार आहे. या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या हिश्याचे आणखी 240 कोटी रुपये वितरित करण्यास नुकतीच मंजुरी दिली. डिसेंबर 2029 पर्यंत संपूर्ण रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला या निर्णयामुळे आणखी गती मिळाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: श्रोते हो नमस्कार. ऐशी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: मित्र, हायकू हा काव्यप्रकार जपानमध्ये 500 वर्षापूर्वीच प्रचलित होता. मात्र आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात 20व्या शतकात साधारण 1980 पासून का बरं आला इतक्या उशिरा? यापूर्वीच का नाही आला हा काव्यप्रकार आपल्याकडे? आपली प्राचीन कविता म्हणजे काय? महाकाव्य असत, स्तोत्र असत, शौर्याचं गान, राजाची स्तुती, आरत्या, अशी दीर्घ काव्याची आपल्याकडे परंपरा होती. आपल्या प्राचीन कवितेला संस्कृत साहित्यशास्त्रातून प्रसूत झालेल्या संकल्पनांचाच मुख्य आधार होता. त्यामुळे हायकू सारखा 3 ओळींचा काव्यप्रकार जर इकडे कोणी आणला असता ना, तर हे कविता म्हणून मान्यताच मिळाली नसती. भारतात दीर्घ काळापर्यंत कविता ही छंदोमयतेच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन गेयतेशी सख्य करून राहिली होती. या संकल्पनांमध्ये महत्वाचे बदल घडून यायला लागले ते इंग्रजीतील स्वच्छंदवादी कवितेच्या कालखंडात. या कवितेच्या उत्कर्षा काळात काव्यकल्पना केंद्रित झाली ती लिरिक भोवती, मग भावकविता आली. आत्मविष्कारातील उत्स्फूर्तता, कवीचं व्यक्तिमत्व, भावभावना ही अंग कवितेच्या संकल्पनेत अग्रभागी आली. काव्य नित्याच्या जीवनातील अनुभव चित्रित करण्याकडे वळल्यामुळे गद्य पद्याच्या भाषेत भेद करणं मग कृत्रिम वाटायला लागलं. कविता ही सिंगिंग लाईनपेक्षा स्पीकिंग लाईनचा अधिक आश्रय घ्यायला लागली. बदलत्या

0: भव्य संकल्पनांमुळे आपली कविता ही मॉडर्न पोएट्री झाली. या 20व्या शतकातच आपल्याला जपानमधून आलेला हायकू हा काव्यप्रकार म्हणून स्वीकारता आला. आधुनिक युगात आपली कवितेची शैली, आशय, विषय, घाट सारच बदललं होतं ना, म्हणून 1980 नंतर इथे ही हायकू कविता म्हणून रुजू लागला. 1919 कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या जपान यात्रेनंतर भारतात येऊन जपान यात्री या लेखात जपानचे प्रसिद्ध हायकूकार मात्सुओ बाशो यांचे हायकू बंगाली भाषेतनं अनुवाद करून प्रसिद्ध केले. म्हणजे ते जपानीमध्ये होते, यांनी बंगालीत लिहिले. आता अशा तऱ्हेने भारतात हायकू तेव्हा आले होते, पण ते रुजले का? नाही, कारण 1919 काळ कसा होता? स्वातंत्र्यपूर्व काळ, चळवळींनी भारलेला होता. तेव्हा भारतातलं वातावरण वेगळं होतं, सगळ्या चळवळी चालल्या होत्या, लोकांची मानसिकता वेगळी होती, कोण हायकूला स्वीकारणार त्यावेळी? मात्र स्वातंत्र्यानंतर सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर महाराष्ट्रात भरपूर साहित्य निर्मिती व्हायला लागली, लोक साहित्यात रमायला लागले, वेगवेगळे काव्यप्रकार आले आणि 1979 आपल्या ध्रुवा या संग्रहातून शिरीष पै यांनी महाराष्ट्राचे लक्ष हायकूकडे वेधून घेतलं. आता शिरीष पै हायकू या काव्यप्रकारे कशा वळल्या, त्यांनी आपल्या एका लेखात लिहिले, माझी साहित्यिक मुसाफिरी या लेखात लिहिले. सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांनी सहज म्हणून जपानी हायकू कवितेचा इंग्रजी अनुवाद केलेला काव्यसंग्रह शिरीष त्यांना वाचायला दिला आणि म्हणाले, हे वाचा, तुम्ही असे हायकू लिहू शकाल. मात्र शिरीष पैना काय प्रयत्न करून सुद्धा तसे हायकू लगेच नाही लिहिता आले. त्यांनी कबूल केलं. 1976 दैनिक मराठाचा अस्त झाला. एक मानसिक धक्का बसून त्यांचं सर्व लेखन बंद पडलं. शून्य मनाने त्या घरात बसून होत्या, खिडकीतून बाहेर पाहत होत्या. एकट्याच खोलीत बसून निसर्ग निहाळताना त्यांना हायकू सुचला. त्यांच्या खोलीच्या खिडकीवर दारावर बसून एक कावळा आर्त स्वरात ओरडत होता. त्याचे ते करुण स्वर ऐकून त्यांना एकदम हायकू सुचला. शिरीष पैंचा पहिला हायकू होता तो, काय माहिती, केव्हाचा करतोय काव काव, खिडकीवरला कावळा त्याचाही भरून येतो इतका गळा. यातून काय, कवयित्रीने आपले एकाकी दुःखी मनस्थितीत हायकू चितारलेली आहे. अतिशय समर्पक अशा नैसर्गिक वर्णनातून आपल्या स्थितीबद्दल कथन केलंय. 2017 त्यांचं हायकू लेखन हे सुरूच होतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
2: या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आकर्षक आणि नाजूक फूल म्हणजे डेलिया। परसबागेमध्ये डेलियाच्या बुटक्या जाती लावलेल्या चांगल्या असतात। डेलियाची फुलं फुलदाणीत आकर्षक रचनेसाठी वापरतात। काही जातीची फुलं कट फ्लॉवर्स म्हणून वापरता येतात। यामध्ये जातींमध्ये सिंगल प्रकार, यात फुलं एकेरी पाकळीची असतात, बमिनो, लिटल डोरिट इत्यादी। एनिओक प्रकार, यामध्ये फुलांमध्ये पाकळ्यांची अनेक वर्तुळं असतात, कॉमेट प्रकार। कोलारिड प्रकार, यामध्ये फुलात पाकळ्यांचं एक सपाट वर्तुळ तर दोन किंवा तीन वर्तुळं पुंगळी आकाराच्या पाकळ्यांची असतात। चोह, थॉमस इत्यादी जाती आहेत। पियोनी प्रकारामध्ये फुलांच्या पाकळ्या सपाट आणि पसरट असतात, पाकळ्यांची दोन ते तीन वर्तुळं असतात। यामध्ये बिशाप आणि फॅशनेबल या जातींचा समावेश होतो। डेकोरेटिव्ह प्रकारामध्ये फुलं मोठी, पाकळ्या मोठ्या आणि भरपूर संख्येनं अनेक वर्तुळं असतात। या महत्त्वाच्या प्रकारात जायंट डेकोरेटिव्ह, लार्ज डेकोरेटिव्ह, मीडियम डेकोरेटिव्ह, स्मॉल डेकोरेटिव्ह, मिनिएचर डेकोरेटिव्ह अशा उपजाती आहेत। याशिवाय डेलियाच्या बाल डेलिया, पॉम्पॉन डेलिया, कॅक्टस डेलिया, सेमी कॅक्टस डेलिया, वॉटर लिली, स्टार फॉलोवर डेलिया अशा विविध डेलियांच्या जाती आहेत। डेलियाची लागवड बियांपासून किंवा कंदापासून करता येते। बियांपासून लागवड करताना कुंडीत किंवा गादीवाफ्यात अथवा खोक्यामध्ये चांगली पोयटा माती, कुजलेलं शेणखत आणि बारीक वाळू घालून बी पेरावं। 8 ते 10 दिवसात उगवण होते। महिनाभरानं पुनर्लागवड करावी। डेलियाचा कंद रताळ्यासारखा असतो, तो आणि त्याच्या वरचा खोडासारखा भाग लागवडीकरता वापरतात। कंदाप्रमाणेच फांद्यांपासूनही लागवड करता येते।

0: ते लागवड करताना कुंडीत शक्यतो बारीक वाळू भरावी. गादी वाफ्यावर शेतामध्ये याची आवश्यकता नसते. कलम लावण्यापूर्वी जंतुनाशकामध्ये बुडवावीत आणि त्यांना या पावडरची पेस्ट लावावी, म्हणजे मुळे लवकर आणि भरपूर फुटतात. साधारणपणे 4 ते 5 आठवड्यापर्यंत कलम पुनर्लागवडीला तयार होतात. पुनर्लागवडीकरता उत्तम पोयटा मातीच्या जमिनीत शेणखत, नीमकेक आणि गांडूळ खत पसरावं किंवा कुंडीतल्या लागवडीत यथायोग्य मिश्रण करावं. रोप हलकं काढून बुरशीनाशकामध्ये बुडवावं. गादी वाफ्याच्या मध्यभागी किंवा कुंडीत मध्यभागी लावावं. डेलियाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केली जाते. ऑक्टोबर नोव्हेंबरमधल्या लागवडीला फेब्रुवारी मार्चमध्ये फुलांचा बहर असतो. डेलियाला लागवडीपूर्वी एकदा आणि फुलं कळ्या येण्याच्या वेळी असं 2 वेळा खत द्यावं लागतं. त्यावेळी मिश्र खताबरोबर 19-19-19 हे खत 100 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 10 ग्रॅम मिसळून प्रत्येक कुंडीत द्यावं. याशिवाय चिमूटभर युरिया पाण्यात विरघळवून द्यावा. 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं थोडंसं 15-15-15 हे खत दिलं तर झाडं जोमदार वाढतात. झाड उंच वाढीस लागून फुलं येण्याच्या वेळेस झाडाला काठीचा आधार देणं आवश्यक असतं, कारण खोड भक्कम दिसत असलं तरी फूल मोठं झाल्यावर झाड मोडू शकतं. फुलं मोठी हवी असल्यास कळ्यांची विरळणी करावी. फुलं येऊन गेल्यावर झाड तसंच राखावं. पुढील महिनाभरात पानं पिवळी पडून सुकतात, अशावेळी झाड जमिनीवरच्या 5.7 सेंटीमीटर उंचीवर कापून टाकावं. मातीतील कंद खोडाच्या भागासह हळूच काढून घेऊन मॉस वाळू यामध्ये ठेवून कोरड्या थंड जागी ठेवावेत. पुढच्या हंगामात हे कंद लागवडीकरता वापरता येतात.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, गेल्या 3 दिवसात आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्याचं निदान कसं केलं जातं हे पाहिलं. आज आपण जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर पुढे काय करायचं हे बघूया. कोणत्या रुग्णाला कोणता उपचार आणि कोणत्या क्रमाने द्यायचा हे कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज आणि इतर वैद्यकीय बाबींवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. काही कॅन्सर्स लहान असतात आणि फक्त ब्रेस्टपुरते मर्यादित असतात. काहींचा लिम्फनोडशी संबंध असतो. काही कॅन्सर्समध्ये शरीरातील इतर भागांची तपासणी आवश्यक असू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार त्याच्या कॅन्सरच्या प्रकार आणि त्याच्या स्टेजवर ठरवला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे नाव काढले की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावं लागणार. पण वैद्यकीय शास्त्राने आता खूप प्रगती केली आहे. जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लवकर झाले तर संपूर्ण स्तन काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया आता शक्य आहे. यामध्ये फक्त कॅन्सरची गाठ आणि आजूबाजूचा थोडा भाग काढून उर्वरित स्तन सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचा नैसर्गिक आकारही टिकून ठेवला जातो. याला आपण ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. यामुळे महिलेचा आत्मविश्वास टिकून राहण्यास मोठी मदत होते. काही परिस्थितींमध्ये मात्र मॅस्टेक्टमी अधिक योग्य पर्याय असू शकतो. म्हणून ब्रेस्ट वाचेल का याचं उत्तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळं असतं. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त कॅन्सर पूर्णपणे मुळासकट नष्ट करण्यासाठी इतर उपचारांचीही जोड दिली जाते. यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्

0: हार्मोनल किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असतो. किमोथेरपीमुळे केस गळतात हे खरे आहे, पण उपचार संपल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखे येतात. या उपचारांचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तावाटे शरीरात कुठेही लपलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवू नये याची खात्री करणे आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार व्यक्तीनुसार आणि कॅन्सरच्या बायोलॉजीनुसार ठरवला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, उपचार सुरू केल्यानंतर तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणे. काही वेळा ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स होतात, त्याबद्दल घाबरून औषधं स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांशी बोलणं महत्त्वाचं आहे. उपचारामध्ये बदल करायचा असेल तर तो मेडिकल टीमच्या सल्ल्याने करावा. आता एक शेवटची गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरची भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे तपासणी न करणं हा उपाय नाही. स्तनामध्ये नवीन गाठ जाणवली, निप्पलमध्ये बदल झाला, त्वचेमध्ये बदल झाला किंवा असामान्य डिस्चार्ज दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे असं समजू नका, पण कॅन्सरची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी टाळू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. आणि सर्व महिलांना माझा एकच संदेश, आपल्या शरीराची जाणीव ठेवा, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या. कारण वेळेवर निदान आणि योग्य आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी होऊन तिचे पुढील आयुष्य अतिशय सामान्यपणे आणि आनंदाने जगू शकते. या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने माझी सर्वांना, विशेषतः पुरुष श्रोत्यांना ही विनंती आहे की त्यांनी घरातील महिलांना, आई, बहीण, पत्नी यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करावे. त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला सांगा आणि चाचण्यांसाठी प्रोत्साहन द्या. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे हाच कर्करोगावर मात करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गोरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडून पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेत आहोत. आतापर्यंत आपण एकूणच पारंपरिक बियाण्यांचा वापर आणि हायब्रिड बियाण्यांचा वापर याचा काय परिणाम होतो, कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये पारंपरिक बियाण्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो, त्याचबरोबर स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा त्यांचं बियाणं असेल यांचा कशा पद्धतीने वापर करता येतो हे आतापर्यंत जाणून घेतलं. आजच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येतो का, कारण एकूणच आपल्या परिसराचं, आपल्या पर्यावरणाचं, आपली जी काही जमीन आहे तो एक खूप मोठा भाग आहे. या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवता आलं तर नक्कीच पर्यावरण संवर्धनामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल. तर सर, पारंपरिक बियाण्यांच्या वापरामुळे किंवा पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या बदलामध्ये आपल्याला कमतरता आणता येते का?
1: निश्चितच सर, पारंपरिक बियाण्यांमुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर निश्चितच आणि लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. हे खूपशा शेतकरी गट जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, नंतर कृषी संशोधनातून आपल्याला ही बाब समोर आलेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे, हायब्रिड बियाणं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हायब्रिड बियाणाला एका पर्टिक्युलर टायमानंतर रासायनिक खतं द्यावीच लागतात. पारंपरिक जी बियाणी आहेत, जमिनीतला जे काही त्यांचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरतीच ते वाढलेले असतात. त्यानंतर मग जे शेणखत आहे, गोमूत्र आहे किंवा विविध प्रकारचे जे सेंद्रिय एन्झाईम्स आहेत त्याच्यावरतीच ते वाढलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हायब्रिड बियाणे वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावाच लागतो, कारण ती त्या पद्धतीनेच मॉडिफाय केलेली आहेत. सेंद्रिय घटकांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला पीकही खूप चांगल्या पद्धतीने येतं, त्याचा प्रतिसादही खूप छान मिळतो. त्यामुळे रासायनिक

0: खतांचा वापर पारंपरिक बियाणे ती वापरल्यामुळे निश्चितच मी असं म्हणेन की कमी झालेला आहे. नंतर फवारणी करतो, खूपदा ही हायब्रीड बियाणे वापरल्यामुळे जे कीटक येतात, कीटकांचा बेसिक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीचं औषध मारा मरतात, पण पुढल्या वेळेस त्याच्यावरतीच आपण कसा उपाय शोधू शकता हे ते अंगभूत आपल्यामध्ये आणतात आणि परत येतात. हायब्रीड बियाणे जे आपण वापरतो त्याच्यामुळे कीटक येतात त्याला ते पटकन बळी पडतात, पण जसं मी म्हटलं की जी पारंपरिक बियाणी आहेत ती वर्षानुवर्ष तिथल्या स्थानिक वातावरणाशी जुळून घेतल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. बाकीचे ग्रास हॉपर वगैरे आहेत जे आपण शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो हे तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि एका पद्धतीने आपल्या त्या शेतीचं संरक्षणच करतात. जी पारंपरिक बियाणी जी आपण वापरतो त्यामुळे निश्चितच कमी झालेला आहे.
1: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल?
0: हवामान बदल हा होतोच आहे, जगण्यासाठी अन्न लागतंच. रासायनिक खतं वापरून शेती करतोय आणि जे हायब्रीड बियाणी वापरतोय त्याच्यामुळे प्रत्येक रोगाचं कॅपिटल झालेलंच होतं. डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा, तर विविध जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर वन झालोच आहोत. तर हे सगळं कमी करायचं असेल आणि जो हवामान बदल जो होतोय जो झालेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपली जी पारंपरिक स्थानिक तिथल्या नैसर्गिक वातावरणाशी तिथल्या दुष्काळ म्हणा तिथे होणारा जो बदल आहे त्याला ती तगून तशी तशी वर्षानुवर्ष आपल्या इथे होत होती ती वापरणं तेवढीच गरजेचं आहे आणि हाच एक उपाय आहे असं मी सांगू शकतो.
1: श्रोते हो, पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक बियाण्यांच्या वापराची प्रचार प्रसिद्धी ते गावोगावी जाऊन करत असतात. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
0: खूप खूप धन्यवाद सर.

0: राधा नंबुद्री यांचं कर्नाटक शैलीतलं गायन श्रोतेव आपण ऐकत होतात. राग सालक भैरवी आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमची साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था

0: आपल्या आसपास कार्यरत असतात अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विविध केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण विषयक समितीचे तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका हे करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी

0: त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
1: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यावर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी जर SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवाल त्यांनी केला. राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलून निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं, तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं आंदोलन करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 85 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं आहे. नागोया इथल्या पालोमा मिझुहा स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होत आहे. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडा भारताची ध्वजवाहक आहे. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर निर्णय घेऊन जास्तीत जास्त भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दुष्काळाविषयीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. शेगाव इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीच्या आत मदत देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्ती

पर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. अकोला शहरात पाणी टंचाईचा फटका जाणवू लागलाय. आजपासून शहरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलस्रोतांमधून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाकरता केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये तो प्रदान केला जाईल. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशनने यंदापासून सुरू केलेल्या सामाजिक पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई धनंजय पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला असून काल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशातल्या महत्त्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही असं ते यावेळी म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपानं उमेदवारी दिली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तर राज्यातली SIR प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. जपानमध्ये नागोया इथल्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियममध्ये आज आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची अधिकृत सांगता झाली. या कार्यक्रमात दोहा इथं 2030मध्ये होणाऱ्या पुढल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे स्पर्धेची अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज निरू धांडा यांनी समारोप समारंभात भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अनुराधा श्रीवत्सन यांचं वीणावादन, राक्षहाणा, माया माळव गौळा आणि बेगडा. रचना आदिताल, रूपकताल आणि रूपकम तालामध्ये निबद्ध आहेत. त्यांना मृदुंगम साथ रोहित प्रसाद यांनी केलेली आहे. ऐकूया तर अनुराधा श्रीवत्सन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन.

माळव गौळा आणि बेगडा आपण ऐकलेत. त्यांना मृदुंगम साथ रोहित प्रसाद यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मित्र हो, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात शिक्षण, करिअर, नोकरी, नातेसंबंध आणि भविष्यातल्या चिंता यामुळे अनेकदा आपल्या मनावर ताण निर्माण होतो. शरीराची काळजी आपण घेतो, पण मनाचं काय? मन शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवणं म्हणजेच मानसिक संतुलन. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, मात्र त्या परिस्थितीला आपण कशा पद्धतीनं सामोरं जातो हे आपल्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असतं. मनातल्या भावना ओळखणं, ताणतणावाचं व्यवस्थापन करणं, स्वतःशी संवाद साधणं आणि गरज भासल्यास योग्य व्यक्तीची मदत घेणं, या सगळ्या गोष्टी मानसिक संतुलनासाठी महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आजच्या युववाणी या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या समुप

तर फ्रेंड्स, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकूया शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची

0: सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत.
1: मित्रांनो, युवावस्था म्हणजे स्वप्न पाहण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि आयुष्याला दिशा देण्याची वेळ. पण याच काळात अभ्यास, करिअर, स्पर्धा, नातेसंबंध, कुटुंबाच्या अपेक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि भविष्याची चिंता यामुळे अनेक तरुण मानसिक ताणाचा अनुभव घेत असतात. मित्रांनो, शारीरिक आरोग्याची तर आपण काळजी घेतोच, पण मन थकलंय, अस्वस्थ आहे किंवा सतत चिंता वाटतेय हे मात्र अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित केलं जातं. आज याच विषयावर आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर. तर उर्मिलाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर उर्मिलाजी, मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्य इतकंच महत्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस, एन्झायटी, लोनलीनेस आणि अनेक इमोशनल चॅलेंजेस वाढताना दिसत आहेत.
2: हो.
1: म्हणूनच दरवर्षी 10 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा करत असतो. दरवर्षी मानसिक आरोग्याच्या एखाद्या महत्वाच्या पैलूवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी एक थीम निश्चित केली जाते. तर मग या वर्षीची थीम काय आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?
2: तर मित्र हो, या वर्षीची थीम आहे लिव्ड एक्सपिरियन्सेस हर्ड, रिअल व्हॉइसेस, रिअल चेंज. अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मानसिक आरोग्याच्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना ऐकणं, फक्त ऐकणं नाही तर त्यांना समजून घेणं आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत त्या आधारे आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवणं. अर्थातच बोलायचं झालं तर आपले युवक मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे अनुभव, त्यांचे प्रश्न, त्यांना आवश्यक असलेला जो आधार आहे याला महत्व देणं ही या वर्षीची थीम आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: खूप छान आणि अगदी व्यापक असा याचा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. मग आजच्या युवकांच्या आयुष्यातले कोणते प्रश्न त्यांच्या मेंटल हेल्थवर अधिक परिणाम करताना दिसतात तुम्हाला?
2: खरं सांगायचं झालं तर आज युवकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाई लढावी लागते. आपण असं म्हणूया की मला बरंच काही मॅनेज करायचंय असं सगळेच युवक मित्रमैत्रिणी म्हणताना दिसतात. म्हणजे काय? अभ्यास आहे, करिअर आहे, रिलेशनशिप, किंवा आता सोशल मीडिया आहे, कॉम्पिटिशन आहे, स्वतःबद्दलच्या अपेक्षा आपल्या पालकांच्याकडून किंवा इतरांच्याकडूनच्या अपेक्षा. आणि मग या सगळ्याचा एक मुख्य प्रमुख प्रश्न म्हणू शकतो आपण त्याला की मी पुरेसा आहे का, मी याला पुरेशी पडणारी आहे का. बाहेरून सगळं छान व्यवस्थित दिसतंय पण आतून कुठेतरी ताण आहे, ज्याला आपण म्हणतो स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येत आहेत, कन्फ्युजन आहे, एकटेपणा वाटणं आहे, किंवा मी अपर्याप्त आहे, मी इनएडिक्वेट आहे म्हणतो आपण तसं. म्हणजेच काय तर आपण ह्या सगळ्या बाबतीमध्ये ऍडवाईस देण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण मला असं वाटतं की ह्यासाठीच आज आपण चर्चा करतोय की नेमकं आपल्याला काय अनुभवायला मिळतंय आणि त्याच्याबद्दल आपण काय करायला हवं असं.
1: उर्मिलाजी, मला सांगा, या सगळ्यामध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि गेमिंग हा तरुणांच्या आयुष्यातला मोठा भाग झालेला आपल्याला दिसून येतोय. मनोरंजन आणि ऍडिक्शन यामधली सीमा नेमकी कुठं असायला पाहिजे आणि याचा मेंटल हेल्थवर नेमका कसा परिणाम होतो, काय सांगाल?
2: खरं तर हा अगदीच छान प्रश्न विचारला तुम्ही. सध्याच्या काळामध्ये बघितलं तर टेक्नॉलॉजी हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालाय. पण हा प्रश्न आहे की आपल्या आयुष्याचा किती कंट्रोल घेत आहे टेक्नॉलॉजी आत्ताची. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आता छान लेक्चर संपून येतो किंवा सगळं आता बसतो आणि म्हणतो काय की चला मी 10 मिनिटं आता पुढची रील्स बघणार आहे. मग असं 10-10-10 मिनिट करत कधी तास, 2 तास निघून जातात हे कळत नाही. एकच शेवटचा व्हिडिओ बघतो असं म्हणत म्हणत म्हणत आपला किती वेळ पुढे गेलेला असतो याची बिलकुल कल्पना आपल्याला आलेली नसते. आणि या सगळ्याचा परिणाम होतो झोपेवर, ओव्हरऑल आपण ज्याला म्हणतो अटेन्शन स्पॅमवर, म्हणजे क्लासमध्ये लक्ष लागत नाही. आता अर्थातच झोप नाही झालेली त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. बरं, प्रोक्रॅस्टिनेशन वाढतं म्हणजे कामामध्ये चाल ढकल होत राहते. मग परत गिल्ट येतो, मग परत ताण वाढतो आणि हा ताण घालवायचा म्हणजे परत रील्स बघितल्या जातात. तर हे एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. गेमिंग किंवा बाकी अशा काही गोष्टींमध्ये सुद्धा असंच होतं, एक चला थोडा वेळ टाइमपास करूया म्हणून सुरुवात होते आणि मग गेममुळं एवढं आयुष्य व्यापलं जातं की सगळं बाजूला राहतं आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्या झोपेवर, अभ्यासावर, जेवणावर, रिलेशनशिपवर किंवा ओव्हरऑल पूर्ण आयुष्यावर पडायला लागतो. आणि हे जर आपल्याला जेव्हा वाटतंय

0: तेव्हा थांबवता येत नाही आहे तरीही वॉर्निंग्स आहे नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या सगळ्याच्या दृष्टीने जर काही सायन्स बोलायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली झोपेची सायकल बिघडणं, झोप बिघडणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, खूप चिडचिड वाढणं, एन्झायटी येणं, मूड स्विंग्स होत राहणं असतं, कधी कधी सोशली विड्रॉल होणं पण होतं. म्हणजे मला समाजात कोणाशीच आता बोलायचं नाहीये, मी आणि माझा मोबाईल किंवा माझी मी एकटी बसते. मग आणखी पण आहे की सोशल मीडियावर आपण कंपॅरिझन करायला लागतो, ही व्यक्ती एवढं करतीये आणि मी कुठे आहे. मग त्यामुळं आत्मप्रतिष्ठा, आत्मप्रतिमा कमी असण्याचं प्रमाण सुद्धा दिसायला लागतं या सगळ्यात.
1: बरोबर. पण उर्मिला जी, मला सांगा, या सगळ्या दुष्टचक्रामध्ये एखादा तरुण किंवा एखादी तरुणी अडकली असेल तर त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील?
0: अर्थातच बघा, आता याची चर्चा जेव्हा होते तेव्हा म्हणलं जातं सोशल मीडिया बंद करायला हवंय, नको वापरायला, हे असं नाहीये.
1: बरोबर.
0: तर आपल्याला ते नेमकं कसं वापरायचं हे बघायला पाहिजे. पूर्णपणे सोडणं हा निश्चितच उपाय असू शकत नाही, कारण टेक्नॉलॉजीपासून कितीही आपण ठरवलं तरी आता दूर राहू शकत नाहीये आणि त्याची तशी गरज पण नाहीये. पण प्रश्न हा आहे की मी टेक्नॉलॉजी वापरतोय का टेक्नॉलॉजी मला वापरतीये, हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे स्वतःला एक छोटासा प्रश्न अशा वेळी विचारणं, एक छोटी सुरुवात आपण म्हणूया की मला मोबाईल आता वापरायचा आहे, ठीक आहे, मी किती वेळ वापरणार आहे आता, ठीक आहे, मला तो थांबवायचा आहे असं ठरवलंय मी, तर तुम्ही बाजूला ठेवू शकतेय का, हा मुळात प्रश्न आहे. मुळात आपण गोष्टी तयार करू शकतो, त्या पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो, पण यामध्ये जर मोबाईल किंवा कोणतंही तत्सम टेक्नॉलॉजी अडथळा ठरत असेल तर हा खूप मोठा विचार करण्याचा भाग आहे. आपण एक म्हणूया की एक छोटीशी सुरुवात यातली की झोपेतून उठल्यानंतर किमान अर्धा तास किंवा झोपायच्या आधी अर्धा तास मी मोबाईल नाही हातात घेणार आहे. तर ही अशी छोटी छोटी सुरुवात पण आपण करू शकतो. बाकी उपाय खूप आहेत आणि मोठे मोठे आहेत, पण अशा छोट्या छोट्या वन टायनी स्टेप ऍट अ टाइम म्हणतो ना, तसं आपण सुरुवात नक्कीच करू शकतो.
1: खूप छान. उर्मिलाजी, मला सांगा की सोशल मीडियामुळं आपल्याला आता दिसतंय की कनेक्शन्स तर खूप वाढलेले आहेत,
0: हो,
1: पण हजारो फॉलोअर्स, फ्रेंड्स हे सोशल मीडियावर आपले असतात,
0: हो,
1: पण तरीही आजचा युवक थोडासा लोनली फील करतो,
0: हो,
1: तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: अगदी खरं सांगितलंच बघ, कारण सगळ्यात महत्वाचं ना की आपण ज्याला म्हणतो कनेक्शन आणि इमोशनल कनेक्शन, म्हणजे मोबाईलवर, सोशल मीडियावर या ठिकाणी असणारं कनेक्शन आणि इमोशनली स्वतः समोरच्या व्यक्तीबरोबर असणारं, समोर बसून बोलण्याचं जे कनेक्शन आहे, याच्यात तफावत आहे ना, या दोन वेगळ्या गोष्टी. अर्थातच आपल्याकडे हजारो ऑनलाईन कॉन्टॅक्ट असू शकतात, म्हणजे हजार फॉलोअर्स आहेत, हजार फ्रेंड्स आहेत. कधी कधी असं असतं की आपण एवढं ऍक्टिव्ह असतो, काही आपण बघतो आपले फ्रेंड सुद्धा किंवा आपण पण रादर खूप ऍक्टिव्ह असतो, आणि जेव्हा मला असं वाटतंय की मला काहीतरी बोलायचंय, काहीतरी होतंय मला, तर माझं खरंच ऐकून घेईल अशी व्यक्ती समोर आहे का, हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळं इतर वेळेला ऑनलाईन चॅटमध्ये वगैरे ऍक्टिव्ह असणं, रील शेअर करणारी व्यक्ती, पोस्ट कमेंट करणारी व्यक्ती रात्रीच्या वेळेला खूप लोनली फील करते. आणि त्याचं महत्वाचं कारण की मला नेमकं काय वाटतंय, काय होतंय हे सांगायला समोर प्रत्यक्ष व्यक्ती नाहीये. म्हणून डिजिटल कनेक्शन वगैरे ठीक आहे, म्हणजे हा एक भाग आहे, पण त्याच्यापेक्षा एक रिअल बिलॉंगिंग दिस, ज्याला म्हणतो खरी मैत्री किंवा खरं नातेसंबंध, समोरासमोर बसून गप्पा टप्पा असेल किंवा तसा वेळ आपण त्यांच्यासोबत स्पेंड करणं असेल, तर हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: एखाद्या मनातली गोष्ट बोलायला काय बॅरियर्स असतील आजच्या तरुण पिढीकडे, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अगदी जवळच्या व्यक्ती समोर बोलायचं असू देत किंवा मग सोशल मीडियावरच्या एखाद्या फ्रेंडला बोलायचं असेल, पण काय असा अडथळा असेल की त्यांना मनातल्या गोष्टी बोलाव्याशा वाटत नाहीत किंवा त्रास सांगावा असा वाटत नाही?
0: या दोन भाग आहेत बघ. पहिलं महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ती व्यक्ती खरंच आपली मैत्रीण किंवा मित्र आहे का, कारण आता व्हर्च्युअल लाईफ मध्ये, व्हर्च्युअल जगामध्ये जी व्यक्ती जे प्रिटेंड करते ती ते असतेच असं नाहीये. कारण बऱ्याच वेळेला आपण अशाही काही घटना बघतोय की ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय ती व्यक्ती त्या वयोगटाची, रादर त्या जेंडरची पण नाहीये. त्यामुळे अशा माहीत नसलेल्या व्यक्तीशी शेअर करणं हे खरंच धोकादायक आहे आणि धक्कादायक सुद्धा जेव्हा हे उघडतीला येतं त्यावेळी. दुसरा उपाय आहे समोरच्या व्यक्तीशी बोलताना. तर ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे हेच मुळात व्यक्तींना कळत नाही. मी स्ट्रॉंग आहे, मी स्ट्रॉंग आहे, आता अर्थात एखादं काहीतरी वाटणं, भावना आपल्याला काहीतरी जी तयार होतीये तीच मुळात वाईट आहे असं काहींना वाटतं.

0: त्यामुळे ते पुढे वर्णन करणं, त्याबद्दल मला काहीतरी सांगणं, एक्सप्रेस करणं हा त्याच्या पुढचा भाग राहिला. त्याच्या महत्वाची आणखी एक गोष्ट की लोक मला काय म्हणतील हा असणारा एक भाग आहे, की या हे असं कसं वाटू शकतं या व्यक्तीला, किंवा आपल्याकडे अजून सुद्धा थोडं जेंडर बायस्ड बघितलं जातं, मुलगा आहेस ना मग अशा भावना कशा तयार होऊ शकतात, मग मुळूमुळू असं रडणं काही योग्य आहे का, कसं स्ट्रॉंग असायला हवे वगैरे. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या बॅरियर म्हणून ठरतात. भावना या युनिव्हर्सल आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये असतात, स्त्री पुरुष आणि सगळ्यांच्या मध्येच. तर त्यामुळे त्या स्वीकारणं हा एक मोठा प्रश्न असतो, हा एक मोठा बॅरियर आहे असं मला वाटतं.
1: उर्मिलाजी, या रिअल कनेक्शन्स मध्ये रिलेशनशिप्सचा मोठा भाग आहे.
0: हो,
1: प्रेमसंबंध, ब्रेकअप, इनसिक्युरिटी, पजेसिव्हनेस यांचा युवकांच्या मेंटल हेल्थवर किती आणि कसा परिणाम होतो?
0: अर्थातच खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा आपण नातेसंबंध किंवा रिलेशनशिप म्हणतो, त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक आहे ना, आपण म्हणतो इमोशनल इन्व्हेस्टमेंट. तर अशामध्ये फक्त प्रेम असं म्हणतो तेव्हा नेमकं ते प्रेम काय आहे मुळात ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला जे प्रेम वाटतं ते काय आहे ह्याची तपासणी प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. पण याच्याबरोबर आणखी काय आहे, तर त्या नात्यांमध्ये असणारा विश्वास आहे, त्या नात्यांमध्ये असणारा रिस्पेक्ट आहे, कम्युनिकेशन आहे, बाउंड्रीज आहेत. कधी कधी काय होतं माहितीये का, याच्यात तफावत होते. म्हणजे प्रेम म्हणजे पजेसिव्हनेस असं काहीतरी वाटायला लागतं. म्हणजे तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर तुझ्या प्रत्येक गोष्टीचा ऍक्सेस मला असायलाच हवा, म्हणजे ते प्रेम आहे असा काहीसा समज होऊन जातो. तर त्या बाउंड्रीज कळत नाहीत आणि नेमकं इतका पजेसिव्हनेस वाढतो की मग त्याच्यातून दोघांनाही एक निराशाजनक स्थिती तयार होते. त्यामुळं काळजी घेणं, काळजी करणं आणि कंट्रोलिंग असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की खूप वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या नातेसंबंधांमध्ये येतो, काही शॉर्ट टर्म होतात अर्थातच आणि त्याच्यातून होतं ब्रेकअप. आता ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा मुळात एक विशियस सायकल तयार होते. सध्या जी आपण बघतो की आपले मित्रमैत्रिणी म्हणतात की आता याच्यातून बाहेर यायचंय, तर दुसऱ्या नात्याचा आधार घेतला जातो की जे होता कामा नाहीये. खरं तर दुःख होतंय ना, तर ते दुःख होऊ द्यावं, स्वीकारावं की हो मला आत्ता हे नातं जरा तुटतंय, याचा मला त्रास होतोय, तर हे स्वीकारणं कमी पडतंय. मग ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्या नात्यामध्ये पटकन गेलं जातं. त्यामुळे ती भावना ऍक्सेप्टन्सच्या मोडवरच नाहीये ना आपण. त्यामुळे रिलेशनशिप संपलं की झालं आता, मग काही काही वेळेला ह्याच्यातून न्यूनगंड तयार होतात की हे रिलेशन मी पुढे नाही नेऊ शकलो, किंवा मग ह्या समोरच्या व्यक्तीनं माझी किंमतच संपलेली आहे त्याच्या दृष्टीतून, किंवा आता माझ्या आयुष्यात काहीही अर्थ नाहीये असं बरंचसं काही वाटायला लागतं. तर अशा वेळेला आपल्या भावना खूप शांतपणे बघणं आणि त्या स्वीकारणं हा पहिला टप्पा त्याच्यामध्ये गरजेचा असतो. कारण रिलेशनशिप हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, ते म्हणजे आयुष्य नाहीये, ती म्हणजे आपली पूर्ण आयडेंटिटी नाहीये. आपण बऱ्याच वेळेला ती गफलत करून बसतो आणि काही चुकीचे निर्णय सुद्धा त्यामध्ये घेतले जातात.
1: बरोबर. आज सिच्युएशनशिप, कमिटमेंटची भीती आणि सतत बदलणारे रिलेशनशिप हे सुद्धा आपण कॅज्युअली ऐकतो, अगदी ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज झालेल्या आहेत. तर युवकांनी रिलेशनशिपमध्ये स्वतःला इमोशनली सुरक्षित कसं ठेवायला पाहिजे?
0: सगळ्यात आधी जेव्हा नातेसंबंध असं आपण म्हणतोय तेव्हा नेमकं आपल्याला काय हवंय, काय अपेक्षित आहे याची कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे मला हे असं असं आवडतं, तर मग समोरच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये मला असं असलेलं आवडेल, या गोष्टींची क्लॅरिटी नसते आपल्याकडे. आणि दुसरा भाग आहे बाउंड्रीज, ती पण खूप कळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पण दुसऱ्याच्या बाउंड्रीज क्रॉस करतो आणि दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्या बाउंड्रीज क्रॉस करते तेव्हा तेही आपल्याला लक्षात येत नाहीये. म्हणजे मला अर्थात कम्फर्टेबल काय आहे काय नाही, किंवा एखादं नातं टिकवायचंय, तर मी स्वतःला संपूर्णपणे बदलणं हा भाग असूच शकत नाही. मला आहे असं स्वीकारणं, किंवा माझ्यात समजा काही अशा गोष्टी आहेत, प्रत्येकामध्ये असतात, प्रत्येक नात्यामध्ये असतात, तर त्या बदलायला लागणं ही छान गोष्ट आहे अर्थात, किंवा ऍडजस्टमेंट करणं हाही खूप छान भाग आहे. पण ती कुठे, कशी आणि किती पातळीवर हा पण एक विचारात घ्यायचा मुद्दा आहे. कोणतेही चांगले रिलेशनशिप ज्याला आपण म्हणू ना, ते स्वतःला स्वतःपासून दूर नेत नाहीत, तर स्वतःशी जोडून तर ठेवतात आणि त्याच्यामध्ये काही एलिव्हेट करण्याचा पण प्रयत्न केला जातो, आणखी त्याला फ्लरिश करायचा प्रयत्न केला जातो नातेसंबंधांमध्ये. त्यामुळे

0: सगळ्या युवा मित्रमैत्रिणींनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं मला काय हवंय आणि मी सर्वस्व अर्पण करणं वगैरे हा पुढचा भाग राहिला. पण आपण पूर्णपणे बदलणं म्हणजे नातेसंबंध नाहीत, त्याच्यात काय अपेक्षा आहेत हे बघणं थोडं गरजेचं आहे आणि मग सावधगिरीनं त्या नात्यांमध्ये जाणं आणि मग एकमेकांना फुलवणं हा अर्थातच मोठा भाग आहे.
1: खरंय, म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये दोघांचीही ग्रोथ झाली पाहिजे.
0: अगदी अगदी.
2: फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

तर फ्रेंड्स, कार्यक्रमात आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत टेक केअर युअर सेल्फ. तुमचा मित्र अंजर मुजावरला निरोप द्या. गुड बाय. युववाणी. निवेदन अंजर मुजावर. निर्मिती सहाय्य रश्मी कुंभार. या कार्यक्रमाचे

सायंकाळी 5:30 वाजता गांजवे चौकी एसएन जोशी सोशलिस्ट फाउंडेशनमध्ये होणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याबरोबरच दुष्काळग्रस्त भागासाठी अधिक प्रभावी मदत मिळवण्यासाठी शासनाशी संवाद आणि पाणी पुरवठा करण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसंच या संकटाच्या काळात समाज म्हणून कोणते योगदान देता येईल यावरही विचार विनिमय होणार आहे. पुण्यात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांनी आणि दुष्काळग्रस्तांसाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन एसएम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे आणि मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयात यातलं एक केंद्र असेल. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशातील संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्स मजबूत झाल्यामुळेच विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य होईल असं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. देशात उत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्सला प्रोत्साहन देत शाश्वत विकासाच्या क्षेत्रात संस्थेनं जागतिक मानदंड निर्माण केले आहेत असंही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी संस्थेचे सामूहिक प्रयत्न भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यास सहाय्यभूत ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं आंदोलन करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांशी तत्काळ संवाद साधावा असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी विरोधकांकडून आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत

0: पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचं आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदार पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.

जिल्ह्यातील पैठणी इथं आज दुपारी 3 वाजेच्या सुमारात एसटी तसंच दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अशोक भालेराव आणि कृष्णा गायकवाड अशी मृतांची नावं आहेत. हे दोघे पैठण इथून संत एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनानंतर कपडे खरेदी करून घरी परतत असताना हा अपघात झाला. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या 100% क्षेत्राचे पंचनामे करा.

0: 1526 वर्षाच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करून राज्यपालांनी संस्थेने देश जैन धर्मातील तत्वे
1: लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं. अखेर जमलं या चित्रपटासाठी. मधुसूदन कालिंदकर यांचं संगीत होतं शंकरराव कुलकर्णी यांचं. या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम
0: आशियाई क्रीडा स्पर्धांची शानदार सोहळ्यात सांगता 21 सुवर्णांसह भारत चौथ्या स्थानी, 2 सुवर्ण जिंकणाऱ्या ध्वजवाहकाचा मान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 जणांचे अर्ज दाखल. आतापर्यंत 97 इच्छुकांनी नेले अर्ज. मराठवाड्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी पुण्यात 6 ऑक्टोबरला बैठक. मराठवाडा समन्वय समितीचा पुढाकार आणि ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक मुंबईत एकवटले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
2: वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी.
3: आदौ मुख्य वार्ताः. विदेशमन्त्री डॉक्टर एस जयशंकरः उदीयमानानां मध्यमानां च शक्तीनां परस्पर सहयोगे बलं प्रदत्तवान्. केन्द्रीय मन्त्री शिवराज सिंह चौहानः आन्ध्र प्रदेशे त्रि आयामी कंक्रीट मुद्रा

नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभा ताई तुम्हा सगळ्या बालमित्रांचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे तुम्ही छानच आहात. तुम्हाला नवनवीन कपडे घालायला आवडतात ना? कोणाला सुंदर फ्रॉक आवडतो, कोणाला छान शर्ट, तर कोणाला रंगेबिरंगे कपडे. मला माहिती आहे तुम्हाला छान छान कपडे घालायला आवडतात. पण फॅशन म्हणजे फक्त छान कपडे घालणं नाही बरं का. आपण कपडे कसे घालतो त्यासोबत आपला कॉन्फिडन्स, आपली स्टाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हसतमुख व्यक्तिमत्व, हा सुद्धा फॅशनचाच भाग आहे बरं का. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये फॅशन शोमध्ये भाग घेतला असेल ना. या फॅशन शोमध्ये आपण फक्त छान छान कपडे घालून चालत नाही, तर कॉन्फिडन्सने स्टेजवर स्वतःला प्रेझेंट करतो. तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून मॉडेल सारखं चालण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपल्यासोबत अशीच एक छोटीशी फॅशन स्टार आहे, जिने आपल्या टॅलेंटने आणि कॉन्फिडन्सने फॅशनच्या दुनियेत खूप सुंदर कामगिरी केली आहे बरं का. चला तर आता तिच्याशीच आपण गप्पा मारूया आणि तिच्या फॅशनच्या या सुंदर प्रवासाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकूया.

0: बालमित्रांनो, जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं की आपल्यासोबत एक छोटीशी स्टार आहे, आपली बालमैत्रीण. तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण तिची कामगिरी मात्र खूप मोठी आहे. फॅशन शोच्या विश्वात आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिने आत्तापर्यंत तब्बल 3 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा गौरव केला आहे. इतक्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणाऱ्या या चिमुकल्या फॅशन स्टारसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तिच्या आवडी, फॅशनची सुरुवात, स्टेजवरचा अनुभव आणि तिच्या या सुंदर प्रवासाबद्दल तिच्याकडून जाणून घेऊया. आपल्या बालमैत्रिणीचं नाव आहे पूर्विका खामकर. हॅलो पूर्विका.
1: हाय, नमस्कार फ्रेंड्स.
0: पूर्विका, मला सांग, तुला फॅशन शो मध्ये भाग घ्यायला कधीपासून आवडायला लागलं ग?
1: छान आवडायला लागलं.
0: पण कधीपासून?
1: तेव्हा मी 4 वर्षाचे होते, तेव्हा मी वॉक करत होते.
0: वॉक करत होतीस फॅशन शो मध्ये 4 वर्षांची असल्यापासून? अरे वा, म्हणजे तू खूपच लहान होतीस. आत्ताही लहानच आहेस, पण मग अगदी 4 वर्षाच्या वयापासूनच तू सुरुवात केलीस, हो ना? तू जेव्हा पहिला फॅशन शो केला तो तुला आठवतोय का ग?
1: हो.
0: मग त्यावेळी तुला कसं वाटलं होतं फॅशन शो मध्ये जाताना?
1: मला खूप छान वाटलं. मी वॉक खूप छान केला. मला खूप मजा आली वॉक मध्ये.
0: बरं, जेव्हा तू स्टेजवर वॉक करत होतीस किंवा तुला वॉक करायचं होतं फॅशन शो मध्ये, तेव्हा तुला भीती वाटली का ग?
1: नाही.
0: नाही वाटली? वा, हुशार मुलगी आहे, तुला तो अजिबात भीती वाटली नाही. मग तुला फॅशन शो मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? काय आवडतं तुला?
1: वॉक आवडते.
0: वॉक करायला आवडतं?
1: क्राउन, सर्टिफिकेट.
0: मज्जा छान वाटत ना. ट्रॉफी पण आवडते, म्हणजे त्यामध्ये तुला ट्रॉफी मिळते, सर्टिफिकेट मिळतं, क्राउन मिळतं, हो ना?
1: सॅस पण मिळत.
0: आणि ते घातल्यावर पूर्विका खूप सुंदर दिसते, हो ना? म्हणून तुला वॉक करायला आवडतं, कारण तुला हे सगळं मिळतं पण. पूर्विका, तुला स्वतःसाठी ड्रेस निवडायला आवडतो का ग? म्हणजे तू स्वतः चूज करतेस तुला कोणता ड्रेस घालायचा आहे, की आई सांगते की हा पूर्विका हा ड्रेस घालायला हवा, की तू सांगते आईला आई मला हाच ड्रेस हवा, काय सांगतेस?
1: मला मम्मा मला शॉपिंग मध्ये ना ड्रेस आणते.
0: शॉपिंग करते कपड्यांची? तुला आवडतं कपड्यांची शॉपिंग करायला? बरं, आणि मग तूच निवडते तुझा ड्रेस की मम्मा निवडते?
1: माझ्यासाठी शॉपिंग वाला ना ड्रेस आणते मला आणि
0: ड्रेस आणते आई आणते ड्रेस. मग तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: ब्लॅक.
0: ब्लॅक कलर आवडतो तुला? मग ब्लॅक, सगळे ब्लॅक कलरचे ड्रेस आहेत की आणखीन पण वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस आहेत?
1: ब्लॅक कलर, पिंक कलर खूप आवडतं.
0: म्हणजे त्या रंगाचे कपडे तुला खूप आवडतात. आणि मग कपड्यांमध्ये कोणते कपडे तुला आवडतात? फ्रॉक आवडतो, गाऊन आवडतो, की जीन्स असे कपडे घालतात, पॅन्ट, शर्ट, टॉप असे घालायला आवडतात, काय आवडतं तुला?

0: तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: मी तेव्हा बटरफ्लाय वॉक केले ना आणि मी पप्पी दिलं तेव्हा.
0: बरं, असं फ्लाइंग किस. ओके, आणि मग त्यावेळी तू कोणता ड्रेस घातला होतास? बटरफ्लाय झाली होतीस तेव्हा.
1: पिंक कलर.
0: पिंक कलर काय फ्रॉक होता पिंक कलरचा?
1: माझ्याकडे आहे.
0: अरे वा, छानच आहे. मग पिंक कलर पण तुला आवडतो आणि ब्लॅक कलर पण आवडतो, बरोबर? पूर्विका मला सांग की तू फॅशन शोला जातेस, बरोबर? मग त्यावेळी आपल्याला मस्त मेकअप करायला लागतो, हेअरस्टाईल करावी लागते आणि मग छान छान ड्रेस घालायचे असतात. मग यापैकी तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मेकअप करायला आवडतो, हेअरस्टाईल की कपडे? मेकअप करायला आवडतो. कोण करतं तुझं मेकअप?
1: मम्मी.
0: मम्मी करते.
1: मला मेकअप कर खूप छान दिसते, वॉक पण छान दिसते, सगळं मला क्लॅप करते पण.
0: तू वॉक केल्यानंतर छान कपडे घालून, मेकअप करून, हेअरस्टाईल करून तू वॉक करते आणि मग तू छान वॉक केल्यावर तुला क्लॅप मिळतात, हो ना? तू आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड जे फॅशन शो होते त्यामध्ये भाग घेतला होता, बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुला सर्टिफिकेट, ट्रॉफी, क्राऊन असं सुद्धा मिळालं ना? जेव्हा तुला क्राऊन मिळाला त्यावेळी तुला काय वाटलं? कसं वाटलं तुला? छान छान वाटलं का?
1: ग्रेस आवडत. क्राऊन मिळाला, खूप मजा आली मला, खूप आनंद झाला.
0: मग जेव्हा पहिल्यांदा तुला जेव्हा क्राऊन मिळाला, सर्टिफिकेट मिळालं, ट्रॉफी मिळाली, त्यावेळी मग घरी कसं सेलिब्रेशन केलं? काय पार्टी वगैरे केली की नाही?
1: हां.
0: काय काय केलं मग पार्टी मध्ये?
1: केक कट केला घरी.
0: वा वा वा.
1: मम्मीने सरप्राईज आणला, डॅडीने सरप्राईज आणला, पप्पाने सरप्राईज आणला.
0: मग काय सरप्राईज मिळालं तुला? गिफ्ट? काय?
1: फुलायला बबल्स, डॉग, लॅपटॉप.
0: वा, छान छान गिफ्ट मिळाले ग तुला. आणि हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी, कारण की तुला छान, तू जिंकली होतीस, तुला ट्रॉफी आणि क्राऊन मिळाला म्हणून ना. वा, छान पार्टी केली मग तुम्ही, हो ना? तुला केक आवडतो का ग? जेवणामध्ये काय आवडतं फेवरेट तुला?
1: चपाती भाजी खाते.
0: अरे वा, छानच मुलगी आहेस. चपाती भाजी आवडते तुला,
1: मता स्ट्रॉंग होते आपल्याला.
0: बरोबर, बघितलं का बालदोस्तांनो, चपाती भाजी खाते पूर्विका, कारण तिला माहितीये चपाती भाजी खाल्लं का आपण छान स्ट्रॉंग होतो. दूध प्यायला हवं, आपण छान छान फळं खायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवं, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ होणार आहे. बरं पूर्विका, मला सांग तू कोणत्या शाळेत जातेस?
1: सेंट विल्स उल्वे. मी सिनी के जी ला शिकत आहे.
0: बरं, आणि मग तुझे शाळेमध्ये आहेत फ्रेंड्स? मला नावं सांगशील फ्रेंड्सची?
1: हो.
0: सांग ना.
1: शायशा, तस्किया, अनवी, माई, कार्तिक, श्यांश, प्रेमा.
0: खूप मित्रमैत्रिणी आहेत ग तुला, खूप फ्रेंड्स आहेत, हो ना? मग जेव्हा तू जिंकलीस फॅशन शो मध्ये, पण त्यांनी तुझं कौतुक केलं की नाही? तुला असं कॉंग्रॅच्युलेशन केलं की नाही? केलं ना. आणि मग शाळेमध्ये आपल्या टीचर असतात, त्या टीचरांनी काय सांगितलं तुला? त्यांनी पण असं कौतुक केलं असेल ना तुझ?
1: टीचरला सांगितलं मला ना आवाज करायचा. टीचरने मला कॉंग्रॅच्युलेशन दिले.
0: हो ना, अभिनंदन केलं तुझ. वा.
1: होमवर्क करायचा, मोठा व्हायचा.
0: म्हणजे आपल्या टीचरने बरोबर सांगितलं की नाही? म्हणजे तू फॅशन शो करतेस, पण फॅशन शो करता करता आपण शाळेत अभ्यासही करायला हवा, हो की नाही? आपल्याला शिकून मोठं व्हायचंय की नाही?
1: व्हायचे.
0: मग काय व्हायला आवडेल तुला मोठं झाल्यावर?
1: देश की रक्षा. मला सोल्जर बनायचे.
0: अरे वा, खूपच छान. देशासाठी सोल्जर बनायचं आहे तुला. मस्त.

0: बरं, तुला तू शाळेत जातेस तर तू तिकडे पोएम वगैरे बोलतेस? मला बोलून दाखव ना एखादं गाणं छान, एखादी कविता असेल तर.
1: मछली जल की रानी है, जीवन उसका रानी है, हाथ में लग गई दर जागी, पानी में निकल दर जागी. टू लिटल आईज हेल्प मी टू सी, टू लिटल ईयर्स हेल्प मी टू हियर, वन लिटल नोज हेल्प मी टू स्मेल, वन लिटल माउथ एंड टेल एंड टॉक, वन हैंड लॉक्स टू राइट एंड द पेंट, टू फिट स्ट्रॉन्ग टू हॉप इन द जम्प. मी ट्रॅव्हिंग राईट ला राईम बोलूस का?
0: हो बोल ना, तुला येतं?
1: हो
0: मग बोल ना, बोल.
1: रेड लाईट रेड लाईट व्हाट डू यू से? आईस्क्रीम शॉप स्टॉप एंड स्टॉप. येलो लाईट येलो लाईट व्हाट डू यू से? आईस्क्रीम स्लो स्लो इज स्लो. ग्रीन लाईट हाय से? आईस्क्रीम गो ग ग ग.
0: वा किती छान. बरं पूर्वी का मला सांग, तू जेव्हा फॅशन शोसाठी जातेस तेव्हा तू घरी कशी तयारी करतेस फॅशन शोला जाण्याआधी?
1: घरी तयारी करतो मी कपडे घालून.
0: हा बरं, कोण करतं तयारी? तुला मदत कोण करतं?
1: मम्मी.
0: मम्मी करते आणि मग मेकअप वगैरे पण मम्मीच करते?
1: मम्मी डॅडी पापा.
0: अरे वा बरं, तू फिरायला जातेस? कुठे कुठे गेलीस फिरायला आतापर्यंत?
1: गावाला.
0: गावाला गेलीस? वा कोणतं गाव आहे तुमचं? गावाचं नाव काय आहे?
1: कोकण माझं गाव आहे.
0: कोकणामध्ये? वा छानच आहे. आणि मग गावाला जाताना मग तू असं बघितलं की नाही छान नदी झाड पक्षी बघितलंस का? गावाला मज्जा असते ना. कोण असतं गावाला?
1: डॅडी मम्मा पुष्पिका बेबी पापा पूर्वी गावाला गेलो होते तेव्हा.
0: तू गावाला खेळलीस की नाही छान?
1: खाली गेलो होते तेव्हा.
0: मग काय केलं होतंस गावाला जाऊन?
1: मॅंगो खाल्लो होता, काव बघितला होता. मी घरी ना मॅंगो खाल्ला.
0: आवडते तुला मॅंगो? मॅंगो खाल्ले का?
1: आणि मी बाप्पा बघितला. आता मी टुमोरो ना बाप्पाकडे जाणार आहे.
0: वा छानच. मग बाप्पाकडे काही मागितलंस की नाही? आशीर्वाद घेतला बाप्पाचा?
1: गणतीते बाप्पा ना मी बाप्पा केलो मी.
0: बर पूर्विका मला सांग, जर तुझ्याकडे एक जादूची छडी असती. तू फेरी बघितलीस ना? परी. परीकडे कशी एक जादूची छडी असते, हो ना?
1: माझ्याकडे पण अशी नाहीये.
0: नाहीये ना? ती परीकडे असते. मग तशी छडी जर जादूची तुझ्याकडे आली, ओके, तर जर तुला काही मागायचं असेल त्या जादूच्या छडीने तर तू काय करशील, काय मागशील?
1: जादू झाला ना तर मग गायब.
0: गायब? कोणाला गायब करणार आहेस?
1: कोण बॅग टच केले ना गायब होणार.
0: त्याला गायब करून टाकणार तू? वा किती सुंदर उत्तर आहे. इतक्या कमी वयात बालमित्रांनो आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने एवढं सुंदर यश मिळवणाऱ्या या छोट्या स्टारला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या चेहऱ्यावरचे सुंदर हास्य आणि तिच्या स्वप्नांना मिळणारी अशीच मोठी उंची कायम राहो ही आपण सगळे सदिच्छा व्यक्त करूया. पूर्विका तू इथे आलीस आणि आमच्या छान आपले सगळे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत छान छान गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.
1: थँक्यू.

बालमित्रांनो, आत्ताच आपण गप्पा मारल्या पूर्विका खामकर या आपल्या छोट्याशा मैत्रिणीसोबत. बरं तर बालदोस्तांनो, आपण नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे आम्ही आपला निरोप घेतो. बाय.

0: गम्मत जम्मत बालदोस्तांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करू. दरम्यान हे संदेश. श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय

0: माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
3: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
2: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल.
2: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरटीआई लाइफ, इससे बेहतर कुछ नहीं.
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस आरपीएलआई की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
4: अरे वाह, खूब दिवसानी.
5: हो यार, अच्छा आई दाढ़ी करने से कितने होतील?
4: अहो तेच 60 रुपये.
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
4: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली अर्धी दाढी करून घ्या.
5: आणि दुसरी?
4: अहो डिजिटल पेमेंट करा यूपीआय ने.
5: अरे वा यार, यूपीआय ने तर वाचवलं.
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
7: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
8: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET app वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर

मोहोळ यांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तर हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. MPSC च्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. MPSC च्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढची कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ म्हणाले. प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरला आणि शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला असं प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज केलं. टिळक भवन इथं OBC कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि मंडल विरुद्ध मनुवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाच्या कार्यकाळात सहकार क्षेत्र संकटात असून ते वाचवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केलं. टिळक भवन इथं आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचं महत्वाचं योगदान आहे पण आजचं युग हे कॉर्पोरेटचं आहे. छोटे मोठे उद्योग मोठ्या उद्योगपतींच्या हातात एकवटत आहेत त्यामुळे सहकार क्षेत्र जपण्याची नितांत गरज आहे असं मत त्यांनी मांडलं. सहकार क्षेत्राच्या जडणघडण घडणीत काँग्रेस पक्षाचं योगदानही त्यांनी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकंदर 85 पदकांची कमाई केली आणि पदकतालिकेत चौथं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या
पालोमा मिझुहो स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न

झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारताच्या गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीड तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काकडहिरा, मुर्शदपूर, वंजारवाडी आणि पाटोदा तालुक्यातल्या काही गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार यंदा डॉ सौरभ पाटणकर यांना जाहीर झाला आहे. समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो. मुंबई महानगरपालिकेबरोबर घनकचरा व्यवस्थापनात मोलाचं योगदान देणारे सौरभ पाटणकर यांनी सफाई मित्र असा अभ्यासक्रम विकसित केला आहे. 10,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र असा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 19 ऑक्टोबरला मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. सेवा संकल्प अभियानानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे NCPA मरीन ड्राईव्हपर्यंत काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पुरस्कार समितीच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी सांगितलं. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेनं रन टू एंड एड्स या संकल्पनेअंतर्गत आज मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 4 किलोमीटर अंतराची रेड रन 2026 मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या मोहिमेत 500 पेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे आदेश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत 2 घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचा पतधोरण निर्णय चालू आर्थिक वर्षाच्या 2ऱ्या तिमाहीतल्या कंपन्यांचे कमाईचे निकाल यासारख्या प्रमुख बाजार घटकांवर देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणुकीचा ओघ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठवड्यातल्या भूराजकीय घडामोडी, परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमती तसंच चलनातला चढ उतार यावरही गुंतवणूक अवलंबून असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याच्या आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या विरोधी पक्षांच्या मुंबईतल्या मोर्चात मागणी. MPSCच्या आंदोलक विद्यार्थ्यांची सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: पर लॉग ऑन करें।
1: अरे
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू। दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल। रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून। रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल। तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट।
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
5: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।
6: आकाशवाणी मुंबई केंद्र, 7:11 झालेली आहेत। ठीक 7:15 कार्यक्रम वृत्त विशेष।
7: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
8: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं।
7: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर।
9: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे। आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत।
10: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे।
9: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर।
7: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. सव्वा 7 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, जपानमधल्या आयची नागोया इथं झालेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत एकूण 85 पदकं जिंकली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह भारतानं पदक तालिकेत चौथं स्थान राखण्यात यश मिळवलंय. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरी

0: विषयी क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. अभिजित कुलकर्णी सर नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, आईची नागोया इथं पार पडलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या एकूण कामगिरीकडे आपण कसं पाहता?
1: आईची नागोयाला आपला संघ गेला तेव्हा अशी अपेक्षा होती की आपण 100 पदकांच्या आसपास पोहोचू, कारण आपण मागच्या वेळेला हंगजाओ मध्ये पण 100 पदकांपर्यंत पोहोचलो होतो. जर फक्त पदकांची जर आपण संख्या बघितली तर 85 पदकं त्या मनाने कमी वाटतात, पण माझ्या मते ज्या पद्धतीने भारताने नंतर पदकं मिळवली आहेत त्यांनी मी म्हणेल की आपण समाधानकारक कामगिरी केलेली आहे. कारण आपल्या मागच्या वेळेला जेव्हा हंगजाओ मध्ये आपल्याला जास्तीत जास्त सुवर्ण पदक आणि पदकं सुद्धा ही नेमबाजीत आणि अथलेटिक्स मध्ये मिळाली होती, पण ह्यावेळेला अथलेटिक्स आणि नेमबाजीने तसं बघितलं तर आपल्याला तेवढी पदकं मिळवून दिली नाही, ती असमाधानकारक कामगिरी होती. आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं होतं की भारत कदाचित पहिल्या 10 तरी असेल का, कारण मागच्या वेळची 8 आणि 7 अशी 15 सुवर्ण पदकं, त्याऐवजी आपल्याला यावेळेला एकूण 4 सुवर्ण पदकं मिळालेली होती अथलेटिक्स आणि नेमबाजी मधून. त्यामुळे असं वाटायला लागलं होतं की आपल्याला खरंच तेवढे पदकं मिळतील का नाही मिळणार. पण नंतर जो दुसरा आठवडा होता आशियाई स्पर्धेचा त्याच्यात आपण खूपच चांगली कामगिरी केली. तिरंदाजांनी, हॉकीच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने पदकं मिळवली आणि शेवटी आपण 4थ्या क्रमांकापर्यंत पोहोचलो. कोरियाला, चीनला किंवा जपानला पकडणं तसंही अवघड आहे पदक तालिकेत. त्यामुळे रिअलिस्टिकली जर बघायचं तर 4थं भारत असणं ही एक अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होती, त्या मानाने आपण 4थं स्थान आलोय. मी म्हणेल समाधानकारक कामगिरी झाली आहे.
0: सांघिक खेळांमध्ये भारतीय संघांनी यंदा इतिहास रचला, त्यांच्या या कामगिरीविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचंय.
1: जर आपण जर बघितलं तर कबड्डी ह्या खेळामध्ये आपल्याला नेहमी सुवर्ण पदकं मिळतात, त्याच्यामुळे ते अपेक्षित आहे. इराण हा एक असा संघ आहे जो आपल्याला कधी कधी त्रास देऊ शकतो, पण आपल्या खेळाडूंनी ते कबड्डीतलं आपलं वर्चस्व नेहमीप्रमाणे साबूत ठेवलं. क्रिकेटमध्ये पण मागच्या वेळेलाही आपल्याला 2 सुवर्ण पदकं मिळाली होती. ह्यावेळेला सुद्धा महिलांचा संघ तर अतिशय डॉमिनेटिंग होता, पण पुरुषांच्या संघांनी पण अतिशय चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्याला ती 2 सुवर्ण पदकं मिळवून दिली. पण माझ्या मते सगळ्यात मोठी जी कामगिरी आपण केली आहे ना ती तिरंदाजीमध्ये, आणि त्याच्याहून जास्त मला असं वाटतं की ती हॉकीमध्ये आपण केलेली आहे. म्हणजे तिरंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला नेहमी कंपाऊंड ह्या प्रकारात सुवर्ण पदकं मिळत होती, पण रिकव्ह हा एक प्रकार जो की वर्षानुवर्ष ऑलिम्पिक्समध्ये, कंपाऊंड हा ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नसल्यामुळे खूप वेळा चीन किंवा कोरिया सारखे देश त्याला तेवढं महत्व द्यायचे नाहीत. मागच्या वेळेला आपण जेव्हा 5 सुवर्ण पदकं जिंकली होती तेव्हा ती सगळीच्या सगळी कंपाऊंड मध्ये आली होती, पण ह्या वेळेला आपण सांघिक कोरियाला हरवून महिलांचं सांघिक सुवर्ण पदक हे रिकव्ह मध्ये जिंकलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक गोल्ड रिकव्ह मध्ये महिलांमध्ये जिंकलं. त्यामुळे तिरंदाजीचा जो आपला जो परफॉर्मन्स होता तो सगळ्यात छान होता. दुसरा हॉकीमध्ये पुरुषांकडून आपल्याला सुवर्ण पदकाची अपेक्षा होतीच, कारण कोरिया किंवा पाकिस्तान आता तेवढे चांगले संघ राहिलेले नाहीयेत, पण तरी उपांत्यपूर्व फेरीमध्ये 3-0 नंतर पाकिस्तानने 3-3 बरोबरी केल्यानंतर सुद्धा पुरुषांच्या संघांनी खूप चांगला ताळमेळ दाखवत ती स्पर्धा जिंकली, आणि महिलांनी तर चीन सारख्या देशाला हरवून फायनलमध्ये 1-0 हरवून 44 वर्षानंतर सुवर्ण पदक महिलांमध्ये मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे हॉकीमध्ये आपण खूप छान कामगिरी केली आहे, आणि नुसतं सुवर्ण पदक मिळालेलं नाही, त्याचा एक सगळ्यात मोठा जो फायदा भारताला होतो हॉकीमध्ये 2 सुवर्ण पदकं मिळून आपल्या दोघी हॉकी संघ आता LA 28 ऑलिम्पिक्सला पण क्वालिफाय झाले असल्यामुळे आता पुढची 2 वर्ष क्वालिफिकेशनचा विचार न करता आपल्याला ऑलिम्पिक्सचा विचार करता येणार आहे. त्यामुळे हॉकी आणि तिरंदाजीमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर महिलांनी आपल्याला गोल्फमध्ये पण सांघिक मध्ये रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे गोल्फ मध्ये पण आपण ह्यावेळेला मदत मिळवलेलं आहे. तर एकूणच माझ्या मते सांघिक स्पर्धेमध्ये, आणि हे पदकांचे खेळ झाले, पण जर बघायला गेलं तर कतार सारख्या देशाला 3 मॅच पॉइंट वाचवून आपण व्हॉलीबॉल मध्ये हरवलं आणि पहिल्या 8 मध्ये आलो. स्कॉश मध्ये सांघिक मध्ये आपल्याला पदकं मिळाली महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा, त्यामुळे सांघिक आपण चांगले खेळलोय. बॅडमिंटन मध्ये आपण पुन्हा एकदा पुरुषांच्या सांघिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालंय. या वर्षी सगळ्या सांघिक खेळात भारताने खरंच चांगली कामगिरी केलेली आहे.
0: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि युवा खेळाडूंनी निर्माण केलेला मोठा दबदबा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणता येईल का?
1: अच्छा, काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की आपले युवा खेळाडू म्हणजे 18, 19, 20, 21 वर्षाचे खेळाडूच चांगली कामगिरी करायला लागले. एक वेळ होती जेव्हा असं म्हटलं जायचं की भारतातला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाला पोहोचायला 25व्या किंवा 26व्या वर्षी तयार होतो, पण ज्या

0: पद्धतीने मागच्या कित्येक वर्षात खेलो इंडिया असेल किंवा त्यानंतर जे सरकारने वेगवेगळ्या स्कीम्स आणि 15 वर्षांना 17 वर्षाच्या मुलांना जे सपोर्ट मिळायला लागलाय त्याच्यामुळे असेल. पण असं झालेलं आहे की आता जी तरुण मुलं आहेत 19 वर्षाची 20 वर्षाची ती पण आता पदकांच्या आशेने या स्पर्धेला जायला लागले आहेत. नुसताच एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी त्या स्पर्धेला जात नाहीयेत आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झालाय. जर आपण बघितलं तर कुमकुम, त्याच्यानंतर रुद्रांश पाटील हे सगळे 18-19 वर्षाचे खेळाडू आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी ती कामगिरी केलेली आहे त्याच्यावर हे लक्षात येतं की आपले जे सगळे युवा खेळाडू आहेत त्यांच्यावर एक भूक आहे जिंकण्याची आणि ती जिंकण्याची भूक त्यांना पुढे नेतीये आणि त्याचाच आपल्याला फायदा होतोय. कारण जर बघायला गेलं तर कमी वयात जेव्हा तुम्हाला जिंकण्याची भूक असते त्याच्यानंतर एकूणच सगळं सोपं होत जातं असं मला तरी वाटतं. आणि त्या पद्धतीने आपल्याकडच्या कित्येक युवा खेळाडूंनी यावेळेला पदकं जरी नसली जिंकली तर कित्येकांनी अॅथलेटिक्समध्ये नॅशनल रेकॉर्ड तोडलाय. टेबल टेनिस सारख्या खेळामध्ये 20-22 वर्षाच्या दिया चितळे आणि मानुष शहानी मेडल मिळवलेलं आहे. सो त्या पद्धतीने जर बघितलं तर युवा खेळाडूंनी केलेलंच आहे. आणि कुठेतरी आपण जर बघितलं तर महिलांचं योगदान आपल्या पदक तालिकेमध्ये नेहमीच जास्त येतं आणि दरवेळेलाच महिलांचं योगदान जास्त असतं. 4x400 मीटरमध्ये महिलांनी आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवून दिलं. अथलेटिक्स मधलं तेवढं एकच सुवर्ण पदक यावेळेला आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर महिलांच्या हॉकी संघाचं मी आधीच बोललो की ते इतकं छान खेळलेले. स्कॉश मध्ये अनाज सिंग सर जी आत्ता 19 वर्षाची आहे पहिलंच आशिया चषक खेळत होती त्याच्यात तिने सांघिक मध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि महिला एकेरीमध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. महिलांनी तर केलंय आणि युवकांनी ज्या पद्धतीने योगदान दिलंय त्याच्यामुळे असं म्हणता येईल की नुसताच हा आशियाई क्रीडा स्पर्धा नाही तर येणारा ऑलिम्पिक्स आणि त्याच्या पुढच्या कित्येक आशियाई आणि ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला पदकांची आता अपेक्षा ह्या खेळाडूंकडून करता येणार आहे.
1: यंदाच्या स्पर्धेत भारताची पदक संख्या कमी झाली असली तरी कोणत्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून आला? कोणत्या खेळांमध्ये भारताकडून अपेक्षेइतकी कामगिरी झाली नाही?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की सगळ्यात असमाधानकारक कामगिरी जर म्हणालो तर आपण ती आपण नेमबाजी मध्ये म्हणू शकतो. कारण नेमबाजीकडून मागच्या वेळेला आपल्याला 8 सुवर्णपदकं मिळाली होती आणि ह्या वेळेला कमीत कमी 5-6 सुवर्णपदकं तरी मिळतील अशी अपेक्षा होती. आपल्याला 3 सुवर्णपदकं मिळाली आणि त्याच्यातला आश्चर्याचा भाग म्हणजे आपल्याला शॉटगन या प्रकारात ज्याच्यात आपण खरं म्हणजे चांगले मानले जात नाही त्याच्यात सुवर्णपदकं मिळाली. पण जे एअर रायफलचे इव्हेंट आहेत 10 मीटर 25 मीटर त्याच्यामध्ये आपण तेवढी समाधानकारक कामगिरी करू शकलेलो नाहीये. नुसतंच एकेरीमध्ये पदक नाही मिळालं असं नाही. जसं होतं नेहमी की आपल्याला एकेरीमध्ये जरी पदक नाही मिळालं तरी सांघिकमध्ये आपल्याला पदक मिळतं कारण आपले 3 चांगले नेमबाज प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात. पण ह्यावेळेला तेही झालं नाही त्यामुळे माझ्या मते नेमबाजीमध्ये येईल की आपण असमाधानकारक कामगिरी केली. दुसरा अथलेटिक्स सारखा विषय पदकांचं जर आपण बघितलं तर कदाचित असमाधानकारक कामगिरी आहे. पण माझ्या मते ती पदकांवर जर मोजली तरच ती असमाधानकारक असेल. कारण असं झालंय की आपला 4था आलाय खेळाडू 5वा आलाय खेळाडू पण तरीही त्यांनी भारताचा नॅशनल रेकॉर्ड किंवा स्वतःचा सीझन बेस्ट दिलाय. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्यांनी त्यांचा बेस्ट दिला नाही. पण काही देश जसं बहरेन आहे किंवा कतार आहे या देशांमध्ये आता आफ्रिकन खेळाडू पण खेळतात त्याच्यामुळे तिथे मेडल जिंकणं किंवा आपली कामगिरी त्या लेवलवर येणं याला वेळ लागणार आहे. कारण आपण आशियामध्ये जरी पदकं जिंकत असलो तरी जागतिक स्पर्धेत किंवा जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण अजूनही अथलेटिक्समध्ये तितके चांगले नाही आहोत आणि हे आपल्याला मान्य केलं पाहिजे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या यशामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही मोठा वाटा पाहायला मिळाला. राज्यातल्या या खेळाडूंच्या कामगिरीविषयी आपण काय सांगाल?
0: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यावेळेला खरंच चांगली कामगिरी केली. जसं आपण मी आता सुरुवातीलापासून म्हणतोय की कुंकू मोहोळचं नाव मी सारखं घेतोय कारण इतके वर्ष तो रिकव्हर मध्ये आपल्याकडे दीपिका कुमारी ही जागतिक दर्जावर खेळत होती. दरवेळेला आपण तिच्याकडून पदकाची अपेक्षा करत होतो. ह्या वेळेला कुमकुमनी दीपिकाला हरवून भारताच्या संघात जागा मिळवली होती आणि ज्या पद्धतीने ती खेळली म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये कोरियाच्या पूर्व विश्वविजेत्या खेळाडू बरोबर शेवटी 10चा परफेक्ट 10 मारण्याची गरज असताना त्यांनी तो परफेक्ट 10 मारला. सेमीफायनलमध्ये चीनच्या तिरंदाजाच्या विरुद्ध सुद्धा शेवटी 10 मारणं गरजेचं होतं तिने तो 10 मारला. त्यामुळे कुमकुम मोहोळ ही तसं बघायला गेलं तर ह्या स्पर्धेची MVP म्हणता येईल. महाराष्ट्राचीच नाही तर भारताची. दुसरा खेळाडू सर्वेश कुशारे उंच उडीमध्ये पदक मिळवणं इतकं सोपं नाहीये, पण सर्वेशनी या वेळेला ते पदक आपल्याला मिळवून दिलं. दिया चित्रे टेबल टेनिस खेळते. टेबल टेनिस मध्ये चीन, जपान, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, तायवान हे देश आपल्या खूप पुढे आहेत, त्यामुळे आपल्याला शक्यतो टेबल टेनिस मध्ये

0: पदकं मिळवणं हे खूप अवघड जातं. पण दिया चितळे आणि मानुषाने आपल्याला त्याच्यातही एक कांस्य पदक मिळवून दिलं. रुद्रांश पाटील वयाच्या 19व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. ह्या वेळेला त्यांनी इंडिव्हिज्युअल मध्ये ब्रॉन्झ मिळवलं, टीम मध्ये भारताला सिल्वर मिळवून दिलं. साहिल जाधवजी पुन्हा एकदा तिरंदाजी मध्ये आपल्याला पदक मिळवून दिलं. साहिल ह्याच्या आधी पण चांगला खेळत आलेला होता. मला साहिलचं आठवतं की मी एकदा साहिलला भेटलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी, आणि तेव्हा कुठेतरी त्यांना प्रश्न पडला होता त्याच्या डोक्यात की आता मी खेळावरच लक्ष देऊ का, मला माझं आता वय होतंय, मला नोकरी करायची गरज आहे का. आणि त्यावेळेला चर्चा करत असताना त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला म्हटलं होतं की एक काही वर्ष दे, 2 वर्ष दे, 3 वर्ष दे या खेळाला आणि बघ तू कुठे पोचशील. आणि माझ्या मते ह्या वर्षी अशा स्पर्धेमध्ये त्यांनी जे पदक मिळवलंय त्याच्यावरून माझ्या मते त्याच्या प्रशिक्षकांचं आणि त्यांनी जो स्वतःवर दाखवलेला विश्वास आहे तो कुठेतरी पूर्ण करून दाखवलाय.
1: कुलकर्णी सर, भारतानं यंदा 85 पदकं मिळवली, या कामगिरीची 2023च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेशी तुलना करता येईल का?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की फक्त पदकांची संख्या जर बघितली

0: मला साहिलचं आठवतं की मी एकदा साहिलला भेटलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी आणि तेव्हा कुठेतरी त्याचा प्रश्न पडला होता त्याच्या डोक्यात की आता मी खेळावरच लक्ष देऊ का, मला माझं आता वय होतंय, मला नोकरी करायची गरज आहे का. आणि त्यावेळेला चर्चा करत असताना त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला म्हटलं होतं की एक काही वर्ष दे, 2 वर्ष दे 3 वर्ष दे या खेळाला आणि बघ तू कुठे पोहोचशील. आणि माझ्या मते ह्या वर्षी आशय स्पर्धेमध्ये त्यांनी जे पदक मिळवलंय त्याच्यावरून माझ्या मते त्याच्या प्रशिक्षकांचं आणि त्यांनी जो स्वतःवर दाखवलेला विश्वास आहे तो कुठेतरी पूर्ण करून दाखवलाय.
1: कुलकर्णी सर, भारतानं यंदा 85 पदकं मिळवली, या कामगिरीची 2023 हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेशी तुलना करता येईल का?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की फक्त पदकांची संख्या जर बघितली तर आपण म्हणू की आपली कामगिरी समाधानकारक नाही, कारण हांगझाऊ मध्ये आपल्याला 100 पदकं मिळाली होती, आपल्याला 28 सुवर्णपदकं मिळाली होती, यावेळेला आपल्याला 21 सुवर्णपदकं मिळाली आहेत आणि एकूण आपल्याला 85 पदकं मिळालेली आहेत. पण माझ्या दृष्टीने जर मी बघितलं तर आपली पदक संख्या कमी झाली कारण शूटिंगमध्ये आपल्याला पदकं मिळाली नाही किंवा अॅथलेटिक्समध्ये पदकं मिळाली नाही. पण त्याच्या उलट आपण टेबल टेनिस सारख्या खेळात पदक मिळवलं, आपण स्कॉशमध्ये नेहमीप्रमाणे चांगले खेळलो, आपण तिरंदाजीमध्ये चांगले खेळलो, त्यामुळे एकूण जर फक्त बघितलं तर मला ते फक्त पदक संख्या बघितली तर आपण म्हणू की 2023 हांगझाऊ आत्ताच्या अशा स्पर्धेपेक्षा चांगलं गेलं. पण एकूणच ज्या पद्धतीने आपण पदकं जिंकली आहेत किंवा ज्या वयोगटाच्या मुलांनी म्हणजे 19, 20, 21, 22 वर्षाच्या वयोगटातल्या ज्या तरुण मुलांनी जी पदकं जिंकल्यामुळे माझ्या मते असं म्हणायला हरकत नाही की ही 85 पदकांमुळे आपल्याला भविष्यात खूप गोष्टींची अपेक्षा करता येईल. कारण जेव्हा आपण मागच्या वेळेला 2 सुवर्णपदकं स्कॉश मध्ये जिंकली होती तेव्हा सौरव घोषाल, दीपिका पलिकल हे खेळत होते, ते त्याच्यानंतर म्हणजे वय झाल्यामुळे तेवढी चांगली कामगिरी करू शकत नाहीयेत किंवा काही रिटायर झालेले आहेत. सो हांगझाऊ मधले कितीतरी पदक विजेते हे त्याच्यानंतर त्यांच्या पीक वर राहिलेले नाहीयेत. पण आत्ताचे जे 85 पदक विजेते आहेत त्यातले कमीत कमी 30-40% हे 18-25 वयोगटातले असल्यामुळे ही पुढे पण त्याच पद्धतीने कामगिरी करू शकतात अशी आपण अपेक्षा करू शकतो. म्हणून मी म्हणेन की ही जी 85 पदकं आली आहेत ती संख्येच्या मनाने जरी कमी असली तरी भविष्याचा विचार केला तर ही कामगिरी खरंच छान आहे आणि आपण ह्या कामगिरीवर पुढे जाऊन अजून खूप काही अचीव करू शकतो याच्या बाबतीत मला शंका नाही.
1: कुलकर्णी सर, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत 326 पदकांसह चीननं अव्वल स्थान पटकावलंय. 250 पदकांसह जपान दुसऱ्या तर 143 पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर राहिलाय. या दिग्गज देशांच्या पाठोपाठ भारतानंही आपल्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर 4th स्थान मिळवलंय. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचं तसंच पदक विजेत्या आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय. मात्र ही केवळ पदकांची किंवा क्रमवारीची गोष्ट नाही तर आहे जिद्दीची, मेहनतीची आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या स्वप्नाची. भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जागतिक क्रीडा विश्वात भारताची ताकद सातत्यानं वाढतेय. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन राजश्री आगाशे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1385 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजले तर प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: परभणी, नांदेड, हिंगोली आणि यवतमाळच्या सर्व बळीराजांसाठी खुशखबर, आपली शेती स्मार्ट करायची आहे, यंत्र हवंय?
1: आता शेती होणार झटपट न्यू हॉलंडच्या साथीनं.
0: ऊस तोडणी यंत्र, कंबाईन हार्वेस्टर, बेलर, प्लांटर, फोरेज हार्वेस्टर आणि अस्सल स्पेअर पार्ट, जेन्युअल ऑइल, SRMH बेल्ट, सगळं काही एका छताखाली.
1: तेव्हा आजच भेट द्या न्यू हॉलंडचे अधिकृत विक्रेते ओम मोटर्स वसमत,
0: परभणी ते यवतमाळ. विश्वास फक्त एकच, भुजंगराव बाबाराव धस. अधिक माहितीसाठी संपर्क करा 90 11 37 62 46 या नंबरवर आणि 95 27 94 29 99 या नंबरवर. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गाई म्हशीतील कृत्रिम रेतन आणि वीर्यमात्रा निवड कशी करावी याविषयी डॉक्टर अभिजित साखरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी जनावरांची योग्य निवड, उत्तम संगोपन आणि शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गाई म्हशींचं प्रजनन व्यवस्थापनात कृत्रिम रेतन ही एक महत्त्वाची आधुनिक तंत्रज्ञान पद्धती आहे. योग्य वेळी कृत्रिम रेतन करणे आणि जनावरांचं आरोग्य, उत्पादन क्षमतेनुसार योग्य वीर्य मात्रेचे निवड करणे नंतरच्या पिढीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. या सर्व गोष्टीमुळे कृत्रिम रेतनसाठी वीर्य मात्रा निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या, जनावरांचा माज, वीर्य मात्रेची गुणवत्ता याची शास्त्रीय माहिती आपल्या सर्वांना असणे गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, या सर्वांचा विचार करता आजच्या कार्यक्रमामध्ये आपण गाई म्हशींमधील कृत्रिम रेतन आणि वीर्य मात्रा निवड कशी करावी याविषयीची माहिती घेऊयात. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अभिजित चंद्रकांत साखरे, प्रजनन आणि प्रसूतीशास्त्र, पशुवैद्यकीय अधिकारी, वर्ग 1, शासकीय गोठित रेतमात्रा निर्मिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर. आणि सरांकडून याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, आता सुरुवातीला हा प्रश्न विचारावासा वाटतो की कृत्रिम रेतन, ज्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणतात, तर हे नेमकं काय असतं आणि वैज्ञानिक तत्व त्यामागील काय आहे हे आमचे सर्व शेतकरी बांधवांना सांगताना आपण काय सांगाल?
2: नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, कृत्रिम रेतन म्हणजे नैसर्गिक नराचा म्हणजे वळू किंवा रेडा यांचा वापर न करता पशु गाभण करण्याची पद्धत होय. यामध्ये अत्यंत उच्च वंशावळीच्या निरोगी वळूचे वीर्य अत्याधुनिक प्रयोगशाळेमध्ये गोळा केले जाते. त्या वीर्याची प्रयोगशाळेमध्ये तपासणी केली जाते की त्यातील शुक्राणू हे निरोगी आणि गतिमान आहेत की नाही. त्यानंतर त्या वीर्यामध्ये ठराविक प्रमाणामध्ये पोषक घटक आणि जंतुनाशक हे मिसळले जातात आणि ते बारीक प्लास्टिकच्या नळ्यांमध्ये भरले जातात. जेव्हा आपली गाय किंवा म्हैस माजावर येते तेव्हा हे प्रक्रिया केलेले वीर्य एका विशिष्ट गंच्या साह्याने जनावरांच्या गर्भाशयाच्या मुखात किंवा गर्भाशयात अचूक ठिकाणी सोडले जाते. म्हणजेच निसर्गामध्ये जी प्रक्रिया वळू करतो तीच प्रक्रिया आपण येथे विज्ञानाच्या मदतीने अत्यंत सुरक्षितपणे करतो.
1: अच्छा, कृत्रिम रेतन म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं सर, पण आता सध्या आजही आपण बघितलं तर आपले जे शेतकरी बांधव आहेत ते वळूकडे किंवा रेड्याकडे जनावर नेणं पसंत करतात. मग नैसर्गिक प्रजननपेक्षा कृत्रिम रेतनाची वैज्ञानिक पद्धत कशामुळे सरस ठरत आहे बरं, नेमकं यामागचं कारण काय सांगता येईल आपल्याला?
2: नक्कीच. नैसर्गिक पद्धतीमध्ये अनेक मोठे धोके असतात. जसं की पहिला धोका सांगायचं झालं ते म्हणजे आजारांचा प्रसार. जर वळू किंवा रेडा याला जर ब्रुसेलोसिस, ट्रायकोमोनियासिस, व्हायरल डायरिया यांसारखे संसर्गजन्य आजार असतील तर ते थेट तुमच्या निरोगी गायीच्या गर्भाशयात पसरतात. त्यामुळे गायी वारंवार उलटणे, त्यांचा गर्भपात होणे यासारख्या समस्या आपल्याला दिसून येतात. कृत्रिम रेतनामध्ये वीर्य हे संपूर्ण तपासणी करूनच वापरले जात असल्यामुळे आजार पसरण्याचा धोका शून्य असतो. आणि आता आपण जर फायद्याविषयी जर सांगायचं झालं तर त्यात पहिला फायदा म्हणजे अनुवंशिक सुधार. एका चांगल्या वळूचा नैसर्गिक रेतनासाठी जर आपण वापर केला तो त्याच्या आयुष्यामध्ये फार तर 400 किंवा 500 गायी फळवू शकतो. पण कृत्रिम रेतनाच्या साह्याने एका वळूच्या वीर्यापासून आपण एका वर्षात 10,000 ते 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त गायींचे रेतन करू शकतो. म्हणजे एकाच वेळी हजारो शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या वळूंची संतती मिळते. आणि दुसरा फायदा म्हणजे तो म्हणजे अपघात टाळणे. मोठ्या किंवा वजनी वळूंमुळे काय होतं, लहान आकाराच्या ज्या कालवडी आहेत त्यांच्या पाठीला किंवा पायाला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. कृत्रिम रेतनामुळे हा धोका पूर्णपणे टळतो. आणि त्यातला तिसरा फायदा म्हणजे वळू किंवा रेडा हा सांभाळण्याचा खर्च येथे कमी होतो.
1: अच्छा, तुम्ही आमच्या समस्त शेतकरी बांधवांना जे कृत्रिम रेतन आहे त्याचा नेमका फायदा किंवा वैज्ञानिक दृष्ट्या ते किती फायदेशीर आहे

0: याविषयी तर माहिती दिलेलीच आहे. वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर असं ऐकण्यात आलेलं आहे की जे वीर्य जे असते ते उणे 196° सेल्सिअस तापमानाला ठेवतात. यामागचं विज्ञान काय सांगता येईल बरं? कशामुळे त्यांना गोठवलं जातं, यामागचं नेमकं वैज्ञानिकदृष्ट्या कारण काय सांगता येईल?
1: होय, याला वैज्ञानिक भाषेमध्ये क्रायोप्रिझर्वेशन असे म्हणतात. वीर्यांमधील शुक्राणू हे सजीव पेशी असतात. जर त्यांना आपण सामान्य तापमानाला ठेवलं तर ते काही तासातच मरण पावतात. परंतु प्रयोगशाळेमध्ये या शुक्राणूंना विशेष रसायने जसं की क्रायोप्रोटेक्टंट ग्लिसेरॉल, अंड्यातील पिवळा बलक हे मिसळून अत्यंत हळूवारपणे द्रवरूप नायट्रोजनमध्ये साठवले जाते. या अतिथंड तापमानाला शुक्राणूंची हालचाल पूर्णपणे थांबते व ते एका प्रकारच्या सुप्त अवस्थेमध्ये जातात. या अवस्थेमध्ये वीर्य हे साधारण 10 वर्ष ते 20 वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक काळ टिकून राहत. जेव्हा आपण ते पुन्हा गरम करतो म्हणजे त्यांची थॉईंग करतो तेव्हा ते शुक्राणू पुन्हा जिवंत होऊन पोहायला लागतात.
0: अच्छा, म्हणजे जेव्हा ते गोठवलं जातं ते एका सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि जेव्हा त्याला तापवलं जातं तेव्हा ते शुक्राणू परत जिवंत होतात. म्हणजे त्याचा वापर आपल्याला वारंवार करता येऊ शकतो. अच्छा, जेव्हा बाजारामध्ये किंवा एखाद्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जेव्हा जातो तेव्हा वीर्य मात्रा जेव्हा निवडायचे असते तेव्हा आमच्या पशुपालकांनी नेमकं काय केलं पाहिजे आणि जनावरांची पुढची पिढी चांगली येण्यासाठी त्या वीर्याची निवड कशा पद्धतीनं करायला हवी?
1: बरोबर, वीर्य निवडणे म्हणजे तुमच्या गोठ्यातील भविष्य निवडणे होय.
0: अच्छा,
1: वीर्य मात्रा निवडताना शेतकऱ्यांनी प्रामुख्याने 3 गोष्टी तपासल्या पाहिजे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे वळूची जात आणि त्याची अनुवंशिकता. जर तुमची गाय गीर असेल तर तुम्ही गीर गायीचेच वीर्य वापरायला पाहिजे. जर संकरित गाय असेल तर त्याकरिता वळूमध्ये विदेशी रक्ताची टक्केवारी किती आहे, उदाहरणार्थ HF किंवा जर्सी गाय असेल तर ते 50% आहे किंवा 100% आहे याची खात्री करायला पाहिजे. दुसरं, वळूच्या आईचे दूध उत्पादन म्हणजेच डॅम सील्ड. वीर्य निवडीचा हा मुख्य पाया आहे. त्या वळूच्या आईने तिच्या एका वेतात किती दूध दिले आहे हे तपासले पाहिजे. दुधाळ गुणधर्म हा वळूकडून त्याच्या मुलीकडे म्हणजेच कालवडीकडे उतरतात. जर आईचे दूध उत्पादन चांगले असेल तर तिच्या वळूपासून होणारी कालवड देखील भरपूर दूध देणारी तयार होते. आणि तिसरं म्हणजे वळूची विश्वासार्हता. जे वीर्य आपण कृत्रिम रेतनाकरता वापरत आहोत ते अधिकृत किंवा पशुसंवर्धन विभागाच्या मान्यताप्राप्त वीर्य केंद्रातीलच असावे. अनधिकृत लोकांकडून वीर्य खरेदी करू नये.
0: म्हणजे ह्या सर्वांची काळजी घेऊनच आपण वीर्यांची निवड करायला हवी.
1: अगदी बरोबर.
0: सर, आता वीर्य मात्रांवर काही कोड किंवा नंबर पण लिहिलेले असतात, याचा नेमकं काय अर्थ असतो आणि शेतकऱ्यांनी ते का वाचले पाहिजे याविषयी आपण काय सांगाल बरं?
1: हो, प्रत्येक वीर्य मात्रेवर लेझर प्रिंटिंगद्वारे काही महत्वाची माहिती लिहिलेली असते जिला आयडेंटिफिकेशन कोड असे म्हणतात. त्यामध्ये वळूचे एकमेव नंबर किंवा नाव, त्या वळूच्या जातीचा कोड, वीर्य तयार करणाऱ्या केंद्राचा कोड आणि त्या वळूच्या आईचे दूध उत्पादन किंवा जेनोमिक ब्रीडिंग व्हॅल्यू यासारख्या नोंदी असतात. त्याचबरोबर वीर्य जमा केल्याची तारीख आणि बॅच नंबर ह्या सर्व गोष्टी त्यावर लिहिलेल्या असतात. कृत्रिम रेतन केल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः हाताने ती स्ट्रॉ बाजूला घ्यायला पाहिजे आणि त्यावर जी लिहिलेली माहिती आहे ती आपल्या डायरीमध्ये नोंदवून ठेवली पाहिजे. तर भविष्यात या वीर्यापासून जन्मलेली कालवड चांगली निघाली तर या वळूच्या वीर्याचा वापर आपल्याला पुन्हा करता येईल.
0: नक्कीच, म्हणजे त्यामुळे हे वीर्य मात्रेवर लिहिलेले जे कोड असतील किंवा नंबर याचा अर्थ जर आपल्याला माहिती असेल तर नक्कीच म्हणजे शेतकरी बांधवांना त्यांना जनावराची पुढील पिढी चांगली येण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: हो
0: सर, आता असं म्हणतात की गाय किंवा म्हैस माझ्यावर आल्यावर कृत्रिम रेतन हे करणं गरजेचं आहे, तर कृत्रिम रेतन करण्याची सर्वात अचूक वेळ कोणती आहे आणि ती का, याविषयी आपण काय मार्गदर्शन करणार?
1: आपण जर पाहिलं तर जनावरांच्या शरीरामध्ये अंडमोचन, त्यालाच ओव्हुलेशन असं म्हणतात, हे मास संपल्यानंतर साधारण 10 ते 12 तासांनी होते. आणि दुसरीकडे वीर्यामध्ये जे शुक्राणू असतात ते गर्भाशयात सोडल्यानंतर साधारण 12 ते 24 घंटे जिवंत राहू शकतात. त्यामुळे अंडे बाहेर येणे आणि शुक्राणू तेथे उपस्थित असणे ह्या दोन्ही गोष्टींचा वेळ अत्यंत जुळला पाहिजे. यासाठी विज्ञानाने संध्याकाळ आणि सकाळचा नियम सांगितला आहे. जर गाय किंवा म्हैस सकाळी मादाची लक्षणे दाखवत असेल जसं की हंबरणे, पारदर्शक स्त्राव पडणे, तर त्या गायीला त्याच दिवशी संध्याकाळी कृत्रिम रेतन केले पाहिजे. या उलट जर गाय संध्याकाळी 6 नंतर मादाची लक्षणे दाखवत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गायीचे कृत्रिम रेतन करावे. खूप लवकर किंवा खूप उशिरा कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणा होत नाही.
0: म्हणजे योग्य वेळ आणि माल जर दाखवत असेल तर तेव्हाच आपण कृत्रिम रेतन करायला हवं, म्हणजे ही ती योग्य वेळ असती.
1: बरोबर.
0: सर, आता वीर्य वितळण्याची किंवा थॉईंग करण्याची

0: शास्त्रीय पद्धत काय आहे, जर यात काही चूक झाली समजा करताना काय करावं, याविषयी आपण काय सांगाल?
1: द्रवरूप नायट्रोजन मध्ये असलेले वीर्य हे थेट गर्भाशयात आपल्याला सोडता येत नाही, त्यासाठी त्याला सुरुवातीला पुनर्जीवित करावे लागते. या प्रक्रियेला थॉईंग असे म्हणतात. यासाठी काय केलं जातं, एका स्वच्छ भांड्यामध्ये 37° सेल्सिअस तापमानाचे कोमट पाणी घेतले जाते.
0: बरोबर.
1: आणि यामध्ये द्रवरूप नायट्रोजन मध्ये असलेली वीर्य मात्रा ही चिमट्याच्या सहाय्याने बाहेर काढली जाते.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर ती या 37° सेल्सिअसच्या पाण्यामध्ये बुडवली जाते आणि इथे ती 30 सेकंदाकरिता ठेवली जाते.
0: अच्छा.
1: 30 सेकंद ठेवल्यानंतर ती बाहेर काढून स्वच्छ पुसली जाते आणि त्यानंतर ती गनमध्ये लोड केली जाते.
0: अच्छा.
1: जर पाणी जास्त किंवा गरम असेल तर शुक्राणू होरपळून मरतात आणि जर पाणी खूप थंड असेल तर शुक्राणूंना कोल्ड शॉक बसतो आणि त्याची पोहण्याची गती कमी होते. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये वीर्याची गुणवत्ता खालावते.
0: अच्छा. म्हणजे योग्य त्या शास्त्रीय पद्धतीने जर आपण वीर्य वितळलं तर त्याचा फायदा आपल्या गाई किंवा म्हशीला होऊ शकतो. अच्छा. अजून एक महत्वाचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की म्हशीच्या प्रजननामध्ये कृत्रिम प्रजनन करताना कोणत्या विशेष वैज्ञानिक आव्हानाचा सामना करावा लागतो?
1: आपण जर पाहिलं तर म्हशीचे प्रजनन हे गायीपेक्षा थोडे वेगळे आणि गुंतागुंतीचे आपल्याला दिसते. म्हशी ह्या गायींप्रमाणे मोठ्याने हंबरत नाहीत, त्या अत्यंत शांतपणे मांस दाखवतात. केवळ योनी मार्गातून येणारा पातळ स्त्राव आणि वारंवार लघवी करणे, शेपटी उचलणे किंवा दूध उत्पादनामध्ये अचानक घट होणे या साऱ्या लक्षणांवरूनच म्हशीचा मांस ओळखावा लागतो. उन्हाळ्यामध्ये म्हशींच्या शरीराचे तापमान वाढल्यामुळे त्यांच्यातील संप्रेरकांचे संतुलन बिघडते, त्यामुळे उन्हाळ्यात म्हशी ह्या मांस दाखवत नाहीत किंवा आपण जरी त्यांचे कृत्रिम रेतन केले तरी ते यशस्वी होत नाही. म्हणून म्हशींचे रेतन करताना शक्यतो पहाटे किंवा संध्याकाळी जेव्हा वातावरण थंड असते तेव्हाच करावे.
0: अच्छा.
1: तसेच म्हशींना उन्हाळ्यात पाण्यात बुडू द्यावे किंवा अंगावर पाणी शिंपडावे.
0: अच्छा. हे आपल्याला उन्हाळ्याचा ताण जेव्हा असतो तेव्हा या सर्व गोष्टी करणं हे गरजेचं असतं.
1: हो, अगदी बरोबर.
0: अजून एक गोष्ट ऐकण्यात आहे की आता आपण पाहतोय की सध्या बाजारामध्ये सेक्स सॉर्टेड वीर्य खूप चर्चेमध्ये आहे, तर हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि हे आमच्यासारख्या सामान्य जे पशुपालक आहे त्याला काय फायदा होऊ शकतो?
1: अगदी खूप महत्वाचा प्रश्न विचारला. सेक्स सॉर्टेड वीर्य किंवा सेक्स सॉर्टेड सीमेन हे दुग्ध व्यवसायातील एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. सामान्य वीर्यामध्ये 50% नर आणि 50% मादी बनवणारे शुक्राणू असतात.
0: अच्छा.
1: सेक्स सॉर्टेड तंत्रज्ञानामध्ये प्रयोगशाळेमध्ये एका विशिष्ट मशीनद्वारे नराचे गुणसूत्र असणारे शुक्राणू हे वेगळे करून नष्ट केले जातात आणि फक्त मादी गुणसूत्र असणारे शुक्राणू हे जतन केले जातात.
0: अच्छा.
1: याचा फायदा शेतकऱ्यांना असा होतो की या वीर्याचा वापर केल्यास गोठ्यामध्ये 90-95% केवळ कालवडी किंवा रेडीज जन्माला येतात.
0: अच्छा.
1: यामुळे गोठ्यात निरुपयोगी खोन किंवा रेडे जन्माला येत नाही, शेतकऱ्यांचा संगोपनाचा खर्च वाचतो आणि यामुळे गोठ्यामध्ये दुभत्या जनावरांची संख्या वाढते आणि एकंदरीतच याचा फायदा दूध उत्पादनावर होतो.
0: अच्छा. म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांना हे जे तंत्रज्ञान आहे त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.
1: हो.
0: म्हणजे उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्ही फायदे नक्कीच. सर, आता आपण जे सांगितलं की कृत्रिम रेतन केव्हा करायला हवं काय नाही ह्या तर सर्व गोष्टी सांगितलेल्याच आहेत, पण कृत्रिम रेतन झाल्यानंतर गर्भधारणा झाली की नाही हे तपासण्यासाठी शास्त्रीय पद्धत कोणती आहे की जेणेकरून पशुपालकांच्या लक्षात येईल की म्हणजे आपलं हे जनावर आहे याचं कृत्रिम रेतन आता पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे?
1: आपण सर्वप्रथम कृत्रिम रेतन केल्याच्या नंतर जनावरांचे बारकाईने निरीक्षण करायला पाहिजे. 21 दिवस जर समजा आपलं जनावर मांस दाखवत नसेल तर हे एक गर्भधारणेचे प्राथमिक लक्षण असू शकते. परंतु फक्त जनावर मांस दाखवत नाही म्हणजे जनावर गाभण आहे असंही होऊ शकत नाही. कधी कधी काय होतं, गर्भाशयातील संसर्ग किंवा संप्रेरकांची कमतरता यामुळे जनावर 21 दिवसानंतर मांस दाखवू शकत नाही. म्हणून रेतन केल्यापासून 60-90 दिवसांनी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून गर्भधारणेची तपासणी करून घ्यावी. आजकाल काही ठिकाणी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीद्वारे फक्त रेतन केल्याच्या नंतर 35-45 दिवसातच अचूक गर्भतपासणी केली जाऊ शकते.
0: सर, अजून एक महत्वाचं म्हणजे जे आमचे पशुपालक हे मुलाखत ऐकत आहेत तर त्यांना जाता जाता या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल? बरं,
1: शेवटी जाता जाता पशुपालकांकरता मी एवढं सांगेल की योग्य वेळी जनावरांचा मांस ओळखणे, मांस ओळखल्यानंतर योग्य वेळी त्यांचे कृत्रिम रेतन करून घेतले आणि कृत्रिम रेतनाकरिता योग्य वीर्यमात्राची निवड करणे. प्रत्येक वीर्यमात्रांवर वळूची संपूर्ण माहिती दिलेली असते, त्यामुळे कृत्रिम रेतन झाल्याच्या नंतर या सर्व नोंदीची नोंद आपल्या डायरीमध्ये ठेवणे, या सर्व गोष्टींचे शेतकऱ्यांनी जर पालन केले तर नक्कीच शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये याचा फायदा होईल आणि त्यामुळे आर्थिक उन्नती होईल.
0: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी

0: बांधवांना आणि पशुपालकांना गाई म्हशींमधील कृत्रिम रेतन आणि वीर्य मात्रा निवडताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि नवीन तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या पशुपालकांना कशा पद्धतीने होऊ शकेल की जेणेकरून उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्ही वाढेल, आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी करताना नेमकी शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी अगदी सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं, आणि नक्कीच या मार्गदर्शनाचा फायदा आमच्या पशुपालकांना होईल यात काही शंका नाही. दिलेल्या माहितीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण गाई म्हशीतील कृत्रिम रेतन आणि वीर्य मात्रा निवड कशी करावी याविषयी डॉक्टर अभिजित साखरे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. परभणी, नांदेड, हिंगोली आणि यवतमाळच्या सर्व बळीराजांसाठी खुशखबर, आपली शेती स्मार्ट करायची आहे, यंत्र हवंय.
0: आता शेती होणार झटपट न्यू हॉलंडच्या साथीनं.
1: ऊस तोडणी यंत्र, कंबाईन हार्वेस्टर, बेलर, प्लांटर, फोरेज हार्वेस्टर आणि अस्सल स्पेअर पार्ट्स, जेन्युअल ऑइल, SRMH बेल्ट, सगळं काही एका छताखाली.
0: तेव्हा आजच भेट द्या न्यू हॉलंडचे अधिकृत विक्रेते ओम मोटर्स वसमत,
1: परभणी ते यवतमाळ, विश्वास फक्त एकच, भुजंगराव बाबाराव धस. अधिक माहितीसाठी संपर्क करा 90 11 37 62 46 या नंबरवर आणि 95 27 94 29 99 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओम मोटर्स, अधिकृत विक्रेते न्यू हॉलंड वसमत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत व्यंकटेश कृषी सेवा केंद्र. व्यंकटेश कृषी सेवा केंद्र मढे वडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आपल्या शेतीसाठी आवश्यक सर्व निविष्ठा एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील. बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक उत्पादने, कृषी उपयोगी साहित्य, योग्य मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रवीण दिलीप मांडे 70 28 71 50 06 या नंबरवर. यानंतर आता कार्यक्रमात ऐकूयात मत्स्य व्यवसायात प्रतिजैविक आणि प्रोबायोटिकचा वापर याविषयी डॉक्टर सागर सातकर यांनी दिलेली माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर सागर सातकर मत्स्यविज्ञान महाविद्यालय उदगीर येथे अतिथी व्याख्याता म्हणून काम करत असून माझे विशेष प्रावीण्य हे माशांचे आजार व आरोग्य व्यवस्थापन या विषयात आहे. मी आज आपल्याशी एक अत्यंत महत्वाच्या आणि सध्याच्या काळात जगभर चर्चेत असलेल्या विषयावर संवाद साधणार आहे. आजचा विषय आहे मत्स्य व्यवसायात प्रतिजैविक आणि अँटीबायोटिक तसेच प्रोबायोटिक यांचा वापर. मित्रांनो, भारतीय मत्स्यपालन हे अन्न उत्पादनाचे एक महत्वाचे क्षेत्र आहे जे पोषण सुरक्षा प्रदान करते आणि कृषी निर्यातीत योगदान देते. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन करत आहेत. योग्य व्यवस्थापन, सुधारित जाती, उत्तम खाद्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे. आज आपल्या आहारामध्ये माशांचे महत्व मोठे आहे. मासे हे उत्तम दर्जाचे प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि शरीरातील आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे मत्स्यपालन हा केवळ मासे उत्पादन करण्याचा व्यवसाय राहिलेला नसून तर तो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा, रोजगाराचा आणि आपल्या अन्न सुरक्षेचा महत्वाचा भाग बनलेला आहे. परंतु उत्पादन वाढीसोबतच काही आव्हाने समोर येतात. त्यामध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे माशांमधील रोगराई. जसे शेतीमध्ये पिकांवर रोग येतात तसेच मत्स्यपालनातही माशांना वेगवेगळे आजार होतात. आणि इथेच आपल्या विषयातील एक महत्वाचा शब्द येतो अँटीबायोटिक्स. सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक, काही विशिष्ट जीवाणूंना मारण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबवण्यासाठी वापरले जाणारे हे औषध आहे. मत्स्यपालनात काही सामान्य जीवाणूजन्य रोग आढळतात जसे की एरोमोनास, सिडोमोनास, कोलॅमनेरिस. या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही वेळा अँटीबायोटिक औषधांचा वापर केला जातो. परंतु अँटीबायोटिकचा वापर करताना योग्य डोस, योग्य कालावधी आणि तज्ञांचा सल्ला अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजेच प्रत्येक रोगासाठी अँटीबायोटिक उपयोगी ठरेल असे नाही. उदाहरणार्थ एखादा रोग जर विषाणूमुळे झालेला असेल तर अँटीबायोटिक दिल्याने तो रोग बरा होणार नाही. म्हणूनच सर्वात पहिले आपण काम केले पाहिजे म्हणजे रोगाचे मूळ कारण ओळखले पाहिजे. मग तुम्हाला वाटेल की मत्स्यपालनात अँटीबायोटिक्स गरज का पडते. आपल्या तलावात मोठ्या संख्येने मासे असतात. त्यात जर पाण्याची गुणवत्ता खराब झाली, ऑक्सिजन कमी पडला, अमोनिया वाढला किंवा खाद्य व्यवस्थापन व्यवस्थित झालं नाही तर माशांवर ताण येतो आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळेच काही जीवाणूजन्य रोगांमध्ये अँटीबायोटिकची आवश्यकता पडू शकते. परंतु इथे एक महत्वाची गोष्ट आहे, अँटीबायोटिक हे व्यवस्थापनातल्या चुका दुरुस्त करणारे औषध नाही. जर तलावात पाणी खराब झालं असेल किंवा दुसऱ्या काही समस्या असतील तर अँटीबायोटिक

टाकलं तर त्या समस्या कायम दूर होणार नाही. मासा आजारी दिसला म्हणजे लगेच अँटीबायोटिक वापरायचं गरज नसते. समजा आपल्या तलावातील मासे वर येऊन तोंडाने हवा घेत असतील तर आपण म्हणतो की माशांना आजार झाला, पण तसे नसते. कधी कधी विरघळलेला ऑक्सिजन कमी झाला असेल, अमोनिया वाढला असेल किंवा तलावातील माशांचे संख्या जास्त झाली असेल तरीही हे सिम्पटम दिसतात. म्हणूनच आपण पहिल्यांदा कारण शोधलं पाहिजे, त्यानंतरच उपचार केले पाहिजे. तर आता आपल्याला अँटीबायोटिक म्हणजे काय हे समजलं, पण त्यासोबतच एक संकल्पना आहे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स. श्रोते हो, AMR म्हणजेच अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स, ज्यामध्ये जीवाणूमध्ये औषधाविरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. हे सोप्या भाषेमध्ये समजून सांगताना आपण एक उदाहरण समजून घेऊ. समजा एका तलावात काही जीवाणू आहेत आणि आपण एखादं अँटीबायोटिक वापरले, त्यातील काही जीवाणू मरतीलही, पण काही जीवाणू त्या औषधाचा सामना करून जिवंत राहू शकतात. जर आपण तेच औषध पुन्हा पुन्हा चुकीच्या पद्धतीने वापरलं तर अशा रेझिस्टंट जीवाणूंची संख्या वाढू शकते. पुढच्या वेळी तेच औषध दिल्यावर त्याचा परिणाम होणार नाही, यालाच आपण औषध प्रतिकार म्हणजेच AMR म्हणतो. अँटीमायक्रोबियलच्या वारंवार किंवा अपुऱ्या प्रमाणातील संपर्कामुळे रेझिस्टंट बॅक्टेरिया निवडले जाऊ शकतात आणि काही परिस्थितीमुळे प्रतिकाराचे गुणधर्म इतर जीवाणूंमध्येही जाऊ शकतात. मग तुम्ही म्हणाल की माशांच्या तलावातील जीवाणूंचा माणसाशी काय संबंध? तर याचा संबंध आहे, कारण मानव, प्राणी आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत. यालाच आपण वन हेल्थ असे म्हणतो. तलावात वापरलेले पाणी पर्यावरणात जाऊ शकते, याचबरोबर औषधाचे अंश किंवा रेझिस्टंट बॅक्टेरिया पर्यावरणात टिकून राहू शकतात आणि मासे हे शेवटी आपल्या अन्नाचा भाग आहे. म्हणूनच अँटीबायोटिकचा वापर हा केवळ माशांचा औषध देण्याचा विषय नाही, तर तो मासा, शेतकरी, ग्राहक आणि पर्यावरण सर्वांशी संबंधित विषय आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की औषधांचे अवशेष. आपण शेतात कीटकनाशक वापरतो तेव्हा काढणीपूर्वीचा जो कालावधी आहे तो लक्षात घेतो. तसंच विचार मत्स्यपालनातही करणे आवश्यक आहे. काही औषध वापरल्यानंतर बाजारात विकण्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी म्हणजेच विड्रॉल पिरियड पाळणे आवश्यक असतो. हा कालावधी पाळला नाही तर माशांच्या शरीरात औषधांचे अवशेष राहण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच निर्यातीच्या वेळी औषधांचे अवशेष आढळल्यानंतर परदेशातील व्यापारी मत्स्य उत्पादन नाकारू शकतात. अँटीबायोटिक अवशेषांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर आपल्याला परिणाम दिसून येतो. म्हणून ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की अँटीबायोटिकचा वापर कमी कसा करायचा, आजार झाला किंवा होऊच नाही यासाठी प्रयत्न कसे करायचे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच रोग होण्यापूर्वी तो टाळता कसा येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामध्ये आपण चांगले तलाव व्यवस्थापन, तलावातील पाणी स्वच्छ आणि योग्य गुणवत्तेचे असावे, पाण्यातील बायोसिक्युरिटी म्हणजेच जैव सुरक्षा हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो पण आपण फॉलो केला पाहिजे किंवा त्याच्या बाजूने पण विचार केला पाहिजे. रोग आपल्या तलावात येऊच नये आणि आला तर पसरू नये यासाठी जी काळजी घेतली जाते त्याला जैव सुरक्षा म्हणतात. उदाहरणार्थ नवीन मासे थेट जुन्या तलावात सोडले नाही पाहिजे, शक्य असल्यास त्यांना काही काळ वेगळे ठेवले पाहिजे. तलावामध्ये वापरल्या जाणाऱ्या जाळ्या, बादल्या, उपकरणे स्वच्छ ठेवली पाहिजेत आणि एका रोगग्रस्त तलावातील उपकरणे दुसऱ्या तलावात वापरण्यापूर्वी स्वच्छ केली पाहिजेत आणि मृत मासे तलावात तसेच पडून दिले नाही पाहिजेत. त्याचबरोबर आपण जे मत्स्यबीज वापरतोय ते मत्स्यबीज चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. जसं घर बांधताना पाया मजबूत ठेवतो त्याचप्रमाणे मत्स्यबीज निवडताना आपण चांगल्या क्वालिटीचं मत्स्यबीज निवडलं पाहिजे आणि ते रोगमुक्त स्रोताकडून असलेलं आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आहे प्रोबायोटिक्स. आजकाल आपण प्रोबायोटिक्स हा शब्द खूप ऐकतो. प्रोबायोटिक्स म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव. उपयुक्त सूक्ष्मजीव योग्य पद्धतीने वापरल्यास माशांच्या आतड्यातील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत होते. त्याचमुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास आणि काही रोगकारक जीवांची वाढ कमी करण्यास मदत करते. त्यानंतरचा विकल्प आहे की लसीकरण. रोग होण्यापूर्वी आपण जसे माणसांना लसीकरण करतो त्याचप्रमाणे माशांनाही आपण लसीकरण करू शकतो. म्हणजे मुख्य जे काही आजार असतील जे आपल्या फार्मला येऊ शकतात तिथे आपण लसीकरण हा मुद्दा टाळू शकतो. त्यानंतर खाद्य व्यवस्थापन. खाद्य व्यवस्थापन करताना माशांच्या आरोग्यात खाद्याचं महत्व खूप जास्त आहे, कारण जास्त जर खाद्य दिलं आणि ते खाद्य माशांनी खाल्लं नाही मग ते खाद्य कुजते आणि पाण्याची गुणवत्ता खराब करते. पाणी खराब झाले की माशांवर ताण येतो आणि ताण वाढला की पुन्हा रोगाचा धोका निर्माण होतो. म्हणून आपण योग्य खाद्य योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी दिले पाहिजे. त्यानंतर आहे नियमित निरीक्षण केलं पाहिजे. मत्स्यपालकांनी दररोज काही मिनिटे तलावाचे निरीक्षण करणे ही चांगली सवय लावून घेतली पाहिजे. यानंतर आपल्याला समजते की मग अँटीबायोटिक वापरलेच नाही पाहिजे का? तर तसं नाही. अँटीबायोटिक हे वापरले पाहिजे, पण त्याला काही नियम, रेग्युलेशन आणि तज्ज्ञांचा सल्ला

0: सगळ्या गोष्टींच्या विचाराने आपण अँटीबायोटिक्स वापरले पाहिजे. अँटीबायोटिक्सचा वापर योग्य कारणासाठी योग्य मात्रेमध्ये आणि योग्य कालावधीमध्येच आपण केला पाहिजे. या मागचा उद्देश अँटीबायोटिक वाईट आहे असा नाही, तर अँटीबायोटिकचा गैरवापर टाळला गेला पाहिजे आणि गरज असेल त्याच वेळेस वापरला गेला पाहिजे, एवढाच आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण मत्स्य व्यवसायात प्रतिजैविक आणि प्रोबायोटिकचा वापर याविषयी डॉक्टर सागर सातकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. व्यंकटेश कृषी सेवा केंद्र मढे वडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आपल्या शेतीसाठी आवश्यक सर्व निविष्ठा एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील. बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैविक उत्पादने, कृषी उपयोगी साहित्य, योग्य मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रवीण दिलीप मांडे 70 28 71 50 06 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते व्यंकटेश कृषी सेवा केंद्र.
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
3: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
3: अगं होय होय, असं म्हण, आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
3: अगं होय, तर
2: म्हणून तर त्याला म्हणलेलं आहे
3: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आणि याबरोबरच आजच्या आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी।

श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा। श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल, सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल। आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत।

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11 वाजून

0: आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, तेव्हा ऐकायला विसरू नका
1: हॅलो आकाशवाणी।
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे।
0: अगं शेवंते, अगं निघाले बरं का? अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा।
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, तसेच FM बँड 102 मेगाहर्ट्सवर। यानंतर ठीक 8:05 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आठ वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते नवी दिल्लीत बोलत होते. विकसित भारत साकारण्यासाठीच्या प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच बळकट संस्था आणि उत्तम शासनाचंही योगदान गरजेचं आहे असंही ते म्हणाले. शाश्वत आर्थिक विकासासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास महत्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यात्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्या.

अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं, तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल, लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हे मनमानीचं आणि घटनात्मक प्रक्रियेचं घोर उल्लंघन करणारं आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी मांडलं आहे. ते आज हैदराबाद इथं नालसार विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते. मृत्यू झालेले मतदार वगळता एकदा मतदार यादी समाविष्ट झालेल्यांचं नाव नोटीस न देता आणि सुनावणी न घेता काढून टाकता येत नाही असं करणं म्हणजे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडातल्या राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मलिक यांच्या नावाची घोषणाही आज भाजपने केली. या नावांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. त्याआधीचे 2 महिने परदेशी संस्थांनी मोठी गुंतवणूक भारतीय बाजारात केली होती. जागतिक स्तरावर भूराजकीय संघर्षाची स्थिती, अमेरिकेत व्याजदरात वाढ आणि क्रूड तेलाच्या किमतीतली वाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केली. कर्ज रोखे स्वरूपातली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात घटली. मात्र सुरुवातीच्या इशूंमध्ये 9,676 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आली आहे. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुओ स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज निरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी उद्या नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. उद्या संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पारमेलिन यांच्या द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता, संस्कृती यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचीही पारमेलिन यांच्याशी भेट होईल. पारमेलिन यांचा हा भारताचा पहिलाच दौरा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत केलं. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातलं तेल उत्पादनाचं प्रमाण नोव्हेंबर महिन्यात कायम राखण्याचा निर्णय 7 ओपेक प्लस देशांनी घेतला आहे. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या देशांच्या बैठकीत जागतिक तेल बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, पुरवठा साखळीची लवचिकता आणि कनेक्टिव्हिटी ही उदयोन्मुख शक्तींसाठी महत्वाची उद्दिष्ट असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत 62व्या म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते.

0: ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ मधल्या उदयोन्मुख आणि मध्यम शक्ती अधिक महत्वाच्या भूमिका बजावण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्र आल्याचं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेचं बदलतं जागतिक स्थान, चीनचा उदय आणि वाढतं परस्पर अवलंबित्व यामुळे उदयोन्मुख शक्ती एकत्र येत असून जोखीम कमी करणं आणि उद्दिष्ट आधारित सहकार्य साधणं हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हाच एकमेव उपाय असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघशी यांनी म्हटलं आहे. ते आज तेहरानमध्ये विविध देशांचे राजदूत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मात्र अमेरिकेनं लष्करी मार्गाचा अवलंब केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण पूर्वीपेक्षा जास्त सज्ज असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान इराणबरोबरचा आपला संघर्ष लवकरच संपेल आणि त्यानंतर तेलाच्या दरात मोठी घसरण होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरचे हल्ले वाढवू अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव आणि इतर भागांवरचे हल्ले आणखी तीव्र करायचा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनच्या विविध भागात लष्करी आस्थापना, संरक्षण उद्योग आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ले करू असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं आज सांगितलं. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत एझोक्ट्रिबोसिन आणि थायमेथो स्कॅम हे दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडांचा समारोप, भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10,00,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया प्रवीण पाटील यांनी गायलेलं परेश ठाकूर यांचं गीत.

प्रवीण पाटील यांनी गायलेलं परेश ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर नारायण नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.

शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी सादर केलेलं देवीचं गोंधळ गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संजीवनी भिलांडे यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत.